सुहासिनी सुमधुर भाषिणी।

श्रोता सुप्रभात. FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 3 भाद्रपद शके 1948 अर्थात 25 ऑगस्ट 2026. श्रोते, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

श्रोत्यात आपण उपासने देवी महाराज आणि सहकाऱ्यांच्या स्तोत्र स्वरातील श्री सुक्त देवी स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत्यात कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रंजना जोगळेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील बुबाई. रचना आहे रमेश अणावकर यांची, तर संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

अक्षता तदपन रंजना जवळेकर यांच्या स्वरातील भूपळे आपण ऐकलीत. रचना होती रमेश हणावकर यांची, तर संगीत होतं वसंत प्रभू यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोत कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अरविंद आगाशे यांची गीतरचना. या भक्तिरचनेसाठी स्वर आहे पंडित संजीव अभ्यंकर यांचा, तर संगीत केदार पंडित यांचं.

श्रोतदादापण पंडित संजीव अभ्यंकर आणि सहकाऱ्यांच्या सुरात अरविंद आगाशे यांची गीतरचना आपण ऐकलीत. या भक्तिरचनेसाठी संगीत नियोजन होतं केदार पंडित यांचं. श्रोतो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात माणिक वर्मा यांच्या स्वरातील संत नामदेव महाराजांची भक्तिगीत रचना, संगीत बाळ माटे यांचं.

श्रीदत्तपण माणिकवर्मा यांच्या स्वरातील संत नामदेव महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माता बाळ माटे यांचं मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात्यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा संत नामदेव महाराजांची भक्तिरचना सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोत्रात आपण मोहम्मद रफी यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोत्र मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात श्रोत ऐकूयात समूह स्वरातील देशभक्तीपर गीत रचना.

0: श्रोते, आताच आपण समूह स्वरातील देशभक्तीपर गीत रचना ऐकलीत. रचना होती डॉक्टर जयराम चव्हाण यांची, तर संगीत होतं कान्हू घोष यांचं. या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात सोयाबीन पिकावरील कीड आणि पिकांवर होणारा परिणाम याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेल्या माहितीचा भाग दुसरा. संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं, तर सादर करते योगीराज बच्चे. ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन पिकावरील महत्वाच्या किडी आणि त्यामुळे होणारे नुकसान याविषयी माहिती जाणून घेऊ. तंबाखूवरील पाने खाणारी अळी, या किडीची ओळख अशी आहे. ही बहुभक्षी कीड असून भारतामध्ये तंबाखू पिकावर नियमितपणे ही अळी आढळून येते. या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून पुढचे पंख तपकिरी रंगाचे असतात आणि त्यावर फिकट पिवळसर चट्टी आणि रेषा असतात, तर मागचे पंख पांढरे असून त्याच्या कडा तपकिरी असतात. पूर्ण वाढ झालेली अळी मोठी गोलाकार असून तिची लांबी 30 ते 40 मिलीमीटर आणि परीघ 5 ते 7 मिलीमीटर असतो. तसेच ती विविध रंगात आढळून येते. अळीचा रंग कोणताही असला तरी प्रत्येक अळीच्या शरीरावर काळे त्रिकोणी ठिपके आणि लांबीला समांतर फिकट 5 रेषा आढळून येतात. शिवाय या अळ्यांच्या शरीरावर केस नसल्याने त्यांच्या शरीरावर बोट फिरवल्यास त्या स्पर्शास गुळगुळीत लागतात. एक रेष पाठीवर मध्यभागी व शरीराच्या दोन्ही बाजूस 2-2 रेषा असतात. या किडीची अंडी घुमटाच्या आकाराचे आणि पिवळसर हिरव्या रंगाचे असतात, तर कोश लालसर तपकिरी रंगाचे असतात. या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे अशी आहेत. सोयाबीनच्या पानावर या किडीच्या मादीने बदामी किंवा मळकट रंगाच्या पुंक्या दिलेली अंडी सहजपणे दिसू शकतात. एखाद्या काडीच्या साह्याने वरचे बदामी रंगाच्या केसांच्या वरण दूर केल्यास आत पिवळसर रंगाची साबुदाण्याच्या आकारासारखी असंख्य अंडी दिसतात. 2 ते 3 दिवसांनी यातून बाहेर पडलेल्या अळ्या हिरव्या रंगाचे दिसतात आणि त्यांचे डोके काळे असते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीचे 3 ते 5 दिवस त्याच पानावर एकत्रितपणे समूहाने राहून पानं खातात. परंतु या अळ्या हे पहिले पान खाताना त्यास छिद्र पाडत नाहीत, तर फक्त हरिद्रव्य खातात. त्यामुळे हे पान पातळ पांढऱ्या कागदासारखे किंवा खिडकीच्या तावदानासारखे दिसते. मोठ्या अळ्या स्वतंत्रपणे आणि पानांना मोठी छिद्र पाडून खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या फक्त शिरा शिल्लक राहतात. फुले लागल्यानंतर बऱ्याचदा या अळ्या फुले सुद्धा खातात. दिवसाच्या वेळी अनेकदा ह्या अळ्या पानाखाली अथवा जमिनीत लपून राहतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडतात, ज्यामुळे त्या दिसत नाहीत. परंतु जर पानांना छिद्रे दिसत असतील, तर काही पानावर काळ्या रंगाची थोडीशी लंबगोलाकार मुगाच्या दाण्यासारखी विष्ठा दिसत असेल, तर या किडीचा प्रादुर्भाव काळजीपूर्वक पाहावा. यानंतर उंटाळ्या. या किडीची ओळख अशी आहे. सोयाबीनवर विविध प्रकारच्या उंटाळ्या आढळून येतात. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने येसुनिया जाती, अकोटा अशा प्रकारच्या आकाया जनाटा या प्रजातीच्या उंटाळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. उंटाळे कोणत्याही प्रजातीची असली तरी उंटाळ्यांना ओळखण्याची सोपी खूण म्हणजे त्या चालताना पाठीत वाघ काढून चालतात. प्रादुर्भावाची लक्षणे अशी आहेत. याही किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे पीक 20 ते 25 दिवसाचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो. उंटाळ्यांच्या अनेक प्रजातीपैकी गेसोनिया गेमा या प्रजातीचा आपल्या भागात सोयाबीनच्या सुरुवातीच्या अवस्थेत आणि सर्वात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होताना आढळून येत आहे.

0: टेकडीचे अळी लहान रंगाने फिकट हिरवी असून अतिशय चंचल असते. त्यामुळे झाड जरासे जरी हलवले तरी अनेक अळ्या पटकन झाडावरून खाली पडतात. याकडीच्या लहान अळ्या फक्त पानांचे हरद्रव्य खरवडून खातात. त्यामुळे इथेही पानावर पातळ पारदर्शक खिडक्या तयार होतात. मोठ्या अळ्या पानांना वेगवेगळ्या आकाराची छत्री पाडून खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास आल्या अळ्या फुलकळी फुले आणि शेंगा खातात. तसेच पक्व शेंगावर दाण्यांच्या जरासे वरच्या बाजूने खातात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यानंतर घाटे अळी. या किडीची ओळख अशी आहे. घाटे अळीचा पतंग मजबूत बांध्याचा असून त्याचा रंग फिकट पिवळा किंवा बदामी रंगाचा असतो. पतंगाच्या समोरच्या पंखावर मध्यभागी एक एक काळा ठिपका दिसतो आणि कडेच्या बाजूला गडद पट्टा असतो. पूर्ण वाढ झालेली अळी 37 ते 50 मिलीमीटर लांबीची असते. या अळीचा रंग हिरवट फिकट पिवळसर तपकिरी किंवा काळा असतो. अळीच्या शरीरावर दोन्ही कडांना तुटक तुटक गर्द कड्या करड्या रेषा असतात. तसेच अळीच्या शरीरावर थोडे केस असतात. प्रादुर्भावाची लक्षणे अशी आहेत. अनेक पिकावर जगणारी घाटी अळी सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकते. सुरुवातीला सोयाबीन पिकाच्या काही वाढीच्या काळात घाटी अळी पानं खाते. कळ्या फुले आणि शेंगा लागल्यानंतर अळी त्यांना नुकसान पोहोचविते. अळीने प्रादुर्भावग्रस्त कळ्या फुले आणि कोवळ्या शेंगा खाली जमिनीवर पडतात. मोठ्या शेंगांना ही अळी गोल छिद्री पाडून आतील दाणे खाते. एका शेंगेवर दाण्यांच्या ठिकाणी अनेक छिद्री आढळून आल्यास त्या शेतात घाटी अळीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता असते.
1: श्रोत्यांनो, आपण कृषीवाणी या सदरामध्ये सोयाबीन पिकांवरील कीड आणि पिकांवर होणारा परिणाम याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. संरक्षित करतात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
3: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजपासून नेत्रदान पंधरवडा सुरू होतोय. या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याबद्दलच माहिती करून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांना. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: नेत्रदान म्हणजे नेमकं काय असतं ते जरा सविस्तर सांगा.
4: नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे किंवा आशक असलेले नेत्रबुबुळ वैद्यकीय पद्धतीने मिळून ते गरजू रुग्णाच्या उपचारासाठी वापरणे.
3: अच्छा.
4: मृत व्यक्तीचा कॉर्निया काढून जो अंध व्यक्ती आहे त्याला बसवण्यात येतो.
3: अच्छा.
4: ह्यालाच प्रत्यारोपण असे म्हणतात.
3: बरं, आपल्या भारतामध्ये नेत्रदानासाठी काही नियम आहेत का?
4: डेथ सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये डेथ कशामुळे झालेली आहे मृत व्यक्तीची ते कारण महत्वाचं आहे. नॉन इन्फेक्टिव्ह जर असेल तर आपण नेत्रदान करून घेऊ शकतो.
3: बरं सर, हा जो राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो आपल्याकडे, तो साजरा करण्यामागे उद्देश काय आहे?
4: नेत्रदानाबाबत समाजामध्ये अजूनही अनेक गैरसमज आहेत, तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून जसे की पथनाट्य आणि ह्या पंधरवड्यामध्ये रांगोळी स्पर्धा घेणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रॅली काढणे ह्या मार्फत आपण जनजागृती करत असतो. आणि वर्षभर आपल्याकडे आय डोनेशन काउन्सिलर आहे, तो तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतात.
3: श्रोतेहो, आता आपण नेत्रदानाचा संकल्प केलेल्या डॉक्टर रश्मी आठले यांचे विचार जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
5: नमस्कार.
3: मॅडम, आपल्या कुटुंबियांपैकी कुणी नेत्रदान केलं आहे का?
5: हो, माझ्या सासऱ्यांचं मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे.
3: बर.
5: देहदान पण केलेलं आहे.
3: बरं, यामागची तुमची भूमिका काय होती?
5: आम्ही स्वतः दोघेही डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडून समाजाला काहीतरी देणं म्हणून नेत्रदान करायचं होतं. आम्ही दोघांनी नेत्रदानाचे फॉर्म तर भरलेलेच आहेत, परंतु माझ्या सासऱ्यांनाही नेत्रदान प्रथमपासूनच करायचं होतं म्हणून आम्ही ते केलं. आणि नेत्रदानाचं कसं आहे, आपल्या दोन नेत्रांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळतं ना, त्यामुळे आम्ही ते करायचं ठरवलं होतं.
3: या दृष्टीनं लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही काय आवाहन कराल?
5: मी लोकांना असं सांगेन की आपल्या जीवलगांचे नेत्ररूपी अवयव असेल किंवा कुठलाही अवयव असेल तर तो

0: आपण दुसऱ्या व्यक्तीला दान केला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन त्याला जीवन जगण्याची एक नवीन संधी मिळते. तुम्ही विचार करा, एखादी अंध व्यक्ती असते, तुम्ही डोळे मिटून 5 मिनिटं चालायचा प्रयत्न करा, नाही ना आपण चालू शकत. तर त्या व्यक्तींना कसं वाटत असेल, पण त्यांना एका डोळ्याला जरी फायदा झाला तर त्यांना हे सुंदर जग बघायची एक संधी मिळू शकते, अशी एक भावना माझी तरी आहे. आणि आम्ही आमचं मरणोत्तर नेत्रदान करणार आहोत, अवयवदान करणार आहोत. आणि सांगायला मला आनंद होईल की आमच्या कुटुंबातील इतरही व्यक्ती, म्हणजे आमचे काही जे नातेवाईक आहेत, त्यांनी सुद्धा यापूर्वी नेत्रदान सुद्धा केलेलं आहे, देहदान सुद्धा केलेलं आहे.
1: म्हणजे मला असं वाटतं की सगळे आपले श्रोते जे आहेत ते या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन या मार्गावरती पुढे चालू शकतील निश्चितच. थँक्यू मॅडम,
0: धन्यवाद.
1: या होत्या डॉक्टर रश्मी आठले मॅडम. बऱ्या तर श्रोते हो, उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
2: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकू या कार्यक्रम परिसर. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि ते कसं करायचं याविषयी आज जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये वल्लभ वणजू आलेले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर सुरुवातीला सांगा की रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र म्हणजे नेमकं काय.
2: त्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की 1995 स्टॉकहोम येथे बोलताना त्यावेळेचे वर्ल्ड बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट इस्माईल सेरागेल्डिन म्हणाले होते की या शतकातील युद्ध जर तेलासाठी झाली असतील तर पुढच्या शतकातील युद्ध हे पाण्याचं योग्य नियोजन केलं नाही तर होतील. हे वाक्य खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
2: आता आपल्याला एक सांगता येईल की भारतामध्ये सरासरी 1170 मिलीमीटर पाऊस पडतो ह्या जमिनीवरती आणि बरंचसं पाणी म्हणजे धरणामध्ये ओढ्यांमध्ये तलावांमध्ये पाणी साठवलं जातं आणि वाहून जाणारं पाणी हे नदी नाले ओढे ह्या मार्गे समुद्राला जाऊन मिळतं. हे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याला अडवलं पाहिजे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पाण्याची शेती करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: बरोबर. आता ही पाण्याची शेती कशी करायची.
2: रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती अवलंबता येतील. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी साठवणं ते जमिनीत मुरवणं आणि त्याचा योग्य वापर करणं.
1: मग आज पावसाचं पाणी साठवण्याची गरज नेमकी का भासते.
2: याला कारण अनिर्बंध पद्धतीने झालेला पाण्याचा उपसा, वाढलेलं शहरीकरण, शेतीचं वाढलेलं प्रमाण, वाढलेली लोकसंख्या ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
1: खरंय.
2: आपण काय करतोय की नुसतं जमिनीतलं पाणी उपसून घेतोय. आपण त्याच्यात परत भरत नाहीये.
1: बरोबर.
2: म्हणजे जसं आपण आपली जी ठेव असते बँकेमध्ये ती आपण काढतो, आपल्याला गरजेनुसार आपण ते पैसे काढतो, पण ते काढल्यानंतर आपण परत त्या बँकेमध्ये आपले पैसे भरतो कारण ते आपल्याला पुढे कधीतरी आपल्या संकटाच्या काळात आपल्याला उपयोगी पडतील.
1: पाण्याचं पण असंच आहे.
2: पाण्याचं
1: पण वापरतोय पण उद्यासाठी ते साठवणं गरजेचं.
2: साठवणं गरजेचं आहे आणि आपण ते करत नाही आहोत.
1: बरोबर. पण हे पाणी साठवण्याच्या पद्धती मगाशी तुम्ही म्हणालात त्या कोणत्या आहेत.
2: प्रथम आहे ते शेततळ. मोठ्या प्रमाणात शेततळी बांधता येतात आपल्याला. सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. त्याच्यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोठ्या मोठ्याले हौद बांधणं किंवा टँक बांधणं, त्या टँकमध्ये हे पाणी साठवणूक करणं. दुसरी गोष्ट आहे जिथे मातीची जमीन असेल त्या मातीच्या जमिनीला

0: वेगवेगळ्या ठिकाणी चर मारून, खास करून उतारावरची जी जागा आहे तिथे चर मारायचे मोठ्या प्रमाणात, म्हणजे ते पाणी त्या चरात येतं आणि ते पाणी जमिनीत मुरतं. आता आपण कोकणाचा विचार केला तर आपल्याकडे बरेचसे सडे आपण ज्याला म्हणतो की जे कातळसडे आहेत, त्या कातळसड्यांवरती आपण जमिनीला छेद देऊन म्हणजे आर्टिफिशियली त्याला ब्रेक करून आपण त्याच्यामध्ये पाणी सोडू शकतो, किंवा आपल्या विहिरीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने आपण उतारावरचं पाणी चॅनलाइज करून ते आपण आपल्या विहिरीमध्ये सोडून आपल्या विहिरीची पातळी आणि पर्यायाने भूजल पातळी आपण वाढवू शकतो.
1: नक्कीच या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पाणी टंचाईवर मात करता येईल.
0: नक्कीच करता येईल. जर आपण उपसलेलं पाणी हे जीवन आहे, अत्यावश्यक आहे, आपल्याला त्याची गरज आहे, पण आपण जे पाणी उपसतोय तेच पाणी परत आपण जमिनीच्या पोटात भरणं गरजेचं आहे. हे जर आपण नाही केलं ना, तर जसं मी पहिलं वाक्य सांगितलं हेराल सरांचं, तर ती युद्ध आपल्याला टाळता येणार नाही.
1: निश्चितच. श्रोते हो, याविषयीच आपण अधिक माहिती घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता सगळ्याचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. पंततपूर्वी जाहिरात संदेश.
1: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
0: श्रोता ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषा लगेच ठीक 7:00. नमस्कार बीड. हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आणि त्यानंतर 7:45 गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. तसंच 7:50 जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी बीड केंद्रावरून. श्रोते सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 8:40 लोकधारा हा लोकसंगीत कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम अर्थात हॅलो गीत मला. निवेदन आहे डॉक्टर सीझर आगाव यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. 10:30 आरोग्यमंत्र हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आजच्या आरोग्यमंत्र या कार्यक्रमात हृदयरोगतज्ञ डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज सकाळी ठीक 10:30. निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. सकाळी 11:00 गातार आहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:45 मिश्रसाईंचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12:00 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम मुनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 3:00 प्रादेशिक बातमीपत्र. 3:10 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतो, सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, तसंच 7:30 कृषीविषयक कार्यक्रम किसानवाणी, हे तिन्ही कार्यक्रम आम्ही क्रमशः सहक्षितकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून रात्री 8 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम, 8:45 समाचार संध्या, ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षितकृत, रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. श्रोतो, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षितकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोतो, आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत, ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार मीडिया विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीडमध्ये जमणार 1500 विद्यार्थिनींचा महाकुंभ. 30 आणि 31 ऑगस्टला उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक युवा महोत्सव. शिरूर कासार तालुक्यामध्ये श्रमदानातून जलक्रांती. अवघ्या 2 तासामध्ये 10,000 लिटर पाणी अडवलं. आष्टी तालुक्यात समृद्ध जैवविविधतेचं दर्शन. पट्टेदार वाघाचे ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये चित्र कैद. घाबरून न जाण्याचं वन विभागाचं आवाहन. आणि दुसऱ्या श्रावणी सोमवार परळी वैजनाथ नगरीमध्ये भाविकांची मांदियाळी. प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी कडेकोट बंदोबस्त. आता घडामोडी विस्तारानं. श्रोता, बीडकरांसाठी कला संस्कृती आणि उत्साहाची मोठी पर्वणी चालून आली आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी अर्थात SNDT महिला विद्यापीठ मुंबईच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं आयोजित उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक युवा महोत्सव 30 ऑगस्ट 2026 आणि 31 ऑगस्ट 2026 रोजी बीडमध्ये थाटामाटात रंगणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातून येणाऱ्या तब्बल 1500 विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार पाहण्याची सुवर्ण संधी बीडकरांना मिळणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8:30 एका भव्य आणि नयनरम्य शोभायात्रेनं कार्यक्रमाची सुरुवात होईल. शिक्षण आणि समाजसुधारकांचा वारसा अधोरेखित करणारी ही शोभायात्रा बीडकरांचं विशेष आकर्षण ठरणार आहे. श्रोतो, हातामध्ये फावडं आणि मनामध्ये गावच्या समृद्धीची जिद्द घेऊन भानकवाडीतील ग्रामस्थ, महिला आणि सनदी अधिकारी एकाच ध्येयानं मातीत उतरले. निमित्त होतं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जलसंधारण आणि श्रमदान दिनाचं. ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान केल्यानं या मोहिमेला सामाजिक लोकचळवळीचं मोठं स्वरूप प्राप्त झालं. या अभियानामध्ये कृषी, महसूल, पंचायत विभाग, पोलीस पाटील संघटना, उमेद अभियानातील महिला बचत गट आणि शेतकऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अवघ्या 2 तासाच्या विक्रमी वेळेत सलग समतल चर मारण्यात आली. या माध्यमातून तब्बल 10,000 लिटर पाणी जमिनीमध्ये मुरवण्याची क्षमता निर्माण झाली असून परिसरामध्ये 200 रोपांची लागवडही करण्यात आली. गुणवत्तापूर्ण श्रमदानातून प्रशासनाच्या वतीने विविध गटांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे भूजल पातळी वाढवण्यासोबतच भानकवाडीत आदर्श जलक्रांतीची नवी मुहूर्तमेढ रोवली आहे. तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि समृद्ध जैवविविधतेच्या दृष्टीनं एक सकारात्मक बाब समोर आली आहे. देवळाली, बेलतुरी आणि आंबेवाडी, ब्रह्मगाव परिसर वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास ठरत असून 21 ऑगस्ट रोजी या भागामध्ये एका पट्टेदार वाघाचे ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये चित्र कैद झालं आहे. गेल्या डिसेंबर आणि 11 ऑगस्ट रोजी आढळलेल्या पाऊलखोनानंतर वन विभागानं तातडीनं इथं कॅमेरे

असून हा वावर नोंदवला आहे. नागरिकांनी अजिबात घाबरून जाण्याचं कारण नसून वन विभाग 24 तास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे असा दिलासा वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी दिला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळी शेतात एकट्यानं जाणं टाळावं, सोबत टॉर्च ठेवावी आणि वाघ दिसल्यास त्याचा पाठलाग न करता वन विभागाला तात्काळ माहिती द्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. शतो हर हर महादेव आणि जय वैजनाथ या जयघोषानं परळी नगरी दुमदुमून गेली असून श्रावणातील दुसऱ्या सोमवारी वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची मांदियाळी जमली. शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे एक दिवस अगोदरच मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी अलोट गर्दी उसळली होती. सोमवारी ही गर्दी वाढतच गेल्याने प्रशासनाकडून सुरक्षेचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्रासह अन्य राज्यातून मोठ्या संख्येनं शिवभक्त दाखल झाले होते. दरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहर पोलिसांकडून मंदिर परिसर आणि प्रमुख मार्गावर कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभू वैजनाथाच्या चरणस्पर्शासाठी संपूर्ण परळी तीर्थक्षेत्र सज्ज झाला आहे. श्रोतात ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. आज 25 ऑगस्ट. 25 ऑगस्ट 1609 रोजी गॅलिलिओ गॅलिली यांनी त्यांच्या पहिल्या दुर्बिणीचे जगासमोर यशस्वी प्रात्यक्षिक करून दाखवलं. श्रोतो 25 ऑगस्ट 1825 रोजी उरुग्वे देश ब्राझील पासून स्वतंत्र झाला. 25 ऑगस्ट 1944 रोजी दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रांच्या सैन्यानं पॅरिस शहर जर्मन वर्चस्वापासून मुक्त केलं. श्रोतो या माहितीबरोबरच आजच्या नमस्कार बीडी या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य सुशील देशमुख आणि नमस्कार बीडी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोत्यांना नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात? नमस्कार. बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
2: केतकी गुलाब जुही
1: अशी ही सदा फुली आकाशवाणी.
2: केतकी केतकी
3: माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र. FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र.
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: कंडक्टरला काय म्हणतात?
1: अरे यार इथेच मार्क लाग.
0: संस्कृत दिनस्य शुभाशया. धागा हा आपल्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा घटक.
2: मैत्रिणींनो, आयुष्याचं हे वस्त्र विणणारा तो विणकर कधी दिसलाय का हो कुणाला?
0: तेव्हा नक्की ऐका श्रावण पौर्णिमा विशेष वनिता मंडळ कार्यक्रम
2: येत्या शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता.

0: FM 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्याआधी
1: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरतदादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता जारी. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ आणि अहिल्यानगर इथं डॉ बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्याशी सरकारी शिष्टमंडळाची चर्चा. मुंबईत पुढील बैठक घेण्याचं आश्वासन. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड. आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा दुसरा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटींचं वितरण करण्यात आलं आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अहिल्यानगर इथं डॉ बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास, नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास तसंच त्यासाठीची पदे आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीसही मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यूथ ऑलिम्पिक आणि यूथ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतल्या सुवर्ण पदकासाठीचा पुरस्कार 22.5 लाखांवरून 50 लाख, रौप्य पदकासाठी 15 लाखावरून 30 लाख, तर कांस्य पदकासाठी 7.5 लाखावरून 20 लाख रुपये करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्या तेलाच्या विक्रीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती तयार करण्यात येणार असल्याचं सांगितलं. सुटे तेल विकणारे आणि खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अडचण येऊ नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि भेसळही रोखली गेली पाहिजे, हा सर्व विचार करून अन्न आणि औषध प्रशासनाला कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश दिले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं भेट दिली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत तसंच मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांचा या समितीत समावेश आहे. शासनानं घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत प्रशासकीय पातळीवर त्रुटी झाल्याचं

विखे पाटील यांनी मान्य केलं असून यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. 28 ऑगस्टपर्यंत नोंदी असलेल्या नागरिकांना प्रमाणपत्र आणि वैधता देण्याची मागणी करत ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत मात्र प्रमाणपत्र किंवा वैधता मिळालेलं नाही अशांनी आंतरवाली सराटीत यावं असं आवाहन जरांगे यांनी केलं. या मागण्यांबाबत मुंबईत बैठक घेऊन सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिलं. मराठा

0: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून आयआयटी मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉ संदीपान नरोटे या तीन प्राध्यापकांची निवड झाली आहे. मराठवाड्यातल्या दोन शिक्षकांसह चार शिक्षकांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं 11वीच्या प्रवेशासाठी 10वी फेरी जाहीर केली आहे. 27 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेता येणार आहे. राज्यात अद्यापही 11वीच्या 8,94,000 जागा रिक्त आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मी शेख यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या जेरुशा रुबेन उर्फ यास्मिन शेख यांनी भाषाशास्त्र आणि प्रमाण मराठीच्या समर्थनासाठी आयुष्यभर कार्य केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या मिलिंद महाविद्यालयात अध्यापन केलेल्या यास्मिन शेख यांनी मुंबईतल्या SIES महाविद्यालयातही मराठीच्या प्राध्यापक म्हणून तसंच मराठी विभाग प्रमुख म्हणूनही काम केलं. मराठी लेखन मार्गदर्शिका, मराठी शब्दलेखन कोश, सुगम मराठी व्याकरण कोश ही त्यांची काही पुस्तकं मराठी अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहेत. यास्मिन शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वातील एक व्रतस्थ, अभ्यासू आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथले सरस्वती भुवन महाविद्यालयातले प्राध्यापक नागेश अंकुश यांच्या मागोवा या पुस्तकाला यास्मिन शेख यांनी प्रस्तावना लिहिली होती. नागेश अंकुश यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
2: मागोवा मराठी भाषेच्या प्रमाण लेखनाचा इतिहास हे पुस्तक पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर सुधीर रसाळा सरांच्या सूचनेनुसार मी ते नीट तपासून घेण्यासाठी प्राध्यापिका यास्मिन शेख यांच्याकडे घेऊन गेलो. 100 उंबरठ्यावर असताना त्यांनी ते अत्यंत बारकाईने तपासलं, मौलिक सुधारणा सुचवल्या आणि या कामाचं मनापासून वेगळेपण अधोरेखित केलं, महत्व अधोरेखित केलं. या पुस्तकासाठी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि अत्यंत आत्मीयतेने प्रस्तावना लिहिली. त्यांच्या हस्ताक्षरातली ती प्रस्तावना माझ्यासाठी आजही अनमोल असा ठेवा आहे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. शब्दांशी त्यांचं नातं हे केवळ अभ्यासापुरतं नव्हतं, तर मराठीवरील निस्सीम प्रेमाचं नातं होतं, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉक्टर यास्मिन शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयातल्या अग्निकांडात दगावलेल्या अर्भकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं 5,00,000 रुपये मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. जखमी अर्भकांवर शासकीय खर्चानं उपचाराचे निर्देशही अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून या प्रकरणी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदर रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या वेळी कक्षात 39 अर्भकांवर उपचार सुरू होते, त्यापैकी 36 अर्भकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून 6 अर्भकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यात काल जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. या परिषदेत राज्य शासन आणि जिल्ह्यातल्या नवउद्योजकांमध्ये 92 सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून 3,066 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून सुमारे 4,169 जणांना रोजगार उपलब्ध होईल. या गुंतवणूक परिषदेला छत्रपती संभाजीनगर इथले उद्योग आणि सेवा सहायक आयुक्त संजय भुरेवाल, लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त निखिल पाटील यांच्यासह उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते. श्रावण महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं काल कावड यात्रा काढण्यात आली. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून दुपारी 12 वाजता यात्रेला सुरुवात झाली. जिल्हाभरातून या यात्रेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं पहिल्या डावात 9 बाद 503 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 117, ध्रुव

0: सुरेल 115, ऋषभ पंत 63 तर कर्णधार शुभमन गिलनं 50 धावा केल्या. कालचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या 2-8 धावा झाल्या होत्या. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2रा हप्ता जारी. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ आणि अहिल्यानगर इथं डॉ बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्याशी सरकारी शिष्टमंडळाची चर्चा, मुंबईत पुढील बैठक घेण्याचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
5: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
4: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
5: आता मी पण घेते.
6: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
7: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
1: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
2: भारत हमको जान से प्यारा है.
0: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सहक्षेपकर्ता आहोत. माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, स्वरातून साधना, साधनेतून संस्कार आणि संस्कारातून घडणारी पिढी हे संगीताचं खरं सौंदर्य आहे. आपल्या आवाजाइतकाच आपला अभ्यास, आपलं संशोधन आणि अध्यापनातून संगीत समृद्ध करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे या मॅम ज्या आहेत, त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे आणि एक संगीत क्षेत्रातली जी चळवळ आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या संगीत क्षेत्रातील चळवळीसाठी कशा पद्धतीनं त्या कार्य करतात आणि हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी किती प्रयोगशील प्रयत्न करतात, याचविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आज निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाडे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भारतीय चित्रपट संगीत म्हटलं की एक आत्मा आहे आपला सगळ्यांचा आणि त्यावरच आपण जगतोय की काय असा एक म्हणजे संभ्रम म्हणण्यापेक्षा तीच आहे की संगीतावर आपण जगतोय आणि ती एक आपला आधार आहे जगण्याचा. मात्र याचा जर आपण विचार केला पूर्ण अगदी पहिल्यापासून तर तो कसा विशद करता येईल? खरं तर हा इतिहास सांगायला गेला तर खूप मोठा आहे, पण थोडक्यात जर तुम्ही सांगायचं झालं तर काय सांगाल?
1: आपली चित्रपट संगीताची परंपरा खूप मोठी आहे आणि नेहमी मी दाखला देते, कारण हे माझं म्हणणं नाही आहे तर प्रख्यात संगीततज्ज्ञ फार मोठे विशेषज्ञ होते आमचे डॉक्टर अशोक रानडे सर. त्यांनी एके ठिकाणी हे सांगितलंय की आपलं जे चित्रपट संगीत आहे आणि विशेषत आपलं जे हिंदी चित्रपट संगीत आहे ते खऱ्या अर्थाने भारताचं लोकसंगीत आहे. अच्छा. कारण ते लोकांनी निर्माण केलं आणि लोकांच्या ओठी ते रुळतं आहे अनेक वर्ष. आपण लहानपणापासून ते अगदी आपल्या वृद्धत्वापर्यंत ती हिंदी गाणी आपली काही साथ सोडत नाहीत. आणि आजही तो जो सुवर्ण काळ होता म्हणजे 50s गाणी, 60s गाणी, 70s गाणी, त्या सुवर्ण काळात खूप अतिशय मोलाचं काम झालेलं आहे आणि त्यावर आजची पिढी उभी आहे. आजचे संगीतकार त्यावर उभे आहेत, आजचे गायक त्यावर उभे आहेत. या सगळ्यांनी मिळून एक तो इतिहास घडवला आणि मग ते अगदी राजा हरिश्चंद्र पासून जो आपला इतिहास आहे, आधी मोकपट होते मग बोलपट आले आणि 1934 मुळात पार्श्वगायन सुरू झालं. त्यानंतर मग उसना आवाज देणं म्हणजे मग तिथे दोन भूमिका वेगळ्या झाल्या की गायिका वेगळी किंवा गायक वेगळा आणि नट वेगळा.

0: आधी गायक नटच होते, त्यामुळे नंतर ह्या दोन भूमिका झाल्यावर खऱ्या अर्थाने गायिकांचा प्रवेश झाला, खऱ्या अर्थाने गायकांचा प्रवेश झाला, तेव्हा संगीतकारांना चांगलं काम आणखीन करता येऊ लागलं. नाहीतर संगीतकाराला छान चाल सुचली तरी उपयोग नाही, कारण जो समोर आहे तो नट गायक आहे आणि तो गाणे शिकलेला नाहीये, त्यामुळे मग आपोआप तडजोड ही करायला लागणार. कारण त्यांना जर वाटलं की इथे या वरच्या स्वरापर्यंत मला ही चाल न्यायची आहे पण त्या नटाचा गळा तसा तयार नाहीये, मग कुठेतरी तडजोड करा, मग ती चाल सोपी करा. या सगळ्या प्रकारात त्यांच्या प्रतिभेवर मर्यादा येत होत्या.
1: अच्छा.
0: त्या मात्र नंतर दूर होत गेल्या, कारण उत्तम शिकलेले चांगले गायक आपल्याला लाभायला लागले आणि तिथून ही पहिला हा ज्याला आपण ट्रान्झिशन म्हणू किंवा मोठा एक संक्रमण म्हणू, ते संक्रमण इथं प्रथम झालं. आणि जसजसे विषय चित्रपटांचे बदलत गेले तसतशी गाणी आणि संगीताची जातकुळीही बदलत गेली. सुरुवातीच्या काळात पौराणिक विषय होते बघा, म्हणजे अगदी कोणी जोखीम पत्करली नाही, आपली भारतीय जनता अतिशय श्रद्धाळू आहे आणि त्यामुळे राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद असे सगळे पौराणिकच विषय घेऊन सिनेमे निघाले, त्यामुळे आपोआप संगीत त्या पद्धतीचं होतं. हळूहळू हा जो बदल झालाय ना, तो पौराणिक ते सामाजिक, सामाजिक ते कौटुंबिक असा हा बदल होत गेला, त्यातून संगीताची जातकुळी बदलत गेली. आणि मग ही सगळी आव्हानं त्या त्या गीतकारांनी संगीतकारांनी पेलली आहेत. आधी अगदी भक्तिरस प्रधान गाणी होती, मग जे आपण म्हणतो देमार सिनेमे होते, काही ऍक्शनपट होते, त्यात संगीताला असा वाव नव्हता, पण तरीही त्यात एक मारधाडीची का होईना गाणी होती. हळूहळू हा सगळाच बदल जो होत गेलेला आहे की अरे नाही, देवदेवता नाही, आपल्याकडे सामाजिक विषय आहेत, ते सुद्धा हाताळले गेले पाहिजेत. नंतर सामाजिक तर आहेतच, मग त्यात तुम्ही बघाल तर मदर इंडिया सारखा सिनेमा आहे, पौराणिक पण सामाजिक सुद्धा असा मुघले आजम सारखा सिनेमा आहे, पाकिजा सारखे सिनेमे, हे कल्ट मूवीज आहेत आपले. मग ह्यातनं पुढे हा सगळा प्रवास होत गेला, नंतर लोकांच्या लक्षात आलं की सामाजिक तर आहेच पण नातेसंबंधांमध्ये पण तणाव येत चाललाय, मग त्यावर चित्रपट बनायला लागले. मग ते संगीत हे थोडं आणखीन सॉफ्ट होतं. आता तुम्ही अनुभव सारखा सिनेमा घ्या, त्यात मेरी जा मुझे जान कहो हे गाणं काही फार वाद्य संगीताचं असूच शकत नाही, कारण ते एक अगदी नाजूक क्षणांचं गाणं आहे. मग तसे तसे बदल होत गेले, जसे विषय बदलले तसे संगीतही बदललं. आणि दुसरं ट्रान्झिशन ज्याला म्हणून ते फार मोठं झालं, ते आपल्या सगळ्यांचा आवडता महानायक अमिताभ बच्चन, त्याचा ज्या क्षणी प्रवेश झाला तिथे जातकुळी आणखीन बदलली. कारण आधीचे जे नायक होते ते नायक थोडे सुशिक्षित पांढरपेशा, ज्याला आपण चॉकलेट हिरो असंही म्हणतो त्या टर्मिनॉलॉजीमध्ये, तसे होते. असा मारामारी करणारा नायक नव्हता, म्हणजे नाही केला वाचवण्यापुरती तो मारामारी करत असेल, पण मुळात जिथे नायक आम्ही म्हणतो की नायकच जिथे अँग्री यंग मॅन झाला, चिडलेला आहे मुळात तो, या सगळ्या रचनेवर चिडलाय, विषमतेवर चिडलाय, अन्यायावर चिडलाय, तर मग तो सॉफ्ट कसा होईल, तो तरल कसा होईल. त्यामुळे ती गाणी थोडी तिथे बदलली, पण ह्यातूनही ह्या संक्रमणातून सगळ्या एक लोकप्रियता काही हिंदी चित्रपट संगीताची कमी होऊ शकत नाही, कारण ते आपल्या तनामनात अगदी भिनलेलं आहे.
2: निश्चितच. आणि भारतीय चित्रपट सृष्टीची स्थित्यंतर जी आहेत त्यामध्ये संगीतामध्ये सुद्धा ही स्थित्यंतर झालेली पटकन आपल्याला कळत नाहीत, पण ती खूप मोठी आहेत आणि ते बदल खूप आहेत. म्हणजे जसं अगदी सुरुवातीला तरल भावनिक म्हणूया आपण, आणि नंतर लगेच कॅबरे पर्यंत येऊन आपण पोहोचलो आणि ती सुद्धा अजूनही आपल्या मनावर रुंजी घालतात ती गाणी.
0: म्हणजे तुम्हाला जर आता गुंड दाखवायचे, गुंडांचे अड्डे दाखवायचे, तर मग तिथे तरल संगीत कसं असेल? म्हणजे ते संगीत हे अतिशय तीव्र स्वरूपाचं, भडक स्वरूपाचंच असणार. म्हणजे शोले मधलंच आता मेहबूबा मेहबूबा या गाण्याचं चित्रण, त्याचं टेकिंग, त्याची चाल, हे भडकच असलं पाहिजे. आणि असं गाणं बनवणं किंवा असं गाणं करणं सोपं अजिबात नाहीये. याला आम्ही म्हणतो सिच्युएशनल सॉन्ग. खास त्या सिच्युएशन साठी तयार झालेली म्हणून जी गाणी असतात ती त्या त्या सिच्युएशनला न्याय देणारीच असतात. त्यात तुम्ही राग वापरलाय का किंवा गायकीचे काही विभ्रम आहेत का हे शोधायलाच जायचं नसतं.

0: गाणं त्यासाठीच बनलंय, त्या सिच्युएशनसाठी बनलंय. मग मेहबूबा मेहबूबाचं टेकिंग, त्यात गायकी काय आहे, किती वेगळ्या आवाजात ते आर डी बर्मननी गायलं, कारण ते असं अंगावर येणारच झालं पाहिजे. त्यामुळे ती मागणी असते त्या त्या प्रसंगाची.
1: आणि तेही एक संशोधनच आहे, संशोधनाअंतीच अशा पद्धतीनं अगदी आपण माइलस्टोन म्हणूया
0: बरोबर,
1: ते आपल्याला आजही मनावर अधिराज्य गाजवत आहे. आपण भारतीय शास्त्रीय संगीत आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये घराणे परंपरा आहे आणि आजही आहे ती, आणि घराणे परंपरा म्हणूया गुरु परंपरा, तर हा सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. आणि तो म्हणूया आपण प्रवास तुमचा होत असताना गुरु गायकी म्हणूया किंवा घराणे परंपरा, त्यांचा कसा प्रभाव पडला?
0: मला फार सांगायला आनंद वाटतो की मला अतिशय उत्तम गुरु जे लाभले त्यांनी, मी आधी ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, कारण ती सगळ्या घराण्यांची जननी मानली जाते. शास्त्रीय संगीत हे ज्याला आपण म्हणू की बंधनातलं स्वातंत्र्य आहे. आता तुम्ही म्हणाल बंधन आणि स्वातंत्र्य दोन ह्या विसंगत किंवा एकमेकाशी न पटणाऱ्या गोष्टी कशा एकत्र येतात, तर बंधनही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. बंधन काय आहे तर राग संगीत गाताना रागाचं व्याकरण सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे रागाचे आरोह अवरोह असतात, त्याच्यात एक नियम असतात, हा अमुक स्वर ह्यात वर्ज्य आहे हे भान ठेवावं लागतं, म्हणजे नियम आले, व्याकरण आलं तिथे नियम आले. पण त्या नियमांमध्ये राहून तुम्ही जर सारे गप धसा हा जर भूप आहे तर तुम्ही म्हणून त्यातही अनेक कॉम्बिनेशन जी करू शकता स्वतःच्या मनाने, त्याला उपज म्हणतो की मी एकदा सारे ग म्हणेन एकदा सागरे म्हणेन तर ती मला परवानगी आहे. एका व्यक्तीने आता आवर्तनात सारे गप म्हटलं म्हणजे मला तसंच म्हटलं पाहिजे का? नाही, तू पगर ऐसा करून सुरुवात कर, ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण. म्हणजे आहे त्या स्वरांमध्ये माझ्या मनाच्या स्वररचना रागाचे नियम सांभाळत मी करते, ते शास्त्रीय संगीत आहे. म्हणून त्याचं भान राखणं म्हणजे घराण्यांमध्ये प्रत्येक गोष्टीला किती तुम्ही महत्व दिलंय त्यावर घराणं ठरतं. एखादं घराणं म्हणतं की आम्ही सुरांची पद्धतशीर बढत करू, आम्ही लय अतिशय विलंबित ठेवू. विलंबित लय म्हणजे काय? दोन मात्रांमध्ये जास्त अंतर आहे, थोडक्यात हळू स्लो ज्याला म्हणू, सामान्य माणसांना सांगायचं तर हळू ज्याला टेम्पो स्लो म्हणाल तुम्ही तुमच्या भाषेत त्याला विलंबित लय म्हणतो आपण. मग सुरांकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून लय त्यांनी धीमी ठेवली आहे किराणा घराण्याने. तेच काही तालप्रधान घराणी आहेत, आग्रा घराणं आहे, ग्वाल्हेर घराणं आहे, ज्याच्यात तालक्रिया पण चालते. म्हणजे तालाच्या अनुसरून तुम्ही जेव्हा उपज मांडायला लागता एखादं आवर्तन तेव्हा थोडी लय ही जास्ती ठेवली जाते, कारण त्यांना तालाच्या कप्प्यात कसे ते आम्ही स्वर उपज आमची बांधतोय हे सांगायचं आहे. म्हणजे तालही आहे स्वरही आहे, पण दोन्हीला दिलं गेलेलं महत्व त्यात फरक पडतो म्हणून घराणी होतात. आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शास्त्रीय संगीतात नाही आहेत फक्त घराणी. मी जो विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय माझ्या लेखनाद्वारे माझ्या व्याख्यानाद्वारे की सुगम संगीतालाही स्वतःचं सौंदर्यशास्त्र आहे आणि त्यातही घराणी आहेत.
1: वा, आणि खरंच म्हणजे आपण जेव्हा खोलवर जाऊन याचं संशोधनच करणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला कळतं. वरवर या गोष्टी आपल्याला फार साध्या आणि सोप्या वाटतात. श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत म्हणजे स्वरांची साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी संस्कृती, त्याचबरोबर त्यामध्ये केला जाणारा अभ्यास आणि संगीत ऐकताना आपण कशा पद्धतीनं ऐकलं पाहिजे किंवा शब्द जे आहेत, लय आहे, सूर आहे, ताल आहे, याचा अंतर्मुख होऊन आपण कसा आस्वाद घेतला पाहिजे आणि त्यासोबतच अभ्यास कसा केला पाहिजे, या एकंदरीतच संपूर्ण संगीताबद्दल आणि या संगीत क्षेत्रात केलेल्या अलोखनीय किंवा अगदी अमूल्य अशा कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होत्या सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढेम्या. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद असाच सुरू राहणार आहे, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सगळ्याचे ठीक 7:40 झाले आहेत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
0: आकाशवाणी बीड केंद्र सगळ्याचे ठीक 7:41 झाले आहेत. श्रोते प्रसारित होत सुगम सायंच्या कार्यक्रमातील एक गीतरचना. स्वर लता मंगेशकर यांचा, तर रचना आहे कविवर्य भारा तांबे यांची आणि संगीत वसंत प्रभू यांचं.

0: शक्यतो आता आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात कविवर्य भारा तांबे यांची गीतरचना आपण ऐकली, संगीत नियोजन होतं वसंत प्रभू यांचं. या गीतरचनेबरोबर आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:45 झाले आहेत. शतो ऐकूयात गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी. श्रोते हो, तुम्हाला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही माहिती हवी असेल, तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला उपचार घ्यावायचे असतील तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-67-75, 0241-232-67-75. डॉक्टर, आपण पुढे जाऊया कार्यक्रमाच्या की आपण सांगितलं की स्त्रियांमध्ये होणारा स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, या व्यतिरिक्त स्त्रियांमध्ये आणखी कोणकोणते कॅन्सर असतात?
2: जे पुरुषांमध्ये कॅन्सर होत असतात ते सर्व ते स्त्रियांमध्ये होतच असतात, परंतु स्त्रियांमध्ये काही विशिष्ट आणखीन कॅन्सर आहेत. ते म्हणजे पोटात होणारी गाठ, म्हणजे बीजांड कोशाची गाठ, कारण जे ओव्हरी, स्त्रियांच्या ज्या ओव्हरी असतात गर्भाशयाच्या बाजूला असतात म्हणजे बीजांड कोश, तर हे पोटामध्ये असतात स्त्रियांच्या, पुरुषांमध्ये ते बाहेर असतात. ह्या बीजांड कोशाची गाठ स्त्रियांच्या शरीरामध्ये पोटामध्ये निर्माण होत असते आणि बऱ्याच वेळेला ही स्त्रियांना कळूनच येत नाही, कारण ती थोडीशी गाठ लागते, थोडंसं पोट मला माझं वाढलंय असं त्यांना वाटतं, कधी कधी जड वाटतं पोट, परंतु त्याच्या तपासणी न केल्यामुळे ते वजन वाढलंय म्हणून पोट वाढलंय की गाठ आहे म्हणून पोट वाढलंय हेच कळत नाही. तर त्यासाठी आपण ज्या प्राथमिक तपासणी आपण ज्या म्हटलं, उदाहरणार्थ सिम्पल सोनोग्राफी आहे किंवा डॉक्टर हात लावून जे पोट तपासतात ते महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सहजपणे हे आपल्याला निदान त्याचं होत असतं. त्याचबरोबर आणखीन एक तपासणी, मी स्तनाच्या कॅन्सरविषयी आपल्याला सांगितलं, त्यावेळेला मला अजून एक सांगायचं त्यामध्ये की मॅमोग्राफी एक चांगली तपासणी आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे, की त्या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला कॅन्सरची शक्यता लवकर आपल्याला फोटोमध्ये दिसून येते. स्त्रियांच्या मध्ये मिश्रींचं प्रमाण सुद्धा, तंबाखूच्या मिश्रीचं प्रमाण असतंच बऱ्याच वेळेला, पान खाण्याचं सुपारीचं सवय असते, त्यामुळे तोंडाचे कॅन्सर सुद्धा स्त्रियांमध्ये
1: बऱ्याच. सुपारी खाण्याचं प्रमाण हेच, म्हणजे सुपारी खाणंही तसं पाहिलं तर चांगलं नाही,
2: हे चांगलं नाहीच आहे, कारण सुपारी खाल्ल्यानंतर बघा तुम्हाला तोंडाचा आवळल्यासारखं वाटतं, म्हणजे कारण त्या पेशी आवळल्या जातात, हळूहळू पेशी या आवळून त्यामध्ये नंतर तोंड असं घट्ट आपल्याला होतं आणि त्यामध्ये पेशीमध्ये बदल व्हायला लागतात आणि आपल्याला पांढरे चट्टे तंबाखूमुळे आणि सुपारीमुळे सुद्धा निर्माण होतात. तर सुपारी सुद्धा हे कॅन्सरचं प्राथमिक लक्षण निर्माण करण्यालाही कारणीभूत असते तंबाखूप्रमाणेच. तर त्या दृष्टीने दोन्ही ते चांगले नाही शरीराला. तर शरीरांच्यामध्ये तोंड आणि घशाच्या कॅन्सरचं सुद्धा बऱ्यापैकी प्रमाण आपल्याला दिसून येतं, जवळजवळ 30% पुरुषांच्या मानाने, तर ते सुद्धा आहे. आणि हे सुद्धा आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये लक्षणं काय, तर तोंडामध्ये व्रण आलेला असतो किंवा तोंडात गालाला गाठ आलेली असते, जिभेला एखादा व्रण असतो तो बरा होत नाही. व्रण होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे डायबिटीस आपल्याला माहित आहे, परंतु व्रण होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कॅन्सर पण असू शकतं. तर त्यामुळे आपल्याला त्याची तपासणी होणं गरजेचं आहे
1: आणि आपण ती वेळीच तपासणी करण्यासाठी आपण श्रोत्यांना हेच सांगू की आपण अहिल्यानगरच्या सावेडी रोड इथल्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलला संपर्क अवश्य साधा. वेळेत उपचार आणि वेळेत तपासणी जर केली तर कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, तेव्हा आपण नक्की संपर्क साधा, कारण या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रकाश गरुड आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड सुद्धा उपलब्ध आहेत. तेव्हा आपण म्हणजे स्त्रियांना मी मुख्यत्वे करून आवाहन करेल की आपणही इथे संपर्क साधा. या हॉस्पिटलचा नंबर घ्या 0241-232-67-75, 0241-232-67-75.
3: शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार

0: आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. आजच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल, अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोत्यांनो, आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. आता ऐकूयात पुन्हा एकदा आणखी एक प्रायोजित कार्यक्रम. जितेंद्र घोटके सराफ.
2: मी प्रियांका घोटके. श्रोतो, जितेंद्र घोटके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोटके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोटके सराफ पेढीचे 5व्या पिढीचे संचालक जितेंद्र घोटके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानंत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोटके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षांपूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली. ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिलं गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती, आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1:45 हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्याविषयी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी.
2: अच्छा,
3: या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बरं, पण दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता. घरातली जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडला?
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीने त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे.
2: अच्छा,
3: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: आणि ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होता की आम्हाला सोन्याची हवी.

0: देत का नाही?
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचतत्वमध्ये अंगठ्या घालायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली
1: आणि
0: मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचतत्वमध्ये अंगठ्या घालायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही, त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याशी करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळला होता का? बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं ना, मंथली प्रॉब्लेम
1: करेक्ट करेक्ट
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम?
1: हो हो,
0: बरोबर ना?
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशी सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवाने दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवाने दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, यावर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा. दादाला अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरने मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचा माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही मला माप करावा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचतत्वची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते. त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा. दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपूर्णली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार.
1: बरोबर आहे.
0: तर परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री.

0: lifts export restrictions on wheat flour and related products. BJP to contest all 117 seats in upcoming Punjab Assembly elections. National Security Advisor Ajit Doval to hold special representative talks with Chinese Foreign Minister Wang Yi on India-China boundary issue in Beijing today. And in men's cricket, centuries by Dhruv Jurel and Devdutt Padikkal give India command over Sri Lanka in the second and final test in Colombo. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना. गव्हाचं पीठ आणि आनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9-503 धावांवर घोषित, तर दिवस अखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा. आता सविस्तर बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये शेवटच्या स्तरापर्यंत संवाद साधत स्थानिक समुदायांची घट्ट भारतीय बंध तयार करावेत अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारतीय परदेश सेवा म्हणजे IFS 2025 तुकडीच्या अधिकाऱ्यांशी सेवातीर्थ इथं ते काल संवाद साधत होते. IFS अधिकाऱ्यांनी पारंपरिक राजनैतिक वर्तुळांपलीकडे जाऊन आपलं वर्तुळ वाढवावं असं ते म्हणाले. भारताच्या नागरी ताकदीला तंत्रज्ञान, नाविन्य आणि परिणामकारक संवादाची जोड देऊन भारताचं स्थान जागतिक स्तरावर बळकट करावं असंही त्यांनी नमूद केलं. भारत को जानिये प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून जगभरातल्या तरुणांमध्ये भारताबाबत रस तयार करावा अशी सूचनाही त्यांनी केली. गव्हाचं पीठ आणि आनुषंगिक पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत, त्यामुळे आटा, मैदा, रवा आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. परकी व्यापार महासंचालनालयानं म्हणजे DGFT याबाबत अधिसूचना जारी केली आहे. निर्यात धोरणातले हे बदल लगेच लागू होतील असं DGFT म्हटलं आहे. गहू आणि दुरुमच्या काही विशिष्ट जातींची विभागवारी निर्बंधांवरून निर्बंधमुक्त अशी बदलण्यात आली असल्याचीही अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात आली आहे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलावीत असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिले. 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी योग्य चौकट तयार करण्यासाठी उपलब्ध माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. दहशतवाद आणि मूलतत्ववादाशी परिणामकारकपणे लढण्यासाठी गृहमंत्रालयाच्या प्रहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य प्रशिक्षण द्यावं, तसंच बेकायदा कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजे UAPA प्रकरणांबाबत चौकशी करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवावा असंही अमित शहा म्हणाले. केंद्र सरकारनं नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे CAA अंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्र जारी करण्याचे अधिकार पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत 2,30,000 अर्जदारांपैकी 23,000 नागरिक पात्र ठरले असून त्यांना ओळखपत्र जारी केल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहरांना काल दिली. धार्मिक छळामुळे बांगलादेशातून यावं लागलेल्या नागरिकांनी CAA अंतर्गत अर्ज करण्याचं आवाहनही सुवेंदू अधिकारी यांनी केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल रशियात क्रेमलिनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार, आर्थिक सहकार्य आणि आगामी शिखर परिषदांबाबत चर्चा झाली. भेटी जयशंकर यांनी बळकट भारत रशिया संबंध अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेशही जयशंकर यांनी पुतीन यांच्याकडे दिला. भारताला

खतांचा पुरवठा वाढवण्याची तयारी पुतीन यांनी दाखवली आणि भारतातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी रशिया पावलं उचल योजत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर भेटीत भर दिला जाणार आहे. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन संवाद साधतील. शिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष आणि वरिष्ठ प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेत त्या गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच एश्विले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. अमेरिका इराणवर घालत असल्याच्या नवीन निर्बंधांचं उद्दिष्ट इराणच्या उत्पन्नाचे संभाव्य स्रोत बंद करणं हा असल्याचं अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं आहे. देशांनी इराणशी आर्थिक संबंध तोडावेत, अन्यथा अमेरिकेकडून निर्बंधांची कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. कोणत्या देशांवर निर्बंध लादले जातील त्या देशांची नावं त्यांनी स्पष्ट केली नाहीत. अमेरिकेच्या धोरणाबाबत कोणतीही अस्पष्टता नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. जे देश इराणशी कोणताही आर्थिक व्यवहार करतील त्यांना अमेरिकेच्या ताकदीची पळ बोगावी लागतील असं ते म्हणाले. दरम्यान इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद गलिबफ यांनी या धमक्या फेटाळून लावल्या. इराणचे इतर देशांशी असलेले संबंध तोडण्याची आर्थिक शक्ती अमेरिकेकडे राहिली नसल्याचा दावा त्यांनी समाज माध्यमांवर केला. अमेरिकेवर कोणीही विश्वास ठेवत नाही हे त्यांना माहीत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेतल्या मृत नवजात बालकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जखमी बालकांवरील उपचाराचा खर्चही शासनाकडून करण्यात येणार आहे. पहाटे 3:30 सुमारास नवजात शिशु कक्षातल्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवाद्यांच्या गोदामातून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा, स्फोटकं हस्तगत केली. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काल राज्य सुरक्षा दल, राज्य राखीव दल आणि बस्तर फायटर्स यांनी भांडारपादर आणि मनुरकोंडा इथल्या जंगल आणि डोंगराळ भागात संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आज बीजिंगमध्ये 25व्या भारत चीन विशेष प्रतिनिधी संवादाअंतर्गत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत. उभय देशांमधला सीमेबाबतचा प्रश्न तसंच द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही दोन्ही नेते संवाद साधणार आहेत. अजित डोवाल चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांचीही भेट घेणार आहेत. कोलंबो इथं सुरू असलेल्या भारत श्रीलंका कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी पावसानं व्यत्यय आणला. भारतानं काल ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांच्या शतकांच्या जोरावर यजमान श्रीलंकेविरुद्धचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला. ध्रुव जुरेलनं 9 बाद 115 धावा केल्या तर देवदत्त पडिक्कलनं 117 धावांची दमदार खेळी करत भारताच्या धावसंख्येचा पाया रचला. या मालिकेत भारत 1-0 असा आघाडीवर आहे. श्रीलंका कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून आपला पहिला डाव आज सुरू करेल. हवामान. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तमिळनाडू, केरळ, कर्नाटकचा किनारी प्रदेश इथंही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थान, ओडिशा, अंदमान आणि निकोबार बेटं आणि कर्नाटकात विजांसहित जोरदार वारे वाहतील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान बिहारमध्ये पाटणा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये गंगा नदीची पातळी वाढल्यामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पूरस्थितीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांची हवाई पाहणी केली आणि मदत आणि पुनर्वसन कार्य तातडीनं करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या देशांमध्ये स्थानिक समुदायांची बळकट भारतीय बंध तयार करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना.

0: गव्हाचं पीठ आणि संबंधित पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारकडून मागे. घुसखोरीबाबत सर्व यंत्रणांनी कडक पावलं उचलण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश. इराणच्या उत्पन्नाचे स्रोत बंद करणं हे निर्बंधांचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि कोलंबो इथं सुरू असलेल्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 9-5 धावांवर घोषित, तर दिवसअखेरीस श्रीलंकेच्या 2-8 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित आहोत लोकधारा हा लोकसंघाचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोत्याला ऐकूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची गीतरचना, संगीत मधुकर पाठक यांचं.

0: श्रोत्यात आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची गीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं.
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
2: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची. तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
3: भारत हमको जान से प्यारा है.
1: राष्ट्रीय एकात्मता मान

0: श्रोत्या लोकधारा या लोकसंघ या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत रचना, संगीत राम कदम यांचं.
1: जगात

शतवाताच आपण शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या सुरातील विठ्ठल उमप यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं. लोकदाना हा लोकसंख्येचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आणखी एक लोकगीत रचना.

श्रोते, आता आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते, या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकदारा हा कार्यक्रम संपला. लोकदारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. सहक्षिप्त विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

ये है देश की सुरील धड़कन विविध भारती। आज के फनकार।

0: कम हॅलो गीत मला निवेदन आहे डॉक्टर श्रीधर आघाव यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. तर श्रोते ऐकूयात हॅलो गीतमाला हा फोन इन कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो गीतमाला. निवेदन डॉक्टर श्रीधर आघाव यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे.
2: हॅलो गीतमाला.

0: नमस्कार, कार्यक्रम हेलो गीतमाला, कौन बोलता है?
1: मी ताराम गोडसे, तालुका भोकरदन जिल्हा जालना मधून बोलतो सर। माझा आज बिर्ला कॉलेज कॉलेज सर 2022 का सर।
0: गोडसे साहेब बोला।
1: काय सर, आपण कसे आहे सर?
0: काय करता आपण?
1: मी आम्ही शेती करतो सर, शेतकरी आम्ही सर।
0: शेतकरी आहात?
1: हो सर, हो सर।
0: कसं आहे शेतकऱ्यांचं आयुष्य सध्या?
1: सध्या पीक पाणी चांगलं आहे सर, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस फार कमी आहे, आमच्याकडे त्याच्यापेक्षा कमी सर जालना जिल्ह्यामध्ये।
0: हो, सध्या श्रावण महिना सुरू आहे।
1: हो हो हो हो।
0: आणि रक्षाबंधन शुक्रवारी येत आहे।
1: हो सर, 28 तारखेला।
0: 28 तारखेला रक्षाबंधन आहे
1: सर। शुक्रवार
0: काय आपलं नियोजन काय रक्षाबंधनचं?
1: रक्षाबंधनाचा आम्ही प्रत्येक वर्षी बहीण भावाला राखी देऊन सगळी समस्त भेट देतो, आणि सर्वही पर्व फिरवाही प्रत्येक वर्षी गावातून काढतो, त्याचबरोबर रक्षाबंधनाचा आम्ही सण साजरा होतो सर।
0: व्यसन मुक्ती फेरी काढता आपण?
1: हा सर, प्रत्येक वर्षी काढतो, सकाळी 7 ते 8 एक तास पर्व फेरी असते सर आमची।
0: रक्षाबंधनच्या दिवशी?
1: रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी 3 ते 7
0: दरवर्षी। आपण रक्षाबंधनच्या दिवशी चांगला उपक्रम करता आहात।
1: हो, हो।
0: प्रभात फेरी काढताय व्यसन मुक्तीची, है की नाही?
1: संपूर्ण फोटोला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।
0: तुमच्या या उपक्रमाला आकाशवाणी बीड केंद्राच्या वतीने खूप खूप शुभेच्छा बोरसे साहेब।
1: आपल्याला खूप खूप धन्यवाद सर।
0: आज कार्यक्रमात कोणतं गीत कळवणार आहात आपण?
1: तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं आता तमिळ रक्षाबंधनाचं, रक्षाबंधनाच्या विषयी मला चित्रपटाचं नाव सर तिरंगा।
0: तिरंगा,
1: तिरंगा। आणि गाण्याचे बोल, इसे समजो ना रेशम का पार भैया, इसे समजो ना रेशम का पार भैया, पार भैया मेरा राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया।
0: वाह वर्ष साहेब, कार्यक्रमात आपण सहभागी झालात, फोन केलात, खूप खूप धन्यवाद। ऐकूयात
1: जलाल भाई आणि याच्याबरोबर गाणं ऐकत आहे।
0: कार्यक्रम हॅलो गीतमाला खूप खूप स्वागत।
2: नमस्कार, मी पीजी देशमुख बोलतो सर, उंचेगाव बुजुर्ग तालुका आदगाव जिल्हा नांदेड येथून।
0: देशमुख साहेब
2: हो
0: बोला।
2: बस काय, पहिली बारी कार्यक्रमाला फोन लागला सर आपल्या गीतमाला कार्यक्रमात।
0: अभिनंदन।
2: हो हो,
0: कसे आहात?
2: बस एकदम ठीक मजेत आहे। आता शेती राहिलो, शेतीने फोन केला आपल्या आकाशवाणीशी।
0: वा वा वा।
2: हो सर,
0: आपण शेती करता का?
2: हा शेती करतो सर मी।
0: बर बर बर,
2: बनचारे कसे जमीन आहे आपल्या शेत आहे काही? कापूस तूर।
0: हो हो हो। हदगावला पाऊस कसा आहे?
2: हदगावला पाऊस भरपूर आहे सर, एकदम एक नंबर पाऊस आहे।
0: वा वा, अभिनंदन तुमचं खूप खूप।
2: हो सर, पिकाला लागला असं पाऊस बरोबर पडलेला आहे सध्या। राखी पौर्णिमा जवळ येऊन आहे।
0: हा हा हा,
2: रक्षाबंधन निमित्त आपल्याला एक गाणं ऐकायचं होतं, राखी का मतलब है प्यार भैया,
0: तिरंगा चित्रपटातील।
2: रक्षाबंधन म्हणजे आतापर्यंत आपण जे बहिणीबद्दल जे माया दाखवतो,
0: हो
2: त्या मायाचा एक सालामधला एक दिवस म्हणून रक्षाबंधनासाठी आपण त्या निमित्तानं रक्षाबंधन एक असते बहिणीच्या आठवण म्हणून।
0: हो हो, आपण काय करता बहिणीसाठी?
2: बहिणीसाठी काय सर, आपण बहिणी परगाव दिली आहे तिथं जायचं आपल्या रक्षाबंधनासाठी, आपली 4:30 पण जायचं एक।
0: हो,
2: आणि ती आपला वाटी आणि आपण टाकून द्यायची त्याच्यामध्ये, सर्व जी पूर्ण आयुष्याची जिम्मेदारी आपल्यावर बहिणीच्या सोपवून घ्यावं लागते सर।
0: हो

0: आणि बहीण सुद्धा आपली काळजी करते बर का?
1: बहीण करते 100% काळजी करते.
0: ती सांगत नसते.
1: सांगत नाही आणि ती बरोबर रक्षाबंधनासाठी आपल्या भावाची वाट बघत असते. येते का म्हणून?
0: हो. तुम्ही एक खूप छान मुद्दा काढला होता आता बोलत असताना.
1: हा.
0: की माहेरची वाट पाहते बहीण.
1: हो.
0: है की नाही?
1: वाट पाहते जरूर 100% भावाची. तर अत्यंत रक्षाबंधन दिवशी
0: बापानंतरचं रक्षण करता म्हणजे भाऊ असतो बरं का?
1: हो हो हो.
0: आणि आई नंतरची प्रेम लावणारी म्हणजे बहीण असते. हे नातं जे बहीण भावाचं आहे ना ते ईश्वराने निर्माण केलेलं आहे. हो हो हो. आणि जगातलं अतूट असं हे नातं आहे.
1: हो हो हो. बहीण भावाचं नातं सगळ्यात एकदम जबरदस्त प्रेमळ नातं आहे दोन जीवांचे.
0: हो. थेट हदगाव पर्यंत तिरंगा चित्रपटातील हे गीत आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात फोन केला, सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद.

0: नमस्कार, कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: हां नमस्कार सर, आम्ही मुक्कामपूर स्टाष्टी तालुका परतूर जिल्हा जालना दशरथ सागुते बोलतो सर.
0: दशरथ सागुतेजी नमस्कार, कार्यक्रमात खूप स्वागत आहे. कसे आहात आपण?
1: मी एकदम मजामध्ये सर, आपण कसे?
0: ठीक.
1: आणि पाणी पाऊस कसा बीड म्हणजे सर?
0: मराठवाड्यामध्ये पाऊस नाहीये.
1: हा सर, आमच्या इकडे बी तसं सर पाऊस नाहीये सर, 15-20 दिवस झाले सर.
0: हो, आणि हा श्रावण महिना आता जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त संपलाय सागुते साहेब. श्रावण महिना हा सणासुदीचा काळ, बरोबर?
1: हा सर.
0: आता शुक्रवारी रक्षाबंधन येत आहे.
1: हा सर, बरोबर आहे. रक्षाबंधनची सर तयारी चालू आहे सध्या. समजा आपल्या तिकडे बहिणीच्या गावाला जायचं आहे सर, आपली बहीण तिकडे जालना म्हणजे तिकडे जायचं आपल्याला रक्षाबंधनला, अशी तयारी आहे सर सध्या.
0: काय संकल्प आहे ह्या वर्षीचा?
1: संकल्प तर सर, बहिणीने आपल्याला राखी बांधलेली आहे सर, तर समजा आपण त्यांचं रक्षण करावा आणि समजा त्यांच्या इच्छा पूर्ण करावा, ही समजा अशी आपण संकल्प केलेली आहे सर.
0: हो हो हो हो हो, खूप छान संकल्प आहे आपला. आणि आपण काय करत असता?
1: तर मला किराणा दुकान आहे सर, आणि शेती बी करतो सर.
0: बर बर बर. आज कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे.
1: हा सर.
0: कोणतं गीत कळवणार आहात आज?
1: चित्रपट आहे सर याराना, आणि गीताचे बोले भोले ओ भोले.
0: याराना चित्रपटासाठीच किशोर कुमार यांच्या स्वरात.
1: आणि गीतासाठी एक दोन मित्र आहे सर माझे.
0: हा हा.
1: आष्टीचे सय्यद उनिशेख भोकरचे पत्रकार हरिभाई बुडोळे, सय्यद जलाल भाई, सय्यद सादेके, आणि तुम्ही ह्या गाण्याचा आनंद घ्या सर आपल्या सगळ्या बरोबर.
0: सागुते साहेब, ऐकूया थेट आष्टी पर्यंत याराना.

डम डम डम रू ना बाजे, बम बम बम फिर तू ना नाचे, डम डम डम डम रू ना बाजे।

0: हॅलो गीतमाला कार्यक्रमात खूप स्वागत.
1: हा सर, मी गाव लिहेदिगर तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथून दिनेश चव्हाण बोलतोय.
0: दिनेश चव्हाण जी, खूप खूप स्वागत आहे, बोला.
1: तर पहिल्यांदा कॉल लागेल माझे आकाशवाणी बीडला.
0: हो, अभिनंदन.
1: हा तर बऱ्याच दिवसांपासून लावत होतो, काय लागत नव्हतं, पण आज लागलं सर.
0: हो हो, खूप खूप छान छान छान. तुम्ही कसे आहात?
1: चांगले सर, एकदम मस्त.
0: काय करतात?
1: सर मी इलेक्ट्रॉनिक्स काम करतो, मोटर वायरिंगच.
0: वा.
1: आणि काय शेती पण एवढं तेवढं 4-5 एकर
0: हो.
1: आकाशवाणीचा कार्यक्रम ऐकत राहतो.
0: हो,
1: जास्त म्हणून मला फोन इन प्रोग्राम आवडतात सर.
0: आवडतात?
1: हा सर.
0: आकाशवाणी बीड केंद्राचे कोणते कोणते कार्यक्रम ऐकता आपण?
1: जास्त होते आपलं चित्रपट संगीत, मराठी चित्रपट संगीत, आपला आपली आवड, तसंच फोन इन प्रोग्राम, ते आपलं अनाउन्समेंट जे तुम्ही करतात ना कॅम्प्युटरवरून, ते गाणे लावतात, ते चांगलं आवडतात.
0: हा, सध्या काय सर?
1: आता बस काय नाही, पाणी पाऊस काय नाही सर आता.
0: बर, यावर्षी रक्षाबंधन जे आहे, त्या रक्षाबंधनावर पावसाचं सावट आहे.
1: हो,
0: है की नाही?
1: हो सर, बरोबर.
0: मग काही संकल्प या वर्षी रक्षाबंधनचा?
1: संकल्प म्हणजे आपलं रक्षाबंधनचं, आपलं बहीण वगैरे येतात, काय राखी वगैरे बांधतात, काय

0: फोटो वगैरे काढतात, पान मिठाई वगैरे देतात, मग आपल्याला चांगलं वाटतं त्या दिवशी, अभिनंदन होतो, एकदम खुशी वाटत.
1: बर, मग बहिणीसाठी काय करतो का आपण?
0: मग करतो ना सर, आपण आपल्या घरी येतो ते, मग आपण त्यांच्यासाठी खाऊ वगैरे, आणि त्यांच्यासाठी ते एवढं सालामध्ये वर्षामध्ये एक वेळेस येतात, मग त्यांच्यासाठी काय तरी तर साडी माडी काय कपडे वगैरे हे दिलं तर बरं

0: अपन?
1: टिवाणा है सर, ये तो सच है कि भगवान है।
0: वाह,
1: टिवाणा है कैसे तो सर।
0: येशुदास आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत ऐकूया थेट आपल्या गावापर्यंत। कार्यक्रमात सहभागी झालात, फोन केलात, खूप खूप धन्यवाद।

0: नमस्कार, कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: शिवप्रसाद शहाणे, बलबीर नगर, पेठघर मधून.
0: शिवप्रसाद जी,
1: हा
0: बोला.
1: आपल्याला शिवभजन ऐकायचं होत.
0: शिवभजन ऐकूयात आपण. काय करता आपण?
1: आपलं गॅस दुरुस्तीचं दुकान आहे नळवंडे नाक्यावर.
0: वा वा वा,
1: हा कार्यक्रम परत चालू झाला ना?
0: हो, झाला ना, सुरू झाला. सर्व श्रोत्यांच्या मागणीला खूप प्रतिसाद मिळालेला आहे आणि सन्माननीय अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीमुळे हा कार्यक्रम सुरू झालेला आहे.
1: खूप छान आहे सर. सत्य हे शिव आहे.
0: लता मंगेशकर यांच्या स्वरात. रक्षाबंधनचं काही संकल्प.

0: आहे काय यावर्षी शुक्रवारी रक्षाबंधन येत आहे?
1: हा असतो ना सर, आमचं संकल्प
0: काय करता संकल्प?
1: आम्ही महाराज जे येतो दत्त मंदिर मध्ये आमच्याकडे जे लोक येतात दर्शनासाठी त्यासाठी आम्ही त्यांना त्या धागा बांधतो.
0: तुम्ही धागा बांधता?
1: हा
0: हा. जे भक्त मंदिर
1: बलबीनगर मध्ये.
0: बर बर बर. अच्छा, आणि मग तुमचा कौटुंबिक सोहळा वगैरे काही रक्षाबंधन
1: दत्त जयंतीला असतो, मंदिर स्थापन झालं त्यावेळेस असतो.
0: बर बर बर बर. तुम्हाला कोणी राखी बांधते का? नाही,
1: महिने आहेत ना सर, दोन महिने.
0: त्यांच्यासाठी काय करता आपण?
1: काय तुमच्यासाठी प्रेम द्यायचं, वात्सल्य द्यायचं, करुणा द्यायची, गोड बोलायचं, बाकी त्यांना काय अपेक्षा असते दुसरी?
0: आणि बहिणीचं खूप प्रेम असतं बर का भावावर, ती कधीच आयुष्यात तुम्हाला मागणार नाही. पण न मागताही जो पुरून उरतो तो खरा भाऊ राय असतो. ठीक आहे.
1: हो,
0: कार्यक्रमात आज फोन लागलेला आहे. कोणतं गीत निवडलं आपण?
1: सत्यम शिवम चित्रपटातलं सत्य हे शिव हे शिव हे सुंदर हे
0: ऐकूयात. सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील सुंदर असं हे गीत थेट आपल्यापर्यंत. कार्यक्रमात फोन केलात, खूप खूप धन्यवाद.

0: नमस्कार, कार्यक्रम हॅलो गीतमाला.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, बोला.
1: मी रुक्कम पोस्टर अंजली तालुका घरी सांगली जिल्हा जालनावरून बोलतो सर.
0: हा, कोण बोलताय?
1: माझं नाव विजय कुमार सनत कुमार खोये सर.
0: विजय कुमारजी, कार्यक्रमात स्वागत आहे, बोला.
1: सर, मला हॅलो गीतमाला हा कार्यक्रम खूपच आवडतो.
0: वा,
1: त्यातला त्यात हिंदी आणि मराठीचे दोन्ही पण जे कार्यक्रम आहे ते पूर्ण महाराष्ट्रातले नंबर एक चे आपल्या बीड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होतात. आणि यातून आम्हाला आमच्यासारख्या रसिक श्रोत्यांची पण ओळख होती. त्यांच्या भावभावना संवाद कळतो.
0: अगदी अगदी अगदी.
1: त्यांचे विचार करतात ते कुठून, म्हणजे आपली भिन्न संस्कृती भिन्न भाग आहे.
0: हो हो हो,
1: है ना. तिथलं पण आपल्याला म्हणजे ओळख होते.
0: हो,
1: आणि अतिशय दर्जेदार आणि सुपुष्ट असा आवाज येतो सर आमच्या इकडं.
0: हो हो,
1: आमचं म्हणजे परभणी आणि बुलढाणा जिल्ह्याचे बंडरोळ गाव आहे सर.
0: हो,
1: बांधरी गाव. आणि बीडचे कार्यक्रम एकदम स्पष्ट ऐकू येतात सर इकडे.
0: हो, आणि आता नवीन बदल झालेले कार्यक्रम ऐकताय की नाही खुळे साहेब?
1: हो हो, ऐकतो ना मी.
0: हो, खूप आणि

0: आणखी सुद्धा खूप दर्जेदार कार्यक्रम आपल्या सेवेला सादर होणार आहेत.
1: हो हो, ते बालमंडळ आचरणाला आपली आवड, हॅलो आकाशवाणी हिंदी गीताचा कार्यक्रम, हॅलो आकाशवाणी मराठी गीताचा कार्यक्रम, बातम्या हे सगळं ऐकतो सर. तेच शिवाय
0: हो, आपण काय करता?
1: मी आता शहरवर तुमच्या जातो.
0: वा
1: हो सर,
0: छान.
1: मला मुलाचे कार्यक्रम खूप आवडतात, बालमंडळ, बालजगत.
0: बालजगत, हा
1: हो हो. आणि पहिल्यापासून सर आकाशवाणी पत्र सुद्धा पाठवत होतो.
0: हो,
1: आपली आवड आपकी पसंत साठी.
0: हो हो हो.
1: आणि माझ्या नावाचा उल्लेख पण तुम्ही बऱ्याच वेळेस कार्यक्रमातून केला होता.
0: हो हो, केलेला आहे, केलेला आहे, येत असतो.
1: तुम्ही कोण बोलता सर?
0: मी डॉक्टर श्रीधर आघाव आहे. यावर्षीचा रक्षाबंधन निमित्त काय संकल्प आपला?
1: मी माझ्या बहिणीला यावर्षी रेडिओ देणार आहे. रेडिओ?
0: वा
1: हा. आणि तिला पण खूप अशी गीताची आवड आहे. आणि मी त्यावेळेस तुला सांगितलं, मी साडी काय आणलं नाही, तुला रेडिओ देईन म्हणलं.
0: त्यांना त्यांना आवडतो का पण रेडिओ?
1: हो हो, त्यांच्या सगळ्यांना आवडतो.
0: वा वा.
1: आमच्या भाऊजीला आवडतो, माझ्या बहिणीला, माझ्या भाच्याला सुद्धा खूप आवडतो. तुला आवड आहे?
0: हो.
1: माझ्या बहिणीला सुद्धा खूप आवडतो.
0: बर,
1: दुर्गा
0: मालो सर,
1: काही नाव घेता का सर? माझ्या बहिणीचं नाव घ्या सर, माझ्या कुटुंबाचं. माझ्या बहिणीचं नाव सुरेखा देवधरे, आईचं नाव शकुंतलाबाई कळे, पत्नीचं नाव सुनीता कळे, आकाश प्रतीक कळे. आणि तुम्ही सुद्धा हे गीत ऐका सर.
0: खुळे साहेब, कार्यक्रमात सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. तुमच्या आवडीचं आणि पसंतीचं हे गीत थेट आपल्या गावापर्यंत.
1: हो सर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.

0: आत्ताच आपण हॅलो गीतमाला हा कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं डॉक्टर श्रीधर आघाव यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्यांनो आपण हॅलो गीतमाला हा कार्यक्रम ऐकलात. सादरकर्ते होते योगीराज बच्चे. हॅलो गीतमाला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात काही जाहिरात संदेश.
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय तर खास ऑफर हवी. मग चला पीना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: पीना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
4: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
5: UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. शुद्ध प्रसारित आहोत आरोग्य मंत्र हा कार्यक्रम. ऐकूयात आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमात हृदयतज्ञ डॉक्टर अरुण शिवाजीराव भडे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचं पुनःप्रसारण. निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. तर ऐकूयात आरोग्य मंत्र हा कार्यक्रम.
7: श्रोत्यांनो नमस्कार.

0: आरोग्यमंत्र या कार्यक्रमात आज ऐकूया हृदयरोग तज्ञ डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली ही मुलाखत।
1: श्रोत्यांनो नमस्कार, आजच्या आरोग्यमंत्र या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग आणि त्याची घ्यावयाची काळजी। म्हणजे हृदयाबद्दल तर काय बोलायचं, अगदी तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा हा विषय। तसा दिल की बाते दिल ही जाने असं आपण बऱ्याचदा गीतात ऐकलेलं आहे। आणि या हृदयाबद्दल तर काय बोलायचं, तर ज्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक मेडिकल टर्म म्हणून, तर त्या गोष्टीवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत। याच विषयाच्या अनुषंगाने आज आपल्या या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत सध्या बीडमध्ये जे आपले डॉक्टर आहेत डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांना आपण आजच्या या कार्यक्रमात निमंत्रित केलेलं आहे। त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण हृदयाची काळजी कशी घेतली पाहिजे, हृदय विकारांपासून स्वतःला दूर कसं ठेवलं पाहिजे या अनुषंगाने। डॉक्टर नमस्कार, आजच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे।
2: नमस्कार मॅडम।
1: सर, हृदय हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय अगदी, आणि प्रत्येकाला या अवयवाबद्दल आणि याच्याशी जे निगडीत मानसिक गोष्टी आहेत त्याबद्दल सुद्धा खूप गोष्टी जाणून घ्यायच्या असतात। बेसिक प्रश्न की आपल्या शरीरात हृदय हा एक जो अवयव अतिशय महत्वाचा, म्हणजे आपण ज्याला दिल की धडकणं वगैरे असं कन्सेप्ट गाण्यातनं पण चित्रपटातनं पाहत असतो ह्या सगळ्या गोष्टी, पण खरंच हृदयाचं नेमकं शरीरात काय फंक्शनिंग किंवा काय कार्य आहे कसं सांगता येईल आपल्याला?
2: हे बघा, तुम्ही आता बघितलं, म्हणजे तुम्ही जर डोक्याच्या केसापासून तुमच्या पायापर्यंत जर बघितलं तर तुम्ही बघा, तुमच्याकडनं सगळे दोन दोन ऑप्शन आहेत। तुम्हाला दोन डोळे आहेत, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दोन फुफ्फुस आहेत,
1: किडनी आहे,
2: दोन किडनी आहेत, दोन पाय, दोन हात, सगळं तुम्हाला ऑप्शन आहे ना, म्हणजे एक हात तुटला एक आहे। म्हणजे हृदय आणि लिव्हर ह्या अशा दोन गोष्टी आहेत, म्हणजे एक एकच आहेत, त्याच्यामुळे त्याची खूप काळजी घ्यायला पाहिजे। म्हणजे आणि हृदयाचं काम हे म्हणजे कंटिन्युअस आहे ना, त्याला काही रेस्ट असं नावाचा प्रकारच नाहीये। त्यांनी रेस्ट घेतलं म्हणजे तुम्ही केले, त्याच्यामुळे मग आपण हृदयाची काळजी घेतलीच पाहिजे, कारण त्याला अविरत कार्य करायचं आहे 24 तास। त्याचं तो कधी म्हणजे हृदय कधीच नाही थांबू शकत, थांबलं की माणूस गेला,
1: संपलं।
2: त्याच्यामुळं तर हृदय हे काय करतं, तुमच्या पूर्ण शरीरामध्ये जे काही अशुद्ध रक्त असतं ते फुफ्फुसाला पुरवतं, फुफ्फुसामध्ये ते शुद्ध होतं आणि त्याच्यामध्ये फुफ्फुसापासून परत ते हृदयाकडे येतं आणि मग ते शुद्ध रक्त ते पूर्ण शरीराला पुरवतं। तर हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे, म्हणजे मेन हेच त्याचं कार्य आहे।
1: थोडक्यात आपल्या शरीरातला प्राण म्हणजे हृदय आपण असं म्हणू। सो आता सध्या हृदय विकाराचे कुठले प्रकार जास्त पाहावयाला मिळतात असं वाटतं, किंवा ह्याचं प्रमाणही वाढलेलं दिसतं, तर याच्या मागची कारण काय असतील असं वाटतं?
2: हो नक्कीच, आता सध्याचं जो हृदय विकाराचं प्रमाण वाढलं आहे ते त्याला आपण कोरोनरी आर्टरी डिसीज असं म्हणतो।
1: अच्छा,
2: ठीक आहे, म्हणजे हृदयाला जे रक्तवाहिन्या रक्त पुरवतात त्याला आपण कोरोनरी आर्टरीज म्हणतो, आणि त्याच्यामध्ये जे ब्लॉकेजेस तयार होतात त्याला आपण कोरोनरी आर्टरी डिसीज असं म्हणतो।
1: अच्छा,
2: तर सगळ्यात महत्वाचं हा जो कोरोनरी आर्टरी डिसीज आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात। एक असतं ह्याच्यामध्ये जे रिस्क फॅक्टर आहेत ना, त्याच्यात दोन असतात, एक असतं मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आणि एक नॉन मॉडिफायबल।
1: अच्छा,
2: म्हणजे आपल्याकडे जे मॅक्झिमम प्रमाण आहे ते मॉडिफायबल रिस्क फॅक्टरच आहे।
1: अच्छा,
2: आता मॉडिफायबल रिस्क मध्ये काय येतं, मग तुमचा लट्टपणा, हायपरटेन्शन, डायबिटीस, त्याच्यानंतर स्ट्रेस, त्याच्यानंतर तुम्हाला अडिक्शन असेल स्मोकिंग, अल्कोहोल, हे सगळे मॉडिफायबल, म्हणजे ह्याला तुम्ही मॉडिफाय करू शकता। म्हणजे मी जर ठरवलं की मला नाही हायपरटेन्शन कंट्रोल करायचं, तुम्ही करू शकता।
1: बरोबर।
2: आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये हे जे मी तुम्हाला 5 रिस्क फॅक्टर सांगितले, इथे बेरीज होत नाही, इथे गुणाकार होतो।
1: बरोबर
2: आहे, तर मग हे सगळ्यात महत्वाचं, त्याच्यामुळे काही होत नाही, मला काय दोन तर आहे, मला शुगर पण बीपीच आहे फक्त, मी तर जाड नाही, असं नाहीये, ते तुमचं मल्टिप्लाय करत तुम्हाला तो रिस्क फॅक्टर। त्याच्यानंतर
1: नॉन मॉडिफायबल,
2: आता नॉन मॉडिफायबल, आता काही गोष्टी समजा की तुम्ही त्याला, आता जसं स्त्रियामध्ये रिस्क कमी आहे माणसामध्ये जास्त, ठीक आहे, म्हणून आपण काही लिंग बदलू शकत नाही, मग याला म्हणायचं नॉन मॉडिफायबल। किंवा काही लोकांना असतं की अनुवंशिक आजार येतो, ठीक आहे, एखाद्यांना म्हणजे घरामध्ये असतं की त्यांच्या वडिलांना आजोबाला सगळ्यांनाच बायपास झालेली हिस्ट्री असते, किंवा एक वयाच्या 85 च्या अगोदर त्यांना हार्ट अटॅक आलेला असतो,

0: ज्यांना 50 अगोदर हार्ट अटॅक येतो त्यांना अगोदर आम्ही या कॅटेगरीमध्ये टाकत होतो किंवा इनहेरिटेड डिसीज म्हणजे त्यांना ते फॅमिलीला आहे असं.
1: अच्छा,
0: पण आता सिच्युएशनच बदलली आहे.
1: खरं
0: एज हा क्रायटेरियाच राहिला नाही.
1: अगदीच अगदी.
0: त्याच्यामुळे तुम्ही त्याला अनुवंशिकता आता हे लेबल लावू शकत नाही. सध्याची सिच्युएशन म्हणजे 14 वर्ष मी शिक्षण घेतलेलं आहे. तर मी 2004 पासून पाहतोय हा आजार. म्हणजे एक टाइम असा होता ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळेस एमबीबीएसला की मुलगा वडिलांना हार्ट अटॅक आला म्हणून हॉस्पिटलला घेऊन यायचा. आता उलट झाले. वडील मुलाला घेऊन येतात. म्हणजे मी जस्ट कालच 1-2 दिवसापूर्वी 26 वर्ष मुलाची एंजियोप्लास्टी केली.
1: अरे बापरे.
0: त्याचे वडील पण बीएचएमएस डॉक्टरच आहेत तर ते घेऊन आले होते. म्हणजे त्यांना काही आजार नाही, त्यांना एंजियोप्लास्टी नाही, त्यांचं काही नाही आणि ते मुलाचं हार्ट अटॅक आला म्हणून त्याला घेऊन आले. म्हणजे ही जी सिच्युएशन आहे तुम्ही त्याचं गांभीर्य ओळखू शकता.
1: खरंच आहे.
0: आणि उलट आता अशी म्हणायची वेळ आली की जे जुने लोक होते ते जास्त स्ट्रॉंग होते. त्यांची लाईफस्टाईल जी जीवनशैली होती ती आपल्यापेक्षा खूप चांगली होती. त्याच्यामुळे त्यांना हे आजार होत नव्हते कारण ते काम करत होते. आता तुम्हाला हे काम करण्याविषयी आपण थोडस मी तुम्हाला अजून जास्त सांगेल की आता काम इन द सेन्स मला असं म्हणायचं किंवा शारीरिक मेहनतचं काम कंटिन्युअस जर तुम्ही 6 तास बसून एखादं काम करत असाल विदाउट एनी इंटरप्शन तर तुम्हाला विश्वास नाही बसणार की तुम्ही एक स्मोकिंग करणाऱ्या माणसा इतकी तुम्हाला रिस्क असते. म्हणजे कंटिन्यू 6 तास बसून काम करणं म्हणजे एक पॅकेट ऑफ सिगरेट ओढल्या एवढी रिस्क त्या माणसाला असते.
1: हा कन्सेप्ट खरंच डॉक्टर आम्हाला माहिती नव्हता.
0: म्हणजे हे शॉकिंग असं वाटतं की नाही काही डॉक्टर गप्पा मारतात. नाही, डॉक्टर गप्पा नाही मारत. हे एक अभ्यासाचा निष्कर्ष आहे.
1: खूप महत्वाचं आहे कारण हल्ली आयटी जॉब आयटी प्रोफेशनल किंवा असं जिथं आम्हाला बैठकी गावायची काय आता आम्ही एसी मध्ये
0: अभिमान बाळगतो.
1: हा तर हा त्या लोकांसाठी अगदी धोक्याची घंटा
0: आहे.
1: सो त्यांनी विचार केला पाहिजे की आपण नुसतं एसी मध्ये बसून 12 तास 8 तास 10 तास काम करतोय तर त्याच्यामागे एक रिस्क फॅक्टर घेऊन आपण वावरतोय.
0: आपण त्या चेअरवर बसतोय ते आपण बॉम्बवर बसल्यासारखं आहे.
1: हॉट सीटच बनायची अगदीच आहे. तर डॉक्टर आपण हृदय विकाराच्या लक्षणांवर जर बोलायचं झालं तर काय सांगाल तुम्ही?
0: हे बघा, हृदय विकाराचे लक्षणं हे फार महत्वाचं आहे कारण आतापर्यंत आपल्याला फक्त एकच माहिती आहे की बाबा छातीमध्ये दुखलं तर हार्ट अटॅक असू शकतो. पण हा एक मुद्दा झाला. आम्ही याला टिपिकल चेस्ट पेन असं म्हणतो. पण आता बाकी याच्या सारखे काही सिम्पटम असतात ते पण दुर्लक्षित झाले नाही पाहिजे. तर तुम्हाला सांगतो हे तुमचे जे कानाची जी पाळी असते तिथून तुमच्या बेंबीपर्यंत या भागामध्ये कुठेही त्रास झाला तर तो हार्ट अटॅक असू शकतो किंवा हार्टचा त्रास असू शकतो. आता मी काही उदाहरणं देतो. म्हणजे तुम्हाला फक्त तुमचा जर तुम्ही जेवण करताना किंवा चालताना जर तुमचा जबडा दुखत असेल तर तो हार्टचा त्रास असतो. कधी कधी तुम्ही चालताना थोडं सरसर चालताना दम लागतो आणि तुमचा असं गळा दाबल्यासारखं होतं त्या छातीवर कुठून दाब येतो खूप जास्त. तर हार्ट हे हार्ट अटॅकचं हृदयविकाराचं लक्षण असतं. कधी कधी तुम्ही खूप जास्त काम करताना छाती भरून येते हे हृदयविकाराचं लक्षण आहे. कधी कधी तुमचा फक्त खांदा दुखतो की आपल्या हाताचा मधला भाग दुखतो. जे आपली हाताची 5 बोट आहेत त्यातली जी छोटी आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट असतं ते दुखतं. म्हणजे ते 2 बोट आणि तुमच्या हाताचा मधला भाग दुखणं हे सुद्धा हार्ट अटॅकचं लक्षण असतं.
1: अच्छा.
0: नॅचरली आपल्याला माहित नाही की हार्टचं सिम्पटम असू शकतं म्हणून आपल्याला फक्त छातीत दुखणं एवढंच माहिती. अजून सांगायचं म्हणजे डाव्या साईडला दुखलं पाहिजे असं नाही. तुमचं राया फक्त तुमच्या उजव्या साईडला जरी दुखलं तरी तो हार्ट अटॅक असतो.
1: पाठीचं दुखणं पण असू शकतं.
0: पाठीचं दुखणं पण कसं असतं आता हा ह्याच्यामध्ये अजून एक पाठीचं दुखणं कसं ओळखायचं किंवा आता हार्टचं असेल. युजली ज्याला मणक्याचा त्रास आहे तेव्हा रात्री जरी झोपले ते तरी त्यांना तो दुखण्याचा त्रास चालू असतो. हार्टचं उलट असतं. हार्टचं जेव्हा तुम्ही एक्झर्शन करता जास्त चालता काम करता काहीतरी वजन उचलता त्यावेळेस म्हणजे जेव्हा एक्झर्शन तुम्ही शरीराला काहीतरी ताण देताय त्यावेळेस जे सिम्पटम अॅग्रिवेट होतात का ते हार्ट रिलेटेड असतात. हार्टचे सिम्पटम तुम्ही जेव्हा शांत झोपता त्यावेळेस ते पण शांत होतात. ते पण मग त्यावेळेस ते त्रास देत नाहीत. पण मनका किंवा असे बाकीचे जे मसलशी रिलेटेड असतात ते तुमच्या हालचाल करताना इकडे तिकडे थोडस मुवमेंट बेडमध्ये जरी तुम्ही केली तरी ते दुखतात. तर हे थोडस मेजर डिफरन्स आहे.
1: अगदी अगदी अगदी.
0: आता याच्यात सगळ्यात महत्वाचं जे मॅक्झिमम लोक दुर्लक्षित जे सिम्पटम आहे हृदयाचं ते म्हणजे ऍसिडिटी. तुमचे ऍसिडिटी आणि हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक ह्याचे सिम्पटम हे ओव्हरलॅपिंग सिम्पटम आम्ही याला ज्याला म्हणतो. म्हणजे तुमचं आमच्याकडे जर 100 हार्ट अटॅकचे पेशंट आले

0: त्यातले जवळपास 30% लोक हे पित्त म्हणून आलेले असतात. एकतर पित्त आहे किंवा नाही हे निदान करणं हे डॉक्टरांचं काम आहे.
1: खरंच
0: हे आपण केलंच नाही पाहिजे.
1: आणि हे जनरली गोष्टी आपल्याकडे सरास केल्या जातात. अगदी असं वाटलं की मेडिकलवर आपल्याला अवेलेबल पण होतात, द्या पित्ताच्या गोळ्या, कुणीतरी सांगतं जळ जळते घे दोन गोळ्या. हे फार आपल्याकडे
0: याच्यामध्ये अजून पण आपल्याकडे असतं की बाबा एका याच्यात नाही झालं तर अजून दोन गोळ्या घे. पण असं असं नसतं, तो डोस त्याच्यात ठरलेला असतो, त्याच्यात त्यांनी रिलीफ झाला पाहिजे. नाही झाला म्हणजे काहीतरी वेगळं आहे, हे अलार्मिंग आहे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. शंभर पैकी 30 लोक हे पित्त म्हणून येतात, हा फार मोठा आकडा आहे, तुम्ही विचार करा.
1: खरंच सर, जिथं जिम मध्ये जाणारे पर्सन्स असतील किंवा फिटनेस साठी अगदी बरं त्यांचे शरीर सुद्धा धडधाकट दिसतात, अगदी बॉडी बिल्ड केलेली दिसते आणि नेहमी जाणारे असतात फिटनेस सेंटरला वगैरे, अशा लोकांना कार्डियक अरेस्ट हा जो प्रकार नवीन आम्हाला की कुठलीच सिम्पटम्स नाहीत, काही नाहीत, येतो अटॅक आणि तिथे तो जातो, तर हा प्रकार नेमकं कशामुळे घडतो आणि का बरं घडतो इतक्या कमी वयात सुद्धा?
0: आता खूप छान प्रश्न विचारला ऍक्च्युली तुम्ही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जिम मध्ये जाऊन व्यायाम केला म्हणजे आपण एकदम सदृढ आहोत किंवा आपल्याला हार्ट अटॅकची रिस्क काहीच नाहीये. तर बेसिकली जिमला गेलंच पाहिजे आणि तिथे एक्सरसाइज केलीच पाहिजे, पण मग आता त्याच्यात काही ठराविक गोष्टी आहेत त्या तुम्ही पाळल्या पाहिजेत. आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये कसं आहे, तुम्ही जेव्हा जिम मध्ये जातात तेव्हा तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज केल्या पाहिजेत. आता कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे काय, की जसं तुम्ही रनिंग केली पाहिजे, जम्पिंग केली पाहिजे, स्किपिंग केली पाहिजे, हे तुमच्या कार्डिओ एक्सरसाइज मध्ये येतं. तर कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे काय करतं बेसिकली, की तुमच्या हृदयाचे ठोके एका लिमिट पर्यंत वाढतात आणि ते वाढणं आवश्यक आहे. एक टार्गेट हार्टरेट नावाची गोष्ट असते, ती दिवसातून एकदा तरी तुम्ही अचीव केली पाहिजे. तर टार्गेट हार्टरेट म्हणजे काय, 220 मायनस तुमचं एज, याच्यानंतर जो काही आकडा येईल तो तुमचा टार्गेट हार्टरेट असतो, तो तुम्ही रनिंग करताना तुम्ही अचीव करू शकता. तो दिवसातून तुम्ही एकदा तरी अचीव केला पाहिजे, किंवा आठवड्यातून ऍटलीस्ट 2 दिवस जर तुम्ही कार्डिओ करत असाल तर तो अचीव झाला पाहिजे. म्हणजे तेव्हा तुमच्या रक्ताभिसरण ज्याला म्हणतो, जो रक्त प्रवास तो खूप पटीने वाढतो. थोडक्यात नसा आहेत ना, त्याच्या धुवून गेल्यासारखं जातात. म्हणजे कसं असतं, हे चरबीचं ना जे थर असतात, म्हणजे तुमचा सुरुवातीला एक थर बनतो,
1: बरोबर,
0: त्यांच्या नंतर तुमचा रक्तप्रवाह स्लो असेल तिथे अजून एक थर बनतो, असं करत करत ते ब्लॉक बनत असतात. पण जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केली, कार्डिओ असं एक्सरसाइज केल्या, तर त्या तुमच्या व्यसल एवढ्या क्लीन राहतात ना, म्हणजे ते थर जमा होऊच देत नाही ना, एकदम क्लीन ठेवतात थोडक्यात. हे तुम्हाला समजण्यासाठी
1: अगदी सर, म्हणजे आम्हाला गाडीची सर्व्हिसिंग जशी करतो आपण, गेल्याच्या नंतर काय चालू आहे बंद आहे ते पाहणं, पुन्हा गाडी शेवटी जे धुवून देतात तसंच काहीतरी प्रकार.
0: तुमचं सर्व्हिसिंग म्हणजे आता हे कसं 24 तास चालतं ना, मग याची सर्व्हिसिंग नियमित झाली पाहिजे.
1: खरंच आहे अगदीच आहे, अगदी सोप्या भाषेत.
0: मग हे कार्डिओ अरेस्ट जिम मध्ये असण्याचं प्रमाण काय, तुम्ही बघितलं असेल आजकाल आपल्याला सगळं इन्स्टंट पाहिजे, ठीक आहे ना. म्हणजे मी जर आज जिम जॉईन केली तर 3 महिन्यामध्ये माझी बॉडी बनली पाहिजे, मी एकदम हिरो सारखं दिसलो पाहिजे. तर मग ह्याच्यामुळे काय होतं, मग तुम्ही ना अति प्रमाणात स्टेरॉइड सप्लिमेंट घेता, तुम्ही स्टेरॉइड्स घेता. ऍक्च्युली जे मग ह्याचं रिझन आहे ना या लोकांमध्ये ते हे असतं, तुम्हाला माहित नसेल पण अति प्रमाणात प्रोटीन सेवन केल्यामुळे किडनी फेल्युअर होतं. किंवा जे यंग जनरेशन मध्ये लोक मला माहिती आहे, ज्याच्या ज्यांनी असं प्रोटीन सप्लिमेंट किंवा खूप अति प्रमाण सेवन केलं, त्याच्या किडन्या खराब झाल्या, ते डायलिसिस होत, काही लोकांना ट्रान्सप्लांट लागणार आहे. म्हणजे इतकं धोकादायक आहे,
1: किती गंभीर आहे.
0: पण मग आपण त्याच्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच या गोष्टी करायला पाहिजे. आता जे जिम ट्रेनर असतात किंवा बाकी असतात त्यांना तेवढं त्या गोष्टीचं नॉलेज नसतं.
1: असं वाटतं का तुम्हाला की आता जिम मध्ये जाण्याच्या आधी एकदा मेडिकल चेकअप करावं त्यांनी?
0: 100% केलंच पाहिजे,
1: हे महत्वाचं वाटतं की नाही?
0: फक्त हे आपल्या देशातच असं आहे की आपण हे करत नाही किंवा कंपल्सरी नाहीये. तुम्ही दुसऱ्या जर समजा कॅनडा किंवा अशा दुसऱ्या कंट्रीज जर घेतल्या, तिथे जर तुमचा मुलगा तुम्हाला जर फुटबॉल खेळण्यासाठी जर पाठवायचा असेल, त्याचं मेडिकल पूर्ण चेकअप झाल्यासाठी तुम्हाला एंट्रीच नाहीये.
1: अगदी, कारण व्यायाम झेपला पाहिजे ना आपल्या शरीराला.
0: त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट सांगतो, याच्यामध्ये काही आजार असतात. एक असतो त्याला हायपरट्रॉपिक कार्डिओमायोपॅथी म्हणतात, जो अनुवंशिक आजार आहे, आणि त्याच्यामध्ये म्हणजे हृदयाची जाडी डिस्प्रोपोर्शनेटली वाढते. म्हणजे जे तुमच्या हृदयाच्या मध्ये एक पडदा असतो तो नॉर्मली 10 मिलीमीटरचा असतो, तो अगदी 30-32 मिलीमीटरचा होतो आणि तो तुमच्या रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण करतो. आणि मग ह्या लोकांनी जर खूप स्ट्रेसफुल खूप एक्झर्शन केलं तर म्हणजे सडन डेथ होते. म्हणजे मॅक्झिमम लोक हे सडन डेथनी जातात ना, बघितलं एक फुटबॉल खेळताना.

0: खेळाडू ग्राउंड वरच एक्सपायर होतो
1: तर
0: ते त्यांना हा आजार असतो हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी.
1: म्हणजे आपण थोडक्यात आपल्याला त्या अवयवाची परीक्षा नाही पाहिली पाहिजे की मला इतकंच धावणं होतं त्याच्यानंतर मला धाप वाढते. म्हणजे आपल्या शरीराच्या अवयवांच्या काही मर्यादा असतात फंक्शनिंगच्या, तर त्या अनुषंगाने हे आपलं आताची चर्चा खूप महत्वाची.
0: आता हे झालं टू डी इको बेसिकली, म्हणजे जे की काही ना काही तुम्हाला अगोदर अबनॉर्मल आहे आणि ते इको मध्ये लगेच दिसून येतं. मग आता दुसरं, तुम्हाला जर जिम जॉईन करायचं असेल तर एक ट्रेडमिल टेस्ट नावाची टेस्ट असते,
1: हो हल्ली फार प्रसिद्ध आहे.
0: तर त्याच्यामध्ये काय म्हणजे खूप जास्त ब्लॉकेज आहे की नाही कळत असं काही नाहीये, पण ऍटलिस्ट तुम्हाला तुमचं म्हणजे किती तुमचा स्टॅमिना आहे, तुम्ही किती जिम करू शकता. म्हणजे तुम्ही जर जिम मध्ये ट्रेडमिलवर उगाच धावताय आणि अचानक तुम्हाला काही होऊ शकतं का, हे आपण अंदाज घेऊ शकतो. जर तुम्हाला ती टेस्ट अबनॉर्मल आली तर तुम्ही काही ठराविक टेस्ट असतात पुढच्या त्या तुम्ही करून घेऊ शकता. समजा आता कधी कधी याच्यामध्ये आणलं ना फॉल्स पॉझिटिव्ह पण असतं. फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय, किंवा तुम्हाला हार्टचा आजार नाहीये किंवा तुम्हाला ब्लॉक नाहीये पण ती टेस्ट कधी कधी पॉझिटिव्ह येऊ शकते. त्याच्यामध्ये मल्टिपल फॅक्टर्स असतात, पण ती पॉझिटिव्ह आली, तुम्ही जर तुमची एंजिओग्राफी करून घेतली आणि ती जर नॉर्मल आली तर झालं ना, तुम्हाला काहीच घाबरायची गरज नाही किंवा काहीच नाहीये. पण मग आता मला काही होत नाही हे तुम्ही असं डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. काही गोष्टी असतात त्या ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत, कारण येताना कुणीच अमर म्हणून आलेला नाही. तर मग जर एखादा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला तर काय प्रॉब्लेम आहे ना, कारण आता सध्या सिच्युएशन काय, प्रॉब्लेम डिटेक्ट झाला त्याला ट्रीटमेंट अवेलेबल आहे ना,
1: मेडिकल क्षेत्र खूप पुढे गेलं
0: आणि त्याला ट्रीटमेंट जर अवेलेबल आहे ती जर तुम्ही केली तर तुम्हाला नंतर पुढे काहीच त्रास होणार नाही ना. आणि अचानक तुम्ही एखाद दिवशी कोलॅप्स झाला तर तुम्ही नंतर आम्ही पण नाही काय करू शकत. ऍज अ कार्डिओलॉजिस्ट मी पण जर माझ्याकडे एखादा पेशंट एकदम सिरियस कंडिशन मध्ये त्याला बीपी नाही पल्स नाही काहीच नाही तर त्याला सुद्धा ऑपरेट करून सुद्धा वाचवण्याचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणजे एखाद्या पेशंटला जर हार्ट अटॅक आला, त्याचा पल्स व्यवस्थित आहे, त्याचं ब्लड प्रेशर व्यवस्थित आहे आणि त्याच्या शरीराचं ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थित आहे, तर त्याची एंजियोप्लास्टी केल्यानंतर म्हणजे 99% तो पेशंट बाहेर येतो. ठीक आहे, आता याच्या अपोजिट जर माझ्याकडे पेशंट एकदम सिरियस होऊन आला, त्याचा बीपी कमी आहे, त्याचं शरीरातलं ऑक्सिजन प्रमाण कमी झाले आणि आता म्हणजे त्याच्या फुफ्फुसामध्ये पाणी झालं, त्याला हार्ट फेल झालं असं म्हणतो, तर ह्या तीन गोष्टी तो घेऊन आला तर आम्ही एंजियोप्लास्टी सक्सेसफुल एंजियोप्लास्टी केल्यानंतर देखील 50% लोक दगावत. म्हणजे तुम्ही एखादा सिरियस पेशंट आल्यानंतर त्याची एंजियोप्लास्टी केली तो वाचलाच पाहिजे असं नसतं, तुम्ही किती लवकर घेऊन येता त्याच्यामध्ये असं अजून
1: त्याच्यामध्ये
0: मल्टिपल रिस्क फॅक्टर. जसं एखाद्या पेशंटला शुगर पण आहे, बीपी पण आहे, शुगर एकदम अनकंट्रोल आहे, मग अशा लोकांच्या एंजियोप्लास्टीतून बाहेर येण्याचे चान्सेस पण तेवढेच कमी असतात.
1: डॉक्टर, आता तुम्ही जसं एंजियोग्राफी आणि एंजियोप्लास्टी दोन्ही बद्दल बोललात, तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे पेशंट कधी आल्यावर हे कराव्या लागतात, एंजियोप्लास्टी कुणाची करता आणि एंजियोग्राफी कुणाची करता.
0: हे बघा, एंजियोग्राफी आम्ही कोणाची करतो, आता त्याच्यामध्ये समजा आता तुम्हाला दोन असतं, एक अक्यूट असतं आणि एक समजा क्रोनिक सिम्पटम असतात. ठीक आहे ना, अक्यूट म्हणजे काय, किंवा तुम्हाला एक 2-3 दिवसात त्रास होतोय किंवा जेव्हा ऍक्च्युअल हार्ट अटॅक येतो त्याचे, तर म्हणजे विधी जेवढं तुम्ही लवकर कराल तेवढा पेशंट लवकर स्टेबल होतो आणि त्याचं जे हार्ट कमकुवत होणार आहे त्या ब्लॉकमुळे त्याची रिकव्हरी होते. जर तुम्ही इनिशियल 3-4 तासामध्ये जर एंजियोप्लास्टी झाली हार्ट अटॅकच्या नंतर, तर तुमचं जे हार्टचं पंपिंग असतं ते 100% पुरवत होतं, त्याच्यात रेसिड्युअल काहीच राहत नाही. तर तुम्ही तेच समजा तुम्हाला हार्ट अटॅक आला, तुम्ही 5-7 तास 12 तास तुमचा वेळ गेला, कधी कधी 24 तास, 24 तास जर तुमच्या हृदयाची नस बंद असेल तर आम्ही एंजियोप्लास्टी सुद्धा करत नाही, कारण त्या 24 तासामध्ये तुमचा तो हृदयाचा पूर्ण भाग डॅमेज म्हणजे पूर्ण मृत झालेला असतो, त्याची एंजियोप्लास्टी करून काहीच फायदा नसतो.
1: बरोबर
0: आहे, अशा आमच्या गाईडलाईन्स आहेत.
1: म्हणजे तुम्हाला छातीत दुखणं असेल, जे काही अटॅक येण्याच्या आधीचे सिम्पटम्स असतात त्याचे त्रास सुरू झाले तर तुम्ही कॉन्शियसली पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जाणं हे किती महत्वाचं आहे.
0: निदान लवकर झालं तर तुमची वाचण्याची शक्यता खूप जास्त वाढते, तुमची जी लाईफस्टाईल आहे ती पूर्ववत होते. म्हणजे थोडक्यात काय मला सांगा, एकदा तुमच्या हृदयाचं पंपिंग नॉर्मल, हृदयाचं पंपिंग 60-70% असतं, ते जर तुमचं 20% झालं तर तुम्ही नॉर्मल बाथरूमला जाऊ शकत नाही, तुम्हाला धाप लागणार, तुम्हाला बाजारात जाताना एखादी छोटी बॅग घेतली तरी धाप लागणार, तुम्ही टॉयलेटमध्ये जोर सुद्धा लावू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, हार्टचं पंपिंग जर 20% असेल तर आमचे कमीत कमी 20% लोक हे टॉयलेटमध्ये जातात, त्यांनी जोर लावला की अचानक हार्ट फेल होतं, सोडून देतं सगळं पंपिंग करणं आणि ते जागेवर

0: मध्ये जातात, म्हणजे इतकं भयाव आहे नंतरच, त्याच्यासाठी वेळेत निदान, वेळेत ट्रीटमेंट, तर तुम्हाला काहीच नाही होत.
1: म्हणजे अँजिओग्राफी म्हणणं फक्त निदान होतं तुम्हाला, आणि जेव्हा स्ट्रेन टाकतो तेव्हा ती प्लास्टी होऊन तुम्ही सक्षम होतात, तुमचं हृदय अजून थोडासा चांगल्या ह्याच्याने.
0: म्हणजे तुम्हाला मग ते आता कसं अँजिओग्राफी कोणाची करतो, समजा एखादा व्यक्ती आहे त्यांनी सांगितलं की दाब भरतीय, छातीवर दाब आल्यासारखं होतं, अचानक खूप घाम येतोय, म्हणजे हे झाले क्लासिकल सिम्पटम. अशा पेशंटची मग आपण जेव्हा अँजिओग्राफी करतो तेव्हा त्यांना एखादा 90-95% ब्लॉक असतो, आणि मग त्याची आपण अँजिओप्लास्टी केली, 2 दिवसानंतर पेशंट घरी गेला, नॉर्मल तिसऱ्या फ्लोअर होतो, जसं पहिले जात होतो तसाच जातो. आणि एक्झॅक्टली अपोजिट जर तुम्ही 3 दिवस दुर्लक्ष केलं, अचानक तुम्हाला 34 दिवशी अटॅक आला, त्याच्यानंतर तुमची अँजिओप्लास्टी झाली, तर तुमचं हार्ट पंपिंग जे कमी झाले ते पूर्ववत होतच नाही,
1: अगदीच
0: मग तुम्हाला चालताना धाप आयुष्यभर लागणार आहे. त्याच्यामुळं तुमचं निदान योग्य वेळेत हे हार्ट डिसीज, हार्ट अटॅक मध्ये खूपच इम्पॉर्टंट आहे. गोल्डन आवर, गोल्डन आवर ज्याला म्हणतो ना, ते गोल्डन आवर याच्यासाठी सांगतो की त्या गोल्डन आवर मध्ये जर तुमची ट्रीटमेंट झाली तर तुम्हाला काहीच नाही, तुमच्या हार्टला डॅमेज होत नाही, काही नाही.
1: डॉक्टर, आता आपण अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि आता ह्याची थर्ड स्टेज म्हणजे बायपासची असते, तर बायपास कधी करायची वेळ येते?
0: हे बघा, आता कसं आहे, तुमच्या हृदयाला 3 नसा असतं, ठीक आहे, जसं एखाद्याला शुगर आहे, 3 नसा आहे, त्या 3 नसामध्ये 8, 10, 11 असे ब्लॉक आहेत, किंवा जिथं कुठे स्टेन टाकावं असं कार्डिओलॉजिस्ट आहे, मी कार्डिओलॉजिस्ट आहे, मला प्रश्न पडतो की अरे त्याला कुठे कुठे स्टेन टाकणार. जेव्हा असे सिच्युएशन असते की आता सगळ्या म्हणजे नसा स्टार्ट टू एंड सगळीकडेच खराब असते,
1: आम्हाला
0: कसं असतं स्टेन ठेवण्यासाठी एक लँडिंग झोन ज्याला म्हणतो आम्ही, की ब्लॉकच्या दोन्ही बाजूला कुठेतरी नॉर्मल व्हेसल लागते जिथे आपण स्टेन ठेवू शकतो, आणि तेव्हा ती अँजिओप्लास्टी परफेक्ट होते आणि नंतर त्रास होत नाही. त्याच्यामुळे असे जे पेशंट आहेत ज्याच्यामध्ये गुंतागुंत अँजिओप्लास्टी मध्ये होण्याची शक्यता खूप जास्त आहे, मग अशा लोकांना आम्ही बायपासला पाठवतो.
1: बरोबर
0: आहे, नाही तर 3 ब्लॉक 4 ब्लॉक असतील आणि आम्हाला लँडिंग झोन एकदम परफेक्ट असतील, मध्ये मध्ये नॉर्मल सेगमेंट असतील, तर आम्हाला त्याला अँजिओप्लास्टी करायला काही प्रॉब्लेम नसते. आणि दुसरी पेशंटची पण इच्छा असते.
1: खरंच
0: आता काही पेशंट असतात नाही आम्हाला छाती फोडून ऑपरेशन करायचंच नाही, मग अशा पेशंटची आम्ही अँजिओप्लास्टी देखील करतो, पण मग त्याचं जी कॉस्ट असते ती कॉस्ट वाढते, कधी कधी थोडं कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क जास्त वाढते, मग या सगळ्या गोष्टी गृहित धराव लागतात. हा, त्यात खूप अनकंट्रोल शुगर असेल आणि ब्लॉक जास्त असेल तर आम्ही युजली हात लावणं टाळतो, कारण त्यांना स्टेंट बंद होण्याची रिस्क पण तेवढी खूप जास्त असते, कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क पण खूप जास्त असते.
1: आणि आता अँजिओग्राफीचं, अँजिओप्लास्टी आणि आता बायपास बद्दल आपण बोललो, तर बऱ्याच लोकांचा असा एक समज असतो की आता माझं ऑपरेशन झालंय, आता मला काहीच होऊ शकत नाही, मी वाटेल तसं खाईन, मी वाटेल तसं राहीन, मला काही हे नको, आता झालंय माझं ऑपरेशन, ह्या एका समाजामध्ये ते जगत असतात बऱ्याचदा, तर हे किती घातक आहे?
0: खूप घातक आहे. आम्ही जे करतो ना ही ट्रीटमेंट आहे, ठीक आहे, पण तुमची जी डिसीज प्रोसेस आहे, अंडरलाईंग तुमचा जो डिसीज वाढत चाललाय तो तुम्हाला थांबवला पाहिजे, नाही तर मी आज एक ब्लॉकची अँजिओप्लास्टी केली, तुम्हाला 1-2 वर्षानंतर दुसऱ्या ब्लॉकची करावं लागेल जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल नाही चेंज केली तर. म्हणून तुम्हाला आज अँजिओप्लास्टी झाली आहे आणि उद्या गरज पडू नये, उद्या तुम्हाला हार्ट अटॅक दुसरा येऊ नये, हे जर तुम्हाला म्हणजे टाळायचं असेल तर तुम्हाला मग तुमचं वेट लॉस करावं लागतो, तुम्हाला तुमचं जे खाण्याच्या पद्धती त्या चेंज करावं लागतात, ऑइली कमी खावं लागतं, गोड खाणं कमी करावं लागतं, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक्झरसाइज करावी लागते, प्रोसेस फूड पूर्ण बंद करावं लागतं, त्याच्यामध्ये जे ट्रान्सफॅटी ऍसिड असतात ते हार्टसाठी खूप घातक असतात, त्याच्यामुळे ते टाळावे लागतात. आणि ही लाईफस्टाईल जर तुम्ही चेंज केली तरच तुम्हाला फर्दर ब्लॉक होणार नाही, पुढे अटॅक येणार नाही, नाहीतर मी आज अँजिओप्लास्टी झाली मी अमर झालो असं काही नसतं.
1: अगदीच आहे.
0: म्हणजे तुमच्या जे रक्तपात वगैरे जे औषधं दिलेले असतात ते खूप काटेकोरपणे आणि खूप रेग्युलर खावे लागतात, तर तो स्टेंट बंद होत नसतो, नाहीतर तुम्ही जर ह्या गोळ्या वगैरे व्यवस्थित नाही खाल्ल्या तर स्टेंट परत बंद होतो, नंतर मग त्याचे अजून कॉम्प्लिकेशन वाढतात, कधी कधी त्याची अँजिओप्लास्टी होते कधी होत नाही, मग बायपास करावं लागतं.
1: बरोबर.
0: मग ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात ठेवल्याच पाहिजेत. आम्ही तर डिस्चार्ज कार्डवर लिहून देतो की गोळी 1 दिवसही बंद करू नये, केल्यास हार्ट अटॅक येऊ शकतो. लोकांना दुसरं काय असतं माहितीये का, एवढं एकदा अँजिओप्लास्टी झाली गोळ्या आयुष्यभर खायच्या असं कसं, आता मला तर काहीच त्रास होत नाहीये, याच्या डॉक्टरचाच काहीतरी फायदा आहे असं पण काही लोकांचा समज असतो.
1: हे समज गैरसमज आहेत लोकांमध्ये याबाबत.
0: त्याच्यामुळे आम्ही ऑफिशियल पेपरवर लिहून देतो, म्हणजे लोकांच्या थोडं असं लक्षात येतं की यार म्हणजे असं काही असेल तर डॉक्टर पेपरवर लिहिणार नाहीत, म्हणजे कधी कधी आम्हाला अशा पण टॅक्टिक्स वापरावं लागतं की पेशंटने गोळ्या खाल्ल्या पाहिजे,
1: कारण हृदयरोगाचा आजार हा फक्त अवयवाचा नाही तो मानसिक

0: पण जास्त आहे. तर आता आपण त्याच विषयाकडे वळूया. आता तुम्ही मेडिकल टर्म्स मध्ये हृदयाला होणारे रोग, त्याची लक्षणं, ते आजार काय काय असतात, ह्या सगळ्याशी मानसिक दृष्ट्या सुद्धा हृदय हा आपला अवयव जोडला गेलेला आहे. ताणतणाव किंवा स्ट्रेस आपण म्हणतो, तर याची भूमिका कशी असते? आपण मानसिक दृष्ट्या या हृदयाची सुद्धा काय काळजी घेऊ शकतो? म्हणजे जसं काही याच्यावर जसं व्यायामाचा परिणाम होतो, तसा आपल्या आवडी निवडी छंद किंवा ही त्याही गोष्टीशी निगडीत आहे, याला आपल्याला कसं सांगता येईल?
1: नक्कीच नक्कीच, हा खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण मी तुम्हाला खरं सांगतो, सध्या जे यंग पॉप्युलेशन मध्ये जे वाढले ना हृदयविकाराचं प्रमाण, ते याच्यामुळेच वाढले, स्ट्रेसमुळे. म्हणजे इनफॅक्ट आपल्या भारतामध्ये मी तुम्हाला हेच महत्वाचं कारण आहे ज्यांना हार्ट अटॅक येतो. आणि जसं तुम्ही सांगितलं ना, ऍक्च्युली तुम्ही छंद जोपासणं हे मेडिटेशन आहे. म्हणजे आता नॉर्मल मला जर कोणी सांगितलं की नाही तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही डोळे बंद करा, एक तास तुम्ही काहीच हे करू नका, विचार नका, हे पॉसिबल नाहीये. म्हणजे मी जर डोळे बंद केले तर मला नॉर्मली जर दोन चार थॉट येत असतील तर मला हजारो थॉट येतात डोळे बंद केल्यानंतर. मग हे मेडिटेशन हे करणं म्हणजे याला खूप वेळ द्यावा लागतो, आणि तर तुम्हाला त्याची सवय लागली पाहिजे. याच्यासाठी त्याला खूप दिवस लागतात आणि प्रत्येकाच्यानेच ते पॉसिबल आहे असं नाही. तर मग त्याला ऑप्शनल काय आहे, तर तुमचा छंद. तुम्ही बघितलं का, जर तुम्हाला पेंटिंगचा छंद असेल तर तुम्ही पेंटिंग करताना तुम्ही सगळं जग हरवून विसरून जाता. आणि म्हणजे हेच मेडिटेशन आहे, तुम्ही सगळं विसरून जाताना हेच मेडिटेशन आहे ना.
0: तेव्हा डॉक्टर, आता कार्यक्रमाच्या सगळ्यात शेवटी, की सध्याची आपली जीवनशैली, जिथं आपण आपल्याला हृदयविकार होऊच नये यासाठी आपण काय काळजी घ्यावी?
1: तर आपण आता मी सांगितलं की हे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर मध्ये येतं. मग आता काय, तुम्ही व्यसन नाही केलं पाहिजे, ठीक आहे, तुम्ही तुमचं वेट वजन जे आहे ते नियंत्रण ठेवलं पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं तुम्ही ऍब्डोमिनल ओबेसिटी, तुम्हाला पोट सुटू दिलं नाही पाहिजे. हे सगळ्यात घातक आहे. म्हणजे हे इथूनच तुमच्या आजाराची जी सुरुवात आहे ही तुमच्या पोटापासून आहे. प्रोसेस रिफाईन, जेवढं कमी प्रोसेस, जेवढं नॅचरल तुम्ही खाल ते तुमच्यासाठी चांगलं असतं. असं म्हणजे लाईफ तुम्हाला जास्त असं नाही, जी आहे ती हेल्दी पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जर समजा 83 वर्ष जगताय आणि तुम्ही त्यातले 30 वर्ष तुम्ही बेडवरच आहेत, तुम्ही एक पिशवी भरून रोज टॅबलेट खाताय, याला काहीच अर्थ नाही. म्हणजे तुमच्याकडे मला सांगा, तर तुम्ही खूप आयुष्यभर मेहनत केली, खूप पैसा कमवला, म्हणजे तुमच्या हेल्थकडे तुम्ही काहीच लक्ष दिलं नाही. ऍट द एंड ऑफ समजा 60 इयर्स तुमच्याकडे करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, पण आता तुम्ही ते एन्जॉय नाही करू शकत ना, तुम्हाला बेडरिडन आहेत तुम्ही. मग ह्या लाईफला आणि याला काहीच अर्थ नाही ना. त्याच्यामुळे तुमची जेवढी लाईफ आहे ती तुमची हेल्दी पाहिजे. म्हणजे सध्या तर मी तर म्हणेल की 50 वर्षापर्यंत तुम्हाला जर एकही टॅबलेट खायची गरज पडली नाही तर तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात.
0: एक्झॅक्टली, हा खूप मोठा एक म्हणणं की पॉइंट आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि शेवटी आपण काम करतो किंवा हे सगळं आयुष्य आनंदाने जगण्यासाठी आहे ना. म्हणजे तुम्ही खूप कष्ट करा, खूप पैसे कमवा, खूप प्रॉपर्टी गोळा करा, पण शरीराच्या किंवा आरोग्याच्या दृष्टीने त्याला बायपास करून नाही, असं नाही की ते महत्वाचं. आधी ही संपत्ती याला चांगलं करा आणि त्या संपत्तीचा आनंद घ्या, असा एक मधला मार्ग असू शकतो. तेव्हा श्रोते, डॉक्टरांनी आता आपल्याला खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे, आपण जीवनशैली अतिशय महत्वाची आहे हृदयाच्या आजारामध्ये, मग तुमचा आहार विहार व्यायाम आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही आपल्या हृदयाला किती सक्षम ठेवता, त्यात मेडिटेशनचा पण आता सरांनी एक उल्लेख केलेलाच आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जागरूक राहूया. अरुण शिवाजीराव बडे सरांनी आज आपल्या या आरोग्य मंत्र कार्यक्रमात खूप छान अशी माहिती दिलेली आहे. हृदयरोग आणि काळजी या अनुषंगाने आपली खूप छान चर्चा झालेली आहे. तेव्हा डॉक्टर, तुम्ही कार्यक्रमात आलात आणि छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सगळ्या रसिक श्रोत्यांतर्फे तुमचे मनापासून आभार.
1: थँक्यू मॅडम, थँक्यू.
2: हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आरोग्यमंत्र हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार
3: श्रोते, आता आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं. निवेदन होतं अपर्णा कोपटीकर यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. आरोग्यमंत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. श्रोते, प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

आजच्या गाथाराय मेरादेली या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात प्यासा सावन या चित्रपटातील लता मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायली संतोष आनंद यांची गीतरचना. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: श्रोत्रोत्तापन रिफ्यूज या चित्रपटातील सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना ऐकलीत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024429595901. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024429595901. तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.

श्रोतो, आताच आपण असलम शाबरे आणि सहकाऱ्यांच्या सुरात सिर्फ तुम या चित्रपटातील समीर यांची गीतरचना आपण ऐकलीत. श्रोतो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

महिन्याच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उदित नारायण, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील समीर यांची गीतरचना, संगीत नदीम श्रवण यांचं.

श्रोते गाताराय मिरादिल या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात द फर्स्ट लव्ह लेटर या चित्रपटातील अंजन यांची गीतरचना, संगीत बप्पी लहरी यांचं.

श्रोतेवाताचा आपण द फर्स्ट लव्ह लेटर या चित्रपटातील अंजन यांची गीतरचना ऐकलीत, लता मंगेशकर आणि सहकारांच्या स्वरात. संगीत निजन होतं बप्पी लहरी यांचं. बरं, तर श्रोतेव, या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोत प्रसारकित मिश्र सेनचा कार्यक्रम, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पीना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पीना गार्गी आणि सन्स, सुभाष रोड, बीड.
3: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
4: फसला UPI पिन एंटरिंग, फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पीना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज

0: 0% घट. सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: पुणे कारगिल आणि सन्स सुभाष रोड बीड.
2: श्रोतो मिश्रसेनच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित संजीव अभ्यंकर आणि सहकाऱ्यांच्या सुरुवातील गीतरचना. संगीत डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं.

आपण पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरातील भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्णय डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं. मिश्रसेनीचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नीला सत्यनारायण यांची गीतरचना. संगीत नीला आकाश यांचं.

श्रोत्या, आता आपण रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नीला सत्यनारायण यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माण नीला आकाश यांचं. या गीतरचनेबरोबर आजचा मिश्रसंहिता कार्यक्रम संपला. मिश्रसंहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता सहक्षेप करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, श्रावण महिना म्हटला की एक वेगळीच लगबग सुरू होते. सणवारांची तर रेलचेल असते. एकीकडे या निसर्गातल्या झाडा फुलांना एक वेगळाच बहर आलेला असतो. हे छान हिरवाई बघून आपलं मन तृप्त होतं. तो फुलांचा सुगंध तर सगळीकडे दरवळत असतो. मग अशा वेळेला या सणांमध्ये होणारी मजा, मस्ती आणि त्यासोबतच्या गप्पांना अक्षरशः ऊत येतो. आणि अशाच गप्पा रंगतात त्या घराघरात. तेव्हा मैत्रिणींनो, श्रोते हो, तुम्हालाही उत्सुकता असेलच ना की आजच्या आपल्या आपुलकी या घरात या कौटुंबिक श्रुतिकेमध्ये नेमक्या काय गप्पा रंगल्यात ते. चला तर मग ऐकूया कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. आणि यात सहभागी झाले आहेत अर्चना दिनेश, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

0: अरे अरे अरे, आज तुला झालंय तरी काय? आज एकदम उदास झालाय काय रे दादा?
1: हो ग शर्वरी, काय सांगू तुला, सुखदाची ट्रीप अजून काय संपायला मागत नाहीये. आठवडा झाला आता कोकणातून आता पुढे म्हणे गोव्याकडे गेल्यात फिरत फिरत. म्हटलं आता फिरत फिरत घरी ये भाई एकदाची.
0: हो ना रे, सुखदा नाही इतर घरात करमतच नाहीये. आमच्या दोघींची बडबड, गप्पा, चेष्टा, मस्करी हे सगळं मिस करतेय रे मी.
1: सध्या तरी ना म्हणजे परत येण्यासाठी मला तारीख पे तारीख देते ती.
0: ओ
1: एका अर्थी बरंच आहे म्हणा, थोडं फिरून येईल असं म्हणायचं होतं मला.
0: बर बर बर.
1: अगं मित्रमैत्रिणींसोबत असे दिवस सारखे येत नाहीत. बरं ऐक शर्वरी, चहा झाला का? आणि हो माझा पेपर कुठे ठेवलायस?
0: अरे काय हे दादा, कमालच आहे तुझी. अरे तुझ्या हातातच आहे हा काय?
1: अरे हो की, अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे सकाळपासून मी पेपर हातात घेऊन शोधत फिरतोय. हे कसं झालं माहिती का? काखेत कळसा आणि गावाला वळसा.
0: वा वा वा. पण एक सांगू का, ही तुझी सवय आहे ना ती काही नवीन नाही.
1: माहितीये,
0: लहानपणी तू एखादी वस्तू शोधायला घर भर फिरायचास आणि शेवटी ती तुझ्याच जवळ सापडायची.
1: काय काय शर्वरी, तू इथे आली असती म्हणजे माझ्या जुन्या चुका शोधायला आली असती का?
0: मग अरे सुखदा नाहीये ना म्हणून तुला करमत नसणार याची खात्री होती, म्हणून तुला पिडायला आलेले आहे.
1: अगदी अगदी अगदी, रोहितला पिडणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच असं तू लहानपणी म्हणायचीस ते विसरलेलो नाहीये मी अजून.
0: असू दे असू दे. बर सुखदा कधी येणार आहे काही म्हणाली का?
1: हे बघ, काल मी तिला फोन केला होता. तिथे इतकं छान आहे की तिला इथे यावंसच वाटत नाहीये म्हणते. अगं फिरतायत मस्त ते लोक, फोटो पाठवतायत वर, कुठेतरी समुद्र किनारी वगैरे बसल्या होत्या सगळ्या जणी.
0: छान छान, मस्तच केलं तिने हे. आपण स्वतःसाठी मित्रांसाठी वेळ काढायला हवा, हो की नाही?
1: पण गंमत बघ, सुखदा मैत्रिणींबरोबर फिरायला गेली आणि मला पहिल्यांदा जाणवलं की आपण म्हणजे मोठं झाल्यानंतर मित्रमैत्रिणींसाठी किती कमी वेळ देतो नाही का?
0: हो ना, कारण आयुष्य व्यापून टाकतं आपल्याला. नोकरी, घर, जबाबदाऱ्या, मुलं, आजारपण, पैसे आणि मग मित्रांसाठी वेळ काढणं ही तर एखादी नंतर करायची गोष्ट आहे असं वाटायला लागतं.
1: म्हणजे वेळ मिळाला की भेटू असं म्हणता म्हणता किती वर्ष जातात आणि वेळ काही मिळतच नाही शेवटपर्यंत.
0: आणि मग अचानक एखादा जुना फोटो हातात पडतो आणि वाटत अरे आपण याच्या किती जवळचे होतो नाही का.
1: खरे, फोटोवरून आठवला, काल तुम्हाला एक फोटो पाठवला होताच बघ तो.
0: कोणता रे?
1: आपल्या शाळेतला ग.
0: त्याच्यात तू, मी आणि
1: ते स्वाती.
0: बरोबर.
1: किती वर्ष झाली तिला भेटून.
0: खूप.
1: आपण तिला कधी शेवटचं भेटलो होतो का आठवते तुला?
0: मलाही काही नेमकं आठवत नाही पण खूप वर्ष झाली हे नक्की.
1: आणि गंमत म्हणजे त्यावेळी काय वाटायचं माहितीये की आयुष्यभर आपण असेच मित्र राहणार, भेटणार.
0: तेव्हा मैत्री टिकवण्यासाठी काही ठरवावं लागत नव्हतं.
1: तर काय,

0: शाळा सुटली की भेटायचं रोजच्या रोज, सुट्टीमध्ये सुद्धा भेटायचं, एखाद्याच्या घरी जायचं, मैदानात खेळायचं, काही कारण असं नसायचं ग,
1: कारण मैत्रीचं कारण असायचं.
0: हो आज मात्र भेटायला कारण लागतं नाही का,
1: आणि वेळही.
0: खरंच शर्वरी, आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात पण त्यातले मित्र किती आहेत?
1: हा प्रश्न हल्ली खूप महत्वाचा झालाय दादा.
0: का सांग.
1: कारण जगभरात मैत्री कमी होत चालली असं दिसतंय. अगदी याला एक नावही दिलं गेलंय.
0: काय?
1: फ्रेंडशिप रिसेशन.
0: हो फ्रेंडशिप रिसेशन. आर्थिक मंदीचं ऐकलं होतं पण मैत्रीत सुद्धा मंदी असते. काहीतरी नवीनच ऐकतोय मी.
1: अरे हो, त्याचं झालंय असं की आर्थिक मंदीमध्ये व्यवहार कमी होतात, तशीच माणसांमधली जवळीक कमी होते.
0: पण आज तर आपण आधीपेक्षा जास्त जोडले गेलेलो आहोत. फोन आहे, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, किती माध्यम आहेत.
1: तू बरोबर बोलतोयस दादा, जोडलेलो आहोत पण जवळ आलोय का.
0: हा जोडलेलो आहोत पण जवळ आलोय का. खरंच हा विचार मी काही केला नव्हता शर्वरी.
1: फोन मध्ये शेकडो नावं असतात, सोशल मीडियावर कित्येक लोक असतात, पण एखाद्या रात्री मन खूप अस्वस्थ असेल तर आपण कुणाला फोन करणार, सांग बघू.
0: खरे प्रश्न अवघडच आहे
1: म्हणूनच. अरे बेल वाजले दाराची.
0: या वेळेला कोणाला असेल ग?
1: ते दार उघडल्यावरच कळेल.
0: तू चिडवायची एकही संधी सोडू नकोस मला.
2: आत येऊ का?
0: अरे स्वाती.
1: अरे देवा स्वाती.
2: काय झालं, भूत पाहिल्यासारखे काय बघताय दोघं?
0: अगं तू इथे कशी काय?
2: काल शर्वरीनी तो जुना आपला फोटो पाठवला, फोटो पाहिला आणि मग बराच वेळ बसून राहिले.
1: आणि
2: वाटलं फोटो मध्ये आपण तिघ इतके जवळ आहोत, मग आयुष्यात एवढे दूर का?
0: अच्छा म्हणून आलीस तर.
2: विचार केला मैत्रीची सुरुवात करण्यासाठी कदाचित पुन्हा एकदा बेल वाजवावी लागते.
1: वा वा वा.
0: पण आधी सांग, तू इतकी वर्ष कुठे होतीस स्वाती?
2: तुमच्या सारखीच. अरे आयुष्य जगत होते, काम, घर, मुलं, जबाबदाऱ्या, आणि मध्ये मध्ये वाटायचं की तुम्हा दोघांना फोन करावा, मग विचार करायचे आत्ता नको नंतर करते.
1: आणि ते नंतर कधी आलंच
2: नाही.
0: सुखदा असते ना तर तिला आज खरंच खूप आनंद झाला असता. बरं का स्वाती, ती ट्रिपवर गेली आहे.
2: अरे वा किती मस्त ना.
0: मैत्रिणींबरोबर फिरती आपली आणि मी आपला इकडे एकटाच घरात.
1: असो असो असो. खरंच, कारण मैत्रीसाठी वेळ काढणं ही आता चैनीचीच गोष्ट ठरली आहे.
0: कसं बरोबर बोललीस अगदी, कधी नव्हे ते.
1: मी काल एक रिपोर्ट वाचत होते अमेरिकेतल्या लोकांमध्ये जवळच्या मित्रांची संख्या किती कमी होतीये याबद्दल. 1990 च्या आसपास माझा एकही जवळचा मित्र नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण सुमारे 3% होतं. आता ते जवळपास 12% पोहोचलंय.
0: बापरे, म्हणजे चक्क चौपट झाली मैत्रीची ही सगळी प्रमाणबद्धता.
2: हो, आणि 10 किंवा त्याहून अधिक जवळचे मित्र असणाऱ्यांचं प्रमाणही खूप घटलंय.
1: म्हणजे काय, ओळखी वाढतायत आणि जवळचे मित्र कमी होत आहेत.
2: अगदी, आणि हे फक्त अमेरिकेपुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये बर का. आपल्या शहरांमध्ये बघा, आपण रोज कितीतरी लोकांना भेटतो, ऑफिस, सोसायटी, जिम, कॅफे, कार्यक्रम, पण त्यापैकी किती लोकांशी आपण खरंच मनापासून बोलतो.
0: हो ना, पूर्वी लोकल मध्ये 2 अनोळखी लोक बाजूला बसले तरी एखाद्या विषयावर गप्पा अगदी सहज सुरू व्हायच्या.
1: आता दोघेही मोबाईल मध्ये बघत बसतात.
2: आणि सगळ्यात गंमत म्हणजे गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
0: हे मात्र खरं, गर्दीत सुद्धा माणूस एकटा असतो.
1: कधी कधी एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेलो की आजूबाजूला शेकडो लोक असतात पण आपण कोणाशीच बोलत नाही,
2: कारण अनोळखी व्यक्तीशी बोलायची सवयच कमी झालीय.
0: हो, आणि कदाचित थोडी भीती सुद्धा वाटते.
1: स्वाती तू म्हणालीस ना मैत्री कमी होतीये, त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो म्हणतात.
0: एकटेपणा किंवा सामाजिक तुटलेपणा यांचा हृदयरोग, मानसिक आरोग्याच्या समस्या, संज्ञानात्मक क्षमतेमध्ये घट आणि प्रसंगी अकाली मृत्यूच्या जोखमीशी संबंध असल्याचं संशोधनातून दिसून आलेलं आहे.
2: म्हणजे मित्र असणं ही फक्त भावनिक गरज नाही.
0: मजबूत सामाजिक संबंध हे आरोग्यासाठी सुद्धा महत्वाचे असतात. काही अभ्यासांमध्ये दीर्घकाळ समाजापासून तुटलेपणाच्या परिणामांची तुलना दिवसाला 15 सिगरेट्स ओढण्या इतक्या धोक्याशी करण्यात आलेली आहे.
2: बापरे किती भयंकर आहे हे.
1: आणि म्हणूनच हॉवर्डचा जवळपास 80 वर्षांचा अभ्यास खूप महत्वाचा वाटतो. इतकी वर्ष

0: लोकांच्या आयुष्याचा मागोवा घेतल्यानंतर एक गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आली, फक्त पैसा, यश किंवा प्रतिष्ठा नव्हे तर चांगली जवळची नाती माणसाला अधिक आनंदी आणि निरोगी ठेवतात.
1: म्हणजे आपण आयुष्यभर कमाई करत राहतो पण खर तर जपायचं काही वेगळंच असतं, नाही का?
0: पैसा कमी जास्त होतो, पद बदलतात, घर बदलतात, शहर बदलतात, पण संकटाच्या वेळी मी आहे असं म्हणणारा मित्र असेल तर माणूस सावरतो.
2: आणि तो मित्र नेहमीच आपल्याशी सहमत असेल असं मात्र नाही.
1: अगदी
2: खरा मित्र कधी कधी आपल्याला आपली चूकही सांगतो, कारण त्याला आपल्याला खुश करण्यापेक्षा आपल्यासाठी खरं काय चांगलंय याची काळजी असते.
1: तुला आपले शाळेतले दिवस आठवतात का ग स्वाती?
2: कोणते? तुम्हाला सायकलवरनं पाडलं होत असते.
1: तो विषय आता कशाला काढती असतो?
0: का काढू नये, मला सगळं आठवते. रोहितने शर्यत लावली होती, तू म्हणालीस सुद्धा की मला सायकल नीट चालवता येत नाही, पण याला कुठे ऐकायचं होतं?
1: अगं पण स्वतःच म्हणाली होती की मी चालवते.
2: हो पण मला माहित नव्हतं की तू एवढ्या जोरात चालवशील.
0: आणि मग तिघ घरी आलो तेव्हा आईने आधी तुझ्या गुडघ्यावर औषध लावलं आणि मग रोहित दादाची चांगलीच धुलाई केली.
1: ती
0: ही साबणाशिवाय मशीन मध्ये न टाकता.
2: किती वर्ष झाली नाही या गोष्टीला?
1: नेमकं आठवत नाही किती वर्ष, पण 20-25 तरी झाली असतील.
2: पण आठवण मात्र अजून ताजी आहे. नाही
0: म्हणूनच मित्र म्हणजे संपत्ती.
1: हो, बँकेत ठेवलेल्या पैशांवरती व्याज मिळतं, तसं मित्रांच्या आठवणींवर आयुष्यभर आनंद मिळतो.
2: आणि ती संपत्ती वाटली की कमी होत नाही.
1: पण आजच्या काळात ना आणखी एक गोष्ट जाणवते, म्हणजे लोकांना एकटं राहण्याची सवय लागतीये.
0: सवय की व्यसन,
2: दोन्हींच्या मध्ये कुठेतरी सतत स्वतःच्या जगात राहणं, कुणाला भेटायची गरज नाही असं वाटणं, फोनवर सगळं मिळतंय असं मानणं, हळूहळू एकटेपणा आरामदायक वाटायला लागतो.
1: आणि मग माणूस बाहेर पडतच नाही.
2: हो, पण एकटं राहणं आणि एकटेपणात अडकणं वेगळं आहे. स्वतः सोबत वेळ घालवणं ही सुंदर गोष्ट आहे, पण आपल्याला कोणाचीच गरज नाही असं वाटायला लागलं तर तिथे मात्र धोका आहे.
0: कारण माणूस मुळात सामाजिक प्राणी आहे.
2: आणि म्हणूनच आता काही विद्यापीठांमध्ये मैत्री हा अभ्यासाचा विषय झालाय. स्टॅनफोर्ड मध्येही निरोगी मैत्री कशी निर्माण करावी आणि कशी टिकवावी यावर अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय.
1: वा वा वा, म्हणजे भविष्यात मैत्री कशी करावी हे सुद्धा शिकावं लागणार तर.
0: आपल्याला शिकायची काय गरज, आपल्याला तर हे माहीतच आहे.
1: हो, कारण मित्र मिळवणं म्हणजे फक्त लोकांना भेटणं नाही, मित्र टिकवणं म्हणजे वेळ देणं, ऐकणं, क्षमा करणं, गैरसमज दूर करणं आणि पुन्हा पुन्हा पुन्हा भेटत राहणं. बरं, आता ऐका, राष्ट्रीय क्रीडा दिन जवळ आलेला आहे.
0: मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस, त्यांच्यामुळेच हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो.
1: ध्यानचंदजी म्हणजे हॉकी आणि हॉकी म्हणजे ध्यानचंदजी असं एक समीकरणच झालं होतं, नाही का?
0: हो ना, त्यांच्या खेळाबद्दल इतक्या कथा ऐकल्या आहेत, चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला जणू चिकटूनच राहायचा असं म्हणतात, म्हणून त्यांना हॉकीचा जादूगार असं म्हटलं जायचं.
1: पण मला त्यांच्या गोष्टीतला आणखी एक भाग महत्वाचा वाटतो. त्यांचा खेळ फक्त वैयक्तिक कौशल्याची गोष्ट नव्हती, तर हॉकी हा संघाचा खेळ आहे. मैदानावर एकट्याने कितीही चांगलं खेळलं तरी संघाशिवाय विजय मिळत नाही.
2: म्हणजे खेळातूनही मैत्रीचा धडा मिळतो.
0: हो ना, मैदानावरचा साथीदार म्हणजे फक्त टीममेट नसतो, तो आपला बेस्ट बडी असतो, कारण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा लागतो.
1: आणि तो विश्वास म्हणजे मैत्रीचाच एक प्रकार आहे. खेळामध्ये तुम्ही एकमेकांना संधी देता, चुका झाल्या तर पुन्हा उभं करता, एकमेकांसाठी धावता, म्हणजे मी पेक्षा आपण महत्वाचं होतं तिथे.
2: आज आपणही तसंच काहीतरी विसरलोय का?
0: कदाचित. आपण सगळं मी आणि माझं आयुष्य या भोवती बांधतोय
2: आणि मैत्री मात्र आपलं मागते.
1: ध्यानचंदजींचा काळ वेगळा होता ग, मैदानं वेगळी होती, साधनं वेगळी होती, पण खेळाची भावना मात्र आजही तशीच आहे. बरं का?
0: मेहनत, शिस्त, संघ भावना आणि एकमेकांवरचा विश्वास.
2: आणि हरलात तरी पुढच्या दिवशी पुन्हा मैदानात उतरायचं.
1: तर हे मैत्रीत सुद्धा लागू होतच की?
0: हो, तर एखाद्या मित्राशी भांडण झालं म्हणून मैत्री संपवायची नाही, कधी कधी पुन्हा पुन्हा कधी कधी पुन्हा सुरुवात करावी लागते.
2: मी आज इथे आले ते त्याच्याचसाठी.
1: अच्छा, म्हणजे तू फक्त आमच्या दारावरची घंटी नाहीस तर जुन्या मैत्रीला नवीन उजाळा ठरलीस.
2: हे वाक्य जरा जास्तच जड झालं, नाही का?
0: असो, पण रोहित दादा कधी कधी असं फार छान बोलतो.

0: कधी कधी काय
1: हो, म्हणून आजचा दिवस लिहून ठेवायला हवा. आज रोहित काहीतरी छान बोलला म्हणून.
2: आता आपण एक ठरवूया.
0: काय काय काय?
2: आपण पुन्हा हरवायचं नाही.
0: म्हणजे
2: महिन्यातून एकदा भेटू, मोठा कार्यक्रमच करायला हवा असं काही नको. एखाद्या दिवशी साधं जेवण, फेरफटका, एखादा सिनेमा बघायला जाऊ किंवा नुसत्या गप्पा मारू.
1: आणि काय करायचं?
2: एकमेकांना फोन करायचा, मेसेजवर काय म्हणतोस असं लिहून मैत्री निभवायची नाही.
0: चालतंय की?
2: आणि सुखदा परत आली की तिलाही सांगूया.
1: नक्की, तिच्या ट्रीपनी आपल्याला एक चांगली आठवण करून दिली. मैत्रिणींना भेटण्यासाठी सुट्टी घेणंही आवश्यक आहे.
0: आणि कधी कधी जुन्या मित्रांना भेटण्यासाठी सुट्टीची गरज नसते,
1: फक्त दारापर्यंत यायची हिम्मत करावी लागते
2: आणि फोन करण्याची.
0: हो अरे अवघ

0: सुट्टीची गरज नसते,
1: फक्त दारापर्यंत यायची हिम्मत करावी लागते
2: आणि फोन करण्याची.
0: हो अरे बघ, सुखदाचा मेसेज आलाय ग.
2: वा वा वा, काय म्हणतेय?
0: ती म्हणतेय की हा, ट्रिप वरून लवकर परत येते आहे. घर स्वच्छ करून ठेव हो, आणि माझ्या अनुपस्थितीत घरात काही गोंधळ करू नकोस. बघितलंस कशी लिहिते ही.
1: म्हणजे रोहित, तुझं काही खरं नाही आता.
2: हो तर आता तुझी काही खैर नाही. हा
0: हो तर आता मला घर स्वच्छ करून ठेवावंच लागणार.
2: नाही तर लहानपणी आई तुझी धुलाई करायची. आता सुखदा करेल इतकं.
1: हे ऐका ना, आपण तिला आपला फोटो पाठवूया.
0: चालेल, पण त्यासाठी आधी फोटो काढावा लागतो.
2: चला चला चला, लगेच काढूया.
1: पण फोटो काढून झाला की फोन लगेच खाली ठेव, नाहीतर पुन्हा जाशील सोशल मीडियाच्या जगात आणि आम्हाला विसरशील.
2: हो हो हो, हा क्षण आणि ही वेळ महत्वाची आहे. सोशल मीडिया नेहमीचाच आहे.
0: थांबा, मी काढतो फोटो. क्लिक,
1: काढला.
0: हा फोटो मी लगेच सुखदाला पाठवतो.
1: आणि खाली काय लिहिणार?
0: तू ट्रिप वर गेलीस तर आम्ही सुद्धा आमच्या मैत्रिणीला भेटलो.
2: छान आहे.
0: आणखी एक ओळ लिहितो.
1: काय रे?
0: काही माणसं आयुष्यातून दूर जातात पण मनातून नाही,
2: आणि त्यांना पुन्हा जवळ आणायला फार काही लागत नाही.
0: फक्त एक फोन,
2: एक भेट
1: आणि थोडीशी आपुलकी.
2: अगं स्वाती, चल आपण निघूया का आता?
0: अगं इतकी काय घाई आहे, थांबा जरा.
1: नको नको, आम्ही निघतो, सुखदा आल्यावर पुन्हा येऊ.
0: अरे आलात काय, चाललात काय?
2: आता गेलो नाही तर तू आम्हाला घर साफ करायला लावशील.
1: हो ना, आम्हाला कामाला लावून तू बसशील पेपर वाचत आणि चहा पीत आणि म्हणशील तो बघा तिकडे कचरा राहिलाय.
2: हो ना, त्यापेक्षा तूच कर, आम्ही आपल्या जातो कशा.
0: अरे यार, माझ्या पूर्ण प्लॅनला तुम्ही पाण्यात घातलं एकदम.
2: तुझ्या मनात काय चाललंय ते मला नीट कळतं बरं का रोहित दादा.
1: आणि मलाही आता पळतो आम्ही, तू कर साफसफाई.
2: हा गे झाडू आणि लाग कमाला. बाय बाय.
0: अरे यार, नसतेस घरी तू तेव्हा.

श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते अर्चना दिनेश, मधुलिका नेरुरकर आणि दिनेश अडावतकर.

श्रोतेहो आता आपण ऐकूया ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोते हो, एकदा एका साधारण सभागृहामध्ये ध्यानधारणेचा एक वर्ग सुरू होता आणि त्या वर्गात वेगवेगळ्या वयाची वेगवेगळ्या स्तरांमधली माणसं एकत्र जमलेली होती. कोण असतील ती माणसं? तर शिक्षक होते, विद्यार्थी होते, डॉक्टर्स होते, पेशंट्स होते. एवढंच नाही तर या सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, गुन्हेगार आणि गुन्ह्यांचे बळी असे सगळेजण एकत्र मेडिटेशन करत होते. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण मी काही एखादी काल्पनिक किंवा रचलेली गोष्ट सांगत नाहीये. जगाच्या इतिहासात योग किंवा मेडिटेशन साधनेच्या इतिहासात घडलेली ही एक खरी घटना आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजलिस मध्ये. पण असं घडलंच कसं आणि का, पुढे काय झालं हे सगळं जाणून घ्यायचंय ना, मग त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या बरोबर आत्मिक शांती आणि शांतीपूर्ण जीवनासाठी कार्य करणारे मंदार आपटे आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी इथे हजर आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे एफ एम गोल्ड वाहिनीवरती.
1: नमस्कार. तुझं हे बोलणं आणि तुझं इंट्रोडक्शन ऐकून माझ्या आयुष्यात 7 वर्ष मागे गेलो आणि ती रूम मला अशी दिसली.
0: अरे वा,
1: सो रिअल लाईफ मधले टॉम आणि जेरी समोर होते.
0: आणि त्यांच्याबद्दल नक्की काय घडलं, त्या घटना कशा घडत गेल्या, हे सगळं कुठून सुचलं आणि त्याच्या नंतर त्याचे रिझल्ट काय आले, त्याचे परिणाम काय होते, हेही सगळं आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. पण कसं होतं ना, दरवर्षी 21 जून अर्थात जागतिक योग दिवस जवळ आला की आपल्याला आपल्या भारतीय परंपरेतून आलेली संतुलित जीवनशैली, जी भारताने जगाला दिलेली देणगी आहे, हे सगळं आपल्याला तेवढ्या काळापुरतं आठवतं आणि मग पुन्हा आपल्या रोजच्या रहाटगाडग्यामध्ये आपण हे सगळं विसरून जातो. पण तुम्ही स्वतः अमेरिकेत राहत असताना सुद्धा, म्हणजे एका नामांकित कंपनीमध्ये तुम्ही नोकरी करत होतात, उच्च पदस्थ होतात, आणि अमेरिकेतलं जे सगळ्यांना वाटतं अर्थात तर तसं उच्च असं राहणीमान अनुभवत असताना सुद्धा मेडिटेशनचं महत्व, ध्यानधारणेचं महत्व तिथल्या लोकांना सांगावं, याच्या मागचा उद्देश काय होता आणि प्रेरणा काय होती?
1: सो दुसऱ्यांना शिकवायच्या आधी पहिली गोष्ट झाली की मला माझ्याच संस्कृतीमध्ये हे योग, धारणा, ध्यान, समाधी हे सगळं आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती. कारण लहान असताना आम्ही क्रिकेट खेळायचो.
0: बर.
1: आई सांगायची योगा क्लासेसला जा. मुंबईमध्ये वाढलेला, शिवाजी पार्कला, अभ्यासात चांगला असलेला, 12वीत चांगले मार्क, रुपारेल मग चांगले मार्क म्हणून UDCT, या ज्या ट्रॅकमध्ये मी होतो आणि मला असं वाटायचं की यार थोडा मेहनत करेगा, टेक्निकल कॉम्पिटन्स आहे, सगळं होऊन जाईल. पण जेव्हा मी अमेरिकेत पोचलो तिकडे पण अगेन शिक्षणात पेट्रोलियम इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं, टेक्निकल कॉम्पिटन्स वाढला म्हणून शेल नावाच्या छोट्या कंपनीमध्ये रिसर्च लॅबमध्ये सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळाली. हे सगळं टेक्निकल कॉम्पिटन्सवर होतं.
0: बरोबर.
1: आणि 2001 जो 9/11 घटना झाली तिकडे, त्याच्या 1 आठवड्यानंतर प्लेननी मी नायजेरियाला गेलो, माझ्या पहिल्या इंटरनॅशनल बिझनेस ट्रिपवर.
0: बर.
1: नायजेरियामध्ये. आणि माझ्यावर एक मॉब अटॅक झाला. आम्ही 3 पेट्रोलियम इंजिनियर्स नायजर डेल्टा म्हणून जी जागा आहे तिकडे ऑइल फील्ड

0: वर काम करत होतो. पूर्ण गावच्या गाव अशा तलवारी आणि सुरे आणि काठ्या वगैरे घेऊन असं आमच्या अंगावर धावून आलं. पहिलं मिनिट किंवा क्षण मला वाटलं की काय होत आहे, मूवीतला सीन दिसत होता. नंतर कळलं की ते आमच्यावर अटॅक करायला येत आणि बॉलिवूड पिक्चर आपण बघितलेले असते त्यामुळे पटकन कळलं की बॉस. आणि मी माझ्या टीममेट्सना सांगितलं भागो. आणि तिथे नायजेरियन मिलिटरी ट्रक उभा होता कारण ऑइल एक्झिक्युटिव्हना सगळे किडनॅप करतात असं होतं तिकडे. म्हणून आमच्या बरोबर तो मिलिटरीचं वाहन होतं. मग तिथपर्यंत आम्ही धावाधावत गेलो, मिलिटरी ट्रक मध्ये बसलो आणि पळालो. बाल बाल बच गे असं 2001 मध्ये माझं झालं. 2-3 दिवस तिकडे नायजेरियामध्ये मला झोप तर आली नाहीच, पण ते सगळे जे झालेलं त्याचे फ्लॅशेस येत बसले. आणि मग असं सगळं झालं की कामात लक्ष लागत नाही, म्हणजे कोणी बोलत असेल तरी आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, आपलं काहीतरी वेगळंच मनात चाललेलं असतं. तर त्या 3-4 दिवसात असं आतनं हादरायला झालं की पेट्रोलियम किंवा पंप किंवा कॉम्प्रेसर हा बिघडला तर ते फिक्स करायला मला शिकलोय मी. पण सिस्टम जेव्हा मी असतो आणि मी जेव्हा बिघडतो तेव्हा मला कसं फिक्स करायचं, त्याचं ट्रेनिंग नव्हतं काही. आणि मी हे सगळं माझे आई बाबा मुंबईत राहतात तिथून फोनवर पण कोणाला सांगितलं नाहीये, कारण हे सांगणार कसं, असं काय होतंय. आणि तेव्हा तर 2001 मध्ये काउन्सेलिंगचा पण ट्रेंड नव्हता की अरे काउन्सेलिंगला जा. ह्याला म्हणतात पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस. ट्रॉमा झालेला असतो पण तो विसरत नाही आपण. सो ह्याच्या अनुषंगाने मी ह्युस्टनला परत गेलो आणि 2-3 महिने बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या. मूवीज, वेकेशनवर जा, समुद्रावर जाऊन बसा, पुस्तक वाचा, माइंड डिस्ट्रॅक्ट करायला.
1: बर.
0: पण हे जात नाही असं. त्यामुळे माझ्या एका खूप चांगल्या मित्राने सांगितलं की प्राणायाम ध्यान का नाही शिकत तू, म्हणून मी आर्ट ऑफ लिव्हिंग नावाची जी संस्था आहे त्या वर्कशॉपला रजिस्टर केलं ह्युस्टन मध्ये 2002 साली. आणि माझे टीचर्स दोन अमेरिकन होते, हजबंड वाईफ. आणि मी काही एनलाइटनमेंट साठी किंवा मला मुक्ती मिळेल ह्याच्यासाठी गेलो नव्हतो. मी गेलो होतो की मला झोप चांगली येईल. आणि 6 दिवसांचा वर्कशॉप मी केला तिकडे. एक सुदर्शन क्रिया नावाची प्रक्रिया शिकवतात आणि त्या दिवशी शिकल्यानंतर मी एकदम मस्त झोपलो.
1: वा.
0: आणि हे 6 दिवस होत गेलं आणि तेव्हा मला वाटलं की अरे हे आधी का नाही शिकलो आपण, कारण इश्यूज बरेच असतात ना, एक्झामचं टेन्शन किंवा कॉलेजमध्ये अरे गर्लफ्रेंडनी नाही म्हटलं किंवा वॉट एव्हर, एवढ्या अमेरिकेत जाऊन राहणं एकटं त्याचं अँग्झायटी. पण हे मला शिकल्यानंतर असं वाटलं की यार हे तो अच्छा आहे. माइंड ऑफ कसं करायचं हे मी शिकलो, कारण मन जर आपलं स्थिर नसेल किंवा क्लिअर नसेल तर आपले डिसिजन्स पण मे बी लेटर ऑन आपल्याला त्याच्याबद्दल पश्चाताप होतो की अरे यार चह चूक झाली. सो ते सगळं मी जुळवत गेलो. मला ज्या नॉलेजनी पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस मधनं बाहेर आणलं होतं ते आता मी शिकवायला इच्छा होती माझी. आणि अशा लोकांना शिकवायची इच्छा होती की ज्यांना PTSD आहे. सो 2003-04 मध्ये मी हे टीचर ट्रेनिंग प्रोग्राम केला आणि त्याच्यात बरंच काय काय शिकायला मिळालं. पतंजली योगसूत्र, नारद मुनींची भक्तीसूत्र, अष्टावक्र गीता जनक राजाला त्यांनी शिकवली. तर जनक राजा जेव्हा विचारतो प्रश्न की रियालिटी काय आहे, खरं काय आहे, त्याचं उत्तर त्याला कोणीच देत नाही. मग शेवटी अष्टावक्र म्हणजे 8 ठिकाणी वक्र असणारे एक साधू येतात आणि ते त्याला हे गीता सांगतात आणि त्याचं कल्याण होतं. पण मला असं वाटलं की अरे जनक तर राजा होता, पण त्या गीतेमध्ये आणि या गीतेमध्ये फरक मोठा आहे की एका ठिकाणी अर्जुन लढाई सोडून हिमालयात जायचं म्हणत होता आणि इथे तर जनक राजा राजा होता, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती त्यांनी आणि हा रिस्पॉन्सिबिलिटी सोडून चालला होता. तर त्याला गीता जी शिकवली अष्टावक्र ऋषींनी आणि कृष्णानी ती वेगळी होती, कारण स्टार्टिंग पॉइंट वेगळा होता. सो तिथे मी कनेक्ट केलं की अरे हे सगळं तर लीडरशिप डेव्हलपमेंट मध्ये आलं पाहिजे. म्हणून माझा कल 2004 पासून असा आहे की जगात जर चांगलं व्हायला हवं असेल ना तर जो लीडर असतो, म्हणजे जो पॉलिटिशियन असू दे किंवा बिझनेस CEO असू दे किंवा घरी आई बाबा पण लीडर असतात ते असू दे, त्यांच्या माइंडमध्ये पीस हवं. आणि मग त्या ह्याने प्राणायाम योगा हे टूल्स आहेत. जसं आपण सकाळी उठून ब्रश करतो, पहिल्यांदा आपण जेव्हा ब्रश करायला शिकलो तेव्हा आईने एक काडी टाकली आणि आपण असं आम्हाला नको तोंडात काही

0: मग आईने आपल्याला थोडं फसवलं ना की अरे ढग बघ ई कर, जोपर्यंत आपल्याला त्याचं अर्थ कळला नाही की अरे दात घासणं चांगलं आहे माझ्यासाठी, तोपर्यंत आपल्याला एक गुरु लागला जो आपल्याला हात पकडून आपले ब्रश करायचा. हे आपण का करतो आता, घराच्या बाहेर निघायच्या आधी आपण ब्रश सगळे करतो, त्याच्यात आपल्याला काही आनंद मिळत नाही. तुला आनंद मिळतो का? नाही.
1: ती गरज आहे,
0: गरज आहे, पण ती मेकॅनिकल झालंय आता. तू चेहऱ्याकडे बघतेस आरशात, चूळ भरते दोनदा तीनदा आणि मग तू कामाला जातेस. तो ही जी ऍक्ट आहे 5 मिनिटाची वडेवर ब्रश करण्याची, ती आपण का करतो? कारण आपल्याला असं वाटतं की जर हे केलं नाही घाण वास येईल, मग माझे कोणी जवळच येणार नाही माझ्या आणि मला डेंटल डिके होईल मे बी केलं नाही तर. सो डेंटल हायजीन साठी आपण करतो 5 मिनिटं करतो. मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही. तर तुम्ही घरात फ्रीज आणला, टीव्ही आणला, व्हॉटएव्हर फोन आणला, ते चोरून घेऊन जाऊ शकतो ना ते धन. पण इनर पीस ह्याला जे टूल्स लागतात ते चोरी कोणी करू शकत नाही ना, ते तुझी असतात, म्हणून त्याला साधना म्हणतात. सो ही 5 मिनिटाची जर आपण साधना केली स्टार्टिंगला की बाबा रात्री ना झोपायच्या आधी मी शांत बसणार आणि मनात कोणाबद्दलही वाईट विचार ठेवणार नाही, माझ्याबद्दलही नाही ठेवणार, नो रिग्रेट, नो ब्लेम, नो गिल्ट, अशी 5 मिनिटाची जर आपण साधना ठेवली तर झोप पण चांगली लागेल आणि झोप चांगली लागली की प्रकृती पण चांगली होईल. सो योगा दिवस हा जो आपला June 21 आहे तो फक्त काय योगा मॅटवर नाही आहे, तर योगा म्हणजे एक मेंटल एक्सरसाइज आहे खरा, की मनाला कसं जिंकायचं. तिथे प्राणायाम विद्या आणि ही सुदर्शन क्रिया जी प्रॅक्टिस आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वर्कशॉपमध्ये शिकवतो त्याचा मला प्रचंड फायदा झालाय. दुसऱ्यांना शिकवायच्या आधी आपण आपल्यावरच ह्या प्रॅक्टिसेसचा यूज करूनच मग दुसऱ्यांना काही शिकवू शकतो अशी माझी भावना आहे.
1: खरं तर तुमच्या या प्रवासातले प्रत्येक टप्पे हे आम्हा सगळ्यांना श्रोत्यांना सुद्धा थक्क करणारे आहेत आणि नेमकं पुढे काय घडलं याबाबतची उत्सुकता आम्हा सगळ्यांना आहेच.
0: 2004 मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर झालो आणि जसं सांगितलं की ज्यांना पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस आहे त्या लोकांना मी शोधून शिकवायला माझा वेळ द्यायचो.
1: बर.
0: म्हणजे नोकरी शेलमध्ये होती, पाईपलाईन डिझाईन करत होतो, संध्याकाळी आणि सॅटर्डे संडेजना मी डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये ज्यांना इम्पॅक्ट झालाय अशा बायकांना जाऊन शिकवायचो एनजीओ मध्ये. मग 2009 अमेरिकेत दर 22 मिनिटाला सुईसाईड व्हायचा. अमेरिकन सोल्जर जो इराक आणि अफगाणिस्तान मध्ये लढाई लढून येतो तो पोस्ट ट्रॉमा स्ट्रेसनी यायचा आणि बेसिकली मेंटल डिझीज आहे ना. इतकं मोठं तेव्हा झालेलं आहे की अमेरिकन सोल्जर परत आल्यानंतर जास्ती मेले, इराक आणि अफगाणिस्तानमध्ये लढाईमध्ये नाही मेले एवढे. सो असल्या लोकांना मी प्राणायाम विद्या शिकवायचो आणि असे हजारो मी सोल्जर्स बरोबर टाइम स्पेंड करून त्यांच्या फॅमिलीजना पण शिकवलंय. तर 2009 ना एक सोल्जर आणि त्याची बायको मला कडक मिठी मारली त्यांनी आणि मला म्हणाले, मंदार माय हजबंड स्लेप्ट लाईक अ बेबी यस्टरडे, काल माझा नवरा लहान बाळासारखा झोपला. तू इतके वर्ष कुठे होतास? म्हणजे मला जे नायजेरियामध्ये झालेलं तेच ह्याला होत असणार की झोप नसेल मिळत. लाईक हे मोमेंट्स एकदम असे ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतात ना, की आपण आपल्यालाच विचार करतो की यार क्या कर क्या राहू मैं, लाईफमध्ये काय करतोय आपण. हा एक तो मोठा प्रसंग होता माझ्यासाठी.
1: बर.
0: मला माझा मॅनेजर म्हणाला की हे तू काम बाहेर करतोय, तू शेलमध्ये का नाही शिकवत?
1: अच्छा.
0: तर मी म्हटलं शेलमध्ये? तर तो म्हणाला की हे बा आपण जेव्हा रिसर्च किंवा इनोव्हेशन करतो तेव्हा फेलियर तर बरोबर येतच आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंग मध्ये फेलियरला प्रसंगाला कसं डील करायचं हे कुठे शिकवलं जातं? तो इंजिनियरचा इगो जो असतो तो फेलियर ऍक्सेप्ट नाही करत. सो तू तुझं प्राणायाम ध्यान असं चॉकलेट सारखं सजव आणि त्याला रॅपर घाल, हाऊ टू बी मोर क्रिएटिव्ह, हाऊ टू बी मोर इनोव्हेटिव्ह, हाऊ टू बी मोर एंटरप्रेन्युरियल, असं माझ्या बॉसनी मला विचारलं. सो असे प्रोग्राम त्याने मला करायला सांगितले. तर 3 वर्षांमध्ये मी ऑलमोस्ट 2000 स्टाफना जगभर ट्रॅव्हल करून सुदर्शन क्रिया प्राणायाम विद्याचं चॉकलेट शिकवलं. त्याच्यासाठी मला एक अवॉर्ड मिळाला. त्या अवॉर्डमध्ये पण 2012 एंटरप्रेन्युअर, माहिती आहे तुला, ऐकून राईट, जो नवीन काहीतरी येऊन काहीतरी नवीन प्रॉडक्ट तयार करतो. अवॉर्डचं नाव होतं इंट्रा.

0: प्रूनर.
1: आहा.
0: सो एंटरप्रेन्योर बट इनसाइड अ लार्ज कंपनी. तर माझा अवॉर्ड कशासाठी होता, मी माझ्या कंपनीमध्ये माझं पॅशन आणून 2000 माणसांना इनोव्हेशन लर्निंग प्रोग्राम शिकवला होता. आणि ते इझी नसतं, कारण जोपर्यंत आपल्याला आपला बॉस म्हणत नाही ना की अरे हे पण तू कर ना, तोपर्यंत हा इंट्राप्रुनर जो व्यक्ती असतो तो त्याचं पॅशन कधी दाखवत नाही लोकांना.
1: बरोबर.
0: सो हा अवॉर्ड मिळाल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये ना हा इंट्राप्रुनर व्यक्ती शोधला पाहिजे.
1: अच्छा.
0: इंट्राप्रुनर जो असेल त्याला जर मी पकडला तर तो त्या ऑर्गनायझेशनला चेंज करण्याची इच्छा दाखवू शकतो.
1: बरोबर.
0: सो हा माझा विचार 2012 मध्ये होता की बॉस पोलीस मध्ये गँग मध्ये सगळ्या सिस्टम मध्ये ना इंट्राप्रुनर शोधले पाहिजे. सो असे अजून 3-4 वर्ष गेले, माझी नोकरी पण मस्त होती. अवॉर्ड मिळाल्यानंतर मला नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली सीईओ कडनं. कंपनीचं सोशल इनोव्हेशन डिपार्टमेंट स्टार्ट करून मॅनेज कर.
1: वा.
0: आणि हे करता करता असं कळत गेलं की काही काही सोशल इनोव्हेशन जे असतात ना ते सामाजिक गुड म्हणजे सोशल गुड करतात, पण त्याच्या बिझनेस व्हॅल्यूशी काही संबंध नसतो. म्हणजे कोणी कोणी झाडं लावतात, राईट, कोणी कोणी शाळा बांधतात. पण माझा जॉब मी असा तयार केला होता की अशा सोशल इनोव्हेशन आपण शोधल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतात, सोशल चेंज पण होतोय आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण आहे.
1: बर.
0: एक एक्झाम्पल देतो. मला एक माणूस भेटला लंडन मध्ये जो उंदरांना शिकवायचा लँड माईन कशा शोधायच्या.
1: बर.
0: ओके. सो पहिला म्हणजे असला माणूस मला कधी आयुष्यात भेटला नव्हता, अशी कल्पनाही केली नव्हती की उंदरांकडनं जमिनी खाली ज्या लँड माईन असतील त्या शोधून घ्या. आणि त्याने 300 उंदीर तयार केले होते असे. जसं कुत्र्याला लीश असतं तसं उंदराला पण लीश म्हणजे पट्टा असायचा, आणि उंदीर जिथे लँड माईन आहे तिकडे नाकानी तो स्मेल करायचा आणि मग ह्या माणसाला कळायचं की तिकडे लँड माईन आहे.
1: अच्छा.
0: सो मेंटली ब्लोन आउट म्हणतात ना, तसं माझं मेंटली माइंडच उडालं होतं की असं पण कोणी करू शकतंय. तर मी त्या माणसाला विचारलं तू हे का करतोस, तू 200 अजून गोष्टी करू शकतोस पण तू हे का करतोयस, 300 उंदीर म्हणजे आर्मी तयार केली आहे तू, ज्याचा भाऊ एका लँड माईन मध्ये ब्लास्ट होऊन पाय त्याचा गेला असेल, असं होतच असेल ना कुठं ना कुठेतरी. त्या भावाला वाटत असेल की अरे हे कोणा दुसऱ्यावर नाही झालं पाहिजे म्हणून मी हे काम करतोय, कारण त्याचे उंदीर जायचे लँड माईन शोधायला ना. सो मला असं वाटलं की या प्रश्नाचं उत्तर तो असं काहीतरी देईल की बॉस माझ्या आयुष्यात पण असं काहीतरी झालं आणि मला आता सोल्युशन शोधायचंय. पण त्याचं उत्तर ते नव्हतं. त्याचं उत्तर होत मंदार बिकॉज आय लव्ह रॅट्स. आणि मी लिटरली असंच म्हटलं की क्या पागल आहे क्या. तर तो म्हणाला नाही मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मला डिप्रेशन यायचं आणि मी रस्त्यावर झोपायचो आणि रस्त्यावर मी उंदरांना पाळायचो.
1: बापरे.
0: आणि ते माझे फ्रेंड्स होते.
1: बरं.
0: आणि मी आता लोकांना दाखवून दिला की उंदरांमध्ये पण काही क्वालिटी आहे जी बेनिफिट देऊ शकते म्हणून त्याने हे काम सुरू केलं होतं. तर मी त्याला म्हटलं बॉस तू तर उंदरांचा ब्रँड मॅनेजर आहे, तर माझं कार्ड तू घे, बिझनेस कार्ड घे. ओके. बिझनेस कार्डवर टायटल होतं, 10 लोकांची टीम होती माझी, 10 सीईओला आम्ही रिपोर्ट करायचो. आणि मी त्याला म्हटलं की मी एक फंड चालवतो, मला तू आवडलायस, मला तुझ्याबरोबर काहीतरी करायचंय.
1: बर.
0: काय करायचंय आता माहिती नाही. असं म्हणून मी लंडन मधनं ह्युस्टनला गेलो आणि माझ्या बॉसनी मला त्या दिवशी विचारलं की कोणाला भेटला, तर मी म्हटलं ह्याला भेटलो. तर तो हसला, तो कम्प्युटरवर गेला, त्याने प्रिंट आउट घेऊन आला आणि म्हणाला शेल मध्ये किती लोक असतील पेरोलवर लँड माईन क्लीनअप करायला. मी म्हटलं तू विचारतोय तर 0 नसणार, 100. तर तो हसला, त्याने प्रिंट आउट दाखवला, कंपनी इराक मधल्यानी 2000 लोकांना तिकडे जॉब दिले होते लँड माईन क्लीन करायचे.
1: बर.
0: कारण इराक आणि कुवेत मध्ये एक युद्ध झालं होतं 1992 मध्ये, गल्फ वॉर झालं होतं.
1: बरोबर.
0: तर तिकडे त्यांनी माईन टाकल्या होत्या सगळीकडे इंजिनियर्सना. त्या बॉर्डर मध्ये $1 billion ऑफ नॅचरल गॅसचं फील्ड मिळालं होतं, म्हणजे जमिनी खाली.
1: बापरे.
0: सो त्यांनी विचार काय केला असेल की आपण प्रोडक्शन कसं करणार, आपण रिफायनरी कशी बांधणार, तर लँड डिमाईन करायला पाहिजे ना, माईन्स काढल्या पाहिजेत आधी. तर चला लोकांना जॉब्स देऊया. मग हे ह्याला म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR. म्हणतात. मग एक चांगला रिपोर्ट तयार होतो आणि आपण टाकू शकतो की बघ आपण जॉब्स तयार केले.

0: गव्हर्नमेंट बरोबर रिलेशन चांगलं होतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि ऑफकोर्स लँड माईन क्लीन केल्यानंतरच आपण प्रोडक्शन करू शकू ना, सो त्याचा बिझनेस पण त्यांना दिसला होता. हे ऐकून मी आणि माझा बॉस ओरडलो, रॅट्स, आपण टॅन्झानिया मधल्या रॅट्स आणायच्या आणि आपण ह्या 2000 माणसांना हे रॅट्स द्यायच्या, त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य सेफ होईल ना, त्यांना कळेल कुठे लँड माईन आहे.
1: बर,
0: बिझनेस व्हॅल्यू अशी होती की हे जे उंदीर होते ते 1 किलोग्रॅम वजन होतं त्यांचं, ओके, म्हणजे ते पाउच रॅट म्हणतात त्यांना, मोठे रॅट्स असतात, आणि कुत्रा 5 किलोग्रॅम वगैरे असतो आणि लँडमाईन ब्लास्ट होऊ शकतो, पण उंदराचं वजन कमी असतं त्यामुळे तो करून पुढे पुढे जाऊ शकतो. सो एक तर ह्या माणसांचं आयुष्य सेफ होईल, यांना कळेल कुठे लँडमाईन आहे, आणि दुसरी गोष्ट हे उंदीर माणसांपेक्षा 10 पट फास्ट काम करतात.
1: अच्छा,
0: हे आम्हाला त्या माणसांनी सांगितलं.
1: ओके,
0: म्हणजे काय की पोटेन्शियली आपल्याला ही जागा 10 पट जास्ती लवकर मिळेल, ह्याला बिझनेस व्हॅल्यू म्हणतात, की मला पटकन प्रोडक्शनला जाता येईल. सो ऍक्सिडेंटली मला असं कळलं की इनोव्हेशन हे एनर्जी टेक्नॉलॉजी रिलेटेड असायची गरज नाही, हे सामाजिक पण काही असू शकतं, सोशल कॉज पण असू शकतं.
1: बरोबर,
0: पण ते CSR नाहीये, त्याच्यामुळे शेलला बिझनेस फायदा पण आहे. सो हे माझी स्कॉलरशिप होतो, असा प्रोग्राम मी शेल मध्ये 4-5 वर्ष चालवला, $multi-million प्रोग्राम, इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम. की अजून असे काय आहेत का प्रोजेक्ट्स की दबंग माणूस काहीतरी अच्छा कर रहा
1: है
0: पण त्याने कधी विचार नाही केलाय की शेल ह्याचा बिझनेस फायदा आहे. सो असा माझा जॉब होता. असा जॉब करताना 2016 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये माझा एक मित्र मेक्सिको मधला, तो पेट्रोल भरायला गेला होता आणि एक गोरा माणूस गन घेऊन आला आणि त्याने माझ्या मित्राच्या डोक्यावर गन ठेवली आणि त्याला धमकी दिली की गेट आउट ऑफ माय कंट्री.
1: बापरे.
0: आणि तो घाबरत माझ्या घरी आला आणि मला त्याने हे सांगितलं आणि त्याचं ऐकूनच मला असं बापरे झालं की तोपर्यंत ना आपण सगळं TV वर बघत होतो की असं होत आहे, शूटिंग होत आहेत, रेसिझम आहे, पण आता ते TV वर नव्हतं ना, आता ते माझ्या आयुष्यात आलं होतं, माझा बेस्ट फ्रेंड. सो तो म्हणाला की काय तू इनोव्हेशनचं बोलत असतो सारखा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर ना, व्हायलन्स इन अमेरिका. क्वेश्चन तर चांगला होता. असा प्रसंग जेव्हा येतो ना आपल्यावर की काहीतरी आपल्यावर घटना घडते तरच आपण त्याचं सोल्युशन शोधायला निघतो.
1: बरोबर,
0: तोपर्यंत ते TV वर असतं. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मी बुक स्टोअर मध्ये गेलो आणि मार्टिन लुथर किंग नावाचे जे पॅस्टर होते त्यांची ऑटोबायोग्राफी मी विकत घेतली आणि ती रात्री वाचत होतो. त्याच्यात त्यांचा एक चॅप्टर होता पिलग्रिमेज टू इंडिया आणि पहिलं वाक्य होतं, इफ आय ट्रॅव्हल द होल वर्ल्ड आय विल गो ॲज अ टुरिस्ट, इन इंडिया आय हॅव कम ॲज अ पिलग्रिम, ॲज अ सीकर. आणि 30 पानं ते लिहितात. सो त्या दिवशी रात्री मी लाईक झोपूच नाही शकलो. मी म्हटलं बस इसने ऐसा इंडिया देखा है जो मैंने कभी देखा ही नहीं है. असं झालं असेल ना की आपण आपल्याच आजूबाजूचं काही लक्ष देत नाही पण बाहेरचा माणूस जेव्हा येऊन बघतो तेव्हा त्याला त्याची व्हॅल्यू कळते.
1: बरोबर.
0: आत्ताच्या माझ्या जनरेशनच्या अमेरिकेला याच मार्टिन लुथरच्या पावलांवर पाऊल ठेवून आपण भारतात घेऊन जाऊया आणि बघूया काय होतं.
1: भारताने जगाला दिलेली योग नावाची जी देणगी आहे त्याच्याशी तुमचा परिचय होऊन बराच काळ उलटलेला होता आणि त्यानंतर जेव्हा मार्टिन ल्युथर किंग वाचनात आले तेव्हा कळलं की भारताबाहेरच्या लोकांना खरोखरच या गोष्टीबद्दलचं आकर्षण आहे. आणि मग या दोन्ही संस्कृती म्हणा किंवा हे दोन्ही प्रकारचे विचार एकत्र करून जेव्हा पाश्चिमात्य लोकांना तुम्ही हे सगळं सांगायचं की भारतीय सभ्यता, संस्कृती, भारताची परंपरा काय आहे आणि तिथे तुम्हाला आत्मिक शांती किंवा समाधान मिळणार आहे, तर हे नेमकं कधी घडायला सुरुवात झाली?
0: आपण हे मार्टिन लुथर भारतात आले होते हे मी तरी कधी शिकलो नव्हतो बाबा, मला तर माहिती नव्हतं. हे मला एवढं माहिती होतं की हे गांधीजींचे डिसायपल होते पण ते भारतात आलेले 5 आठवड्यांसाठी हे मला माहिती नव्हतं.
1: बर.
0: आणि नंतर मग असं पण आपल्याला मला माहिती होतं की स्टीव जॉब्स हॅड कम टू इंडिया, मार्क झकरबर्ग इंडियामध्ये आला आहे, सेल्स फोर्स नावाची एक अमेरिकेत मोठी कंपनी आहे मार्क बेनियॉफ, त्याने मला स्वतःनी सांगितलं होतं की मी भारतात गेलो होतो 1 महिना हॉलिडेसाठी. सो असे बरेचसे जे लीडर्स आहेत ते त्यांच्या ग्रोथसाठी, प्रगतीसाठी टाईम आउट घेऊन भारतात आले होते.
1: बर,
0: हे माहिती आहे आपल्याला.

0: तर मार्टिन लुथर किंग का इम्पॉर्टंट आहे, कारण मार्टिन लुथर किंग हा बिझनेस लीडर नाही आहे, मार्टिन लुथर किंग हा सोशल लीडर आहे, सोशल चेंज त्याने आणलाय. सो म्हणून मला असं वाटलं की अमेरिका, माझ्या जनरेशनची अमेरिका, म्हणजे जिथे गन व्हायलन्स होतोय, गँग व्हायलन्स आहे, डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ड्रग्ज आहे, डिप्रेशन आहे, अशा लोकांना जर मी घेऊन माझ्याबरोबर आलो आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि जर मी ते फिल्मवर कॅप्चर केलं तर अमेरिकेला जागवायला ही फिल्म यूज होऊ शकते.
1: बर, म्हणजे नेमकं काय केलं?
0: म्हणजे आयडिया, की ही आयडिया आली कुठून? ही आयडिया आली ते पुस्तक वाचून. हा माणूस गेलेला, ह्याच्या पावलावर पाऊल ठेवून याच्या जर्नीवर असे अमेरिकन जाणायचे की जे फॉर एक्झाम्पल गँगमध्ये त्यांनी ड्रग्ज विकले आहेत किंवा मर्डर्स केले आहेत, राईट, क्रिमिनल्स आहेत. असे माणूस आणायचं की ज्याला डोमेस्टिक व्हायलन्स झालाय किंवा रेशियल व्हायलन्स झालाय, आणि अशी व्यक्ती आणायची की जिला गनचा दुष्परिणाम जाणलाय, की तिने सर्वायवर आहेत लोक. तर परपेट्रेटरला पण आणायचं, क्रिमिनलला पण आणायचं आणि सर्वायवरला पण आणायचं.
1: बर.
0: आणि अशा ह्याने मी एक महिन्याची सुट्टी घेतली आणि त्या एका महिन्यात मी उतरलो गंगेमध्ये आणि माझी ही फिल्म एका महिन्यात तयार झाली.
1: अच्छा.
0: पुस्तक वाचल्यापासून एका महिन्यात मी फिल्म मेकर झालो होतो.
1: ही जी काही फिल्म बनवली त्याच्यामध्ये नेमकं काय होतं आणि ज्याच्यामुळे त्याच्या नंतर म्हणजे अनेक लोकांना प्रेरणा मिळाली त्याच्यातून?
0: तर फिल्म बनवली मी अशी की काळा, गोरा, हिरवा, निळा, लाल सगळ्या कलरचे अमेरिकन झाले पाहिजेत. म्हणजे फक्त व्हाईट माणसं नाही, वेगळ्या वेगळ्या स्किन कलरची, इश्यूजची माणसं आणली पाहिजे. दुसरं, एकच इश्यू नाही घ्यायचा, तर गन वापरणारा पण आला पाहिजे आणि गनचा इम्पॅक्ट ज्याच्यावर झालाय तो पण आला पाहिजे. त्यामुळे माझी फिल्म गन बद्दल नाही आहे, कारण अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन हवी, अर्ध्या अमेरिकेला वाटतं गन नाही पाहिजे. मला त्याच्यात पडायचं नाही आहे. सो मी आणला एक मेक्सिकन गँगचा लीडर.
1: अच्छा.
0: लॉस एंजेलिस मधला ब्लॅक लाईव्ह मॅटर म्हणून एक तिकडे मुव्हमेंट आहे रेशियल जस्टिस साठी. त्याच्या दोन ऍक्टिव्हिस्ट, एक स्कूल मधला टीचर, अमेरिकेतल्या सर्वात डेडली व्हायलंट नेबरहूड मधल्या शाळेतला एक टीचर.
1: बर.
0: ज्याने त्या नेबरहूड मध्ये बराच व्हायलन्स बघितलेला आहे. आणि सहावं कॅरेक्टर होतं एक गोरी अमेरिकन बाई जिचा मुलगा सँडी हुक नावाच्या एका स्कूल शूटिंग मध्ये त्या घटनेमध्ये तो
1: गेला
0: मेला होता. ती घटना एकदम त्यावेळेला, म्हणजे मी हे आता 2016 बोलतोय ना, तर ही घटना जस्ट झाली होती, म्हणजे 2014 मध्ये झाली होती. की 15 वर्षाच्या एका मुलानी AK-47 घेऊन शाळेमध्ये जाऊन फर्स्ट स्टँडर्ड क्लासरूम मध्ये जाऊन 20 मुलांना गननी मारलं होतं. मग तो टीचर रूम मध्ये जाऊन 7 टीचर्सना मारतो, त्यातली एक त्याची आई असते, आणि मग तो स्वतःचा पण बळी घेतो. ही एकदम घाण डेडली मास शूटिंग झालं होतं. अशा शाळेमधल्या पेरेंट्सची माझी ओळख झाली आणि त्यातली एक बाई माझ्या बरोबर यायला तयार झाली.
1: बर.
0: तिने मला विचारलं, मंदार, आय लाईक दिस, व्हॉट इज द नेम ऑफ युअर फिल्म? मी म्हटलं, बघ, मी आत्ता मार्टिन लुथर किंगचं पुस्तक वाचलंय, तो ना अहिंसा घेऊन आला भारतातनं, आणि अहिंसा म्हणजे ना प्रेम आहे, अहिंसा इज नथिंग बट प्रेम. सो माझ्या फिल्मचं नाव आहे फ्रॉम इंडिया विथ लव.
1: वा.
0: ओके. बनवलं मी हे नाव त्या दिवशी. ती म्हणाली, साइन मी अप.
1: अच्छा.
0: तर तिचा माझ्यावर भरोसा, म्हणजे फोन कॉलवर, व्हिडिओ कॉलवर, हे बघून त्या दिवशी मलाच एकदम असं वाटलं, बापरे, मी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय, कारण एवढ्या ट्रॅजेडीमधनं गेलेली एक बाई जर यायला तयार असेल ना, तर तिचं काळजी घेतली पाहिजे. असे माझे एक्सपिरियन्सेस होत गेले की असे 6 लोक माझ्यावर यायला तयार झाले.
1: त्यांना तुम्ही भारतात घेऊन आलात?
0: त्यांना मी भारतात घेऊन आलो. त्यांचं सगळं खर्च बिर्च मीच केला. आणि ते मार्टिन लुथर किंग सगळ्यांना एकदम असा रोल मॉडेल आहे ना, त्यामुळे ते तयार झाले.
1: मग ही फिल्म शूट कशी केली गेली आणि त्या अमेरिकेतून इकडे आणलेल्या माणसांना नेमकं काय काय दिसलं?
0: मग मी 2 दिवस ते येणार त्याच्या 2 दिवसा अगोदर पर्यंत माझ्याकडे फिल्म क्रू नव्हता आणि मी त्यांना सांगितलेलं होतं की मी फिल्म बनवणार आहे. सो मला असे 4-5, 25-26 वर्षाची मुलं भेटली जे बॉलिवूडमध्ये कॅमेरामॅन होते आणि ते समहाव ते पटले, सर बहुत अच्छा आयडिया आहे, हम आएंगे. सो वाचलो मी, कारण मला फिल्म कुठे, फिल्म मेकर कुठे शोधू मी. सो हे 4-5, 25 वर्षाची मुलं माझ्याबरोबर आली, तयार झाली, आम्ही सगळे

0: फ्लाय करून दिल्लीला गेलो. माझे अमेरिकन गेस्ट दिल्लीला आले आणि तिथून जर्नी सुरू झाली 10 दिवसाची. पहिलीच गोष्ट मी सांगतो, ती गोरी जी बाई होती सँडी हुक स्कूल शूटिंगची, ती शॉक मध्ये की मंदार तिला एअरपोर्टवर घ्यायला आलाय. कारण अमेरिकेत असं नसतं ना, अमेरिकेत आपण स्वतः उबर करून हॉटेलमध्ये चेकआउट व्हा, तिकडे कोणी घ्यायला येत नाही तुम्हाला.
1: बरोबर.
0: ती हेच बघून तिला एकदम भारवून आलेलं की मंदार इट्स 2 AM यू केम यू स्टेड अप ऑल नाईट. म्हटलं दॅट्स हाऊ वी ट्रीट अवर गेस्ट.
1: बरोबर.
0: आपण येणारच ना, कोणी आलं आपल्याकडे तर एअरपोर्टला रिसीव्ह करायला जाणारच आपण. आणि तिथून मग आमची जर्नी सुरू झाली. तर जर्नी मधलं सांगतो. आता जर्नी मध्ये मी असं विचार केला होता की इनर एक्सपिरियन्स तर द्यायचाच त्यांना. सो मला सुदर्शन क्रिया शिकवायला येते, ती मी त्यांना पहिल्या दिवसापासून शिकवणार आणि 10 दिवस आम्ही नक्की साधना करणार. योगा मेडिटेशन क्रिया हे दर दिवशी आम्ही करणार. दुसरा आउटर एक्सपिरियन्सेस मी त्यांना देणार, म्हणजे दर दिवशी एक होमवर्क देणार की आज एका नवीन माणसाला तुम्ही भेटायचं, त्याच्याशी बोलायचं, संवाद साधायचा आणि त्याच्याबद्दल जे काही एक तुम्हाला शिकता येईल ते क्वेश्चन आन्सर मध्ये शिकायचं. पण तो माणूस टेस्ला गाडी मर्सिडीज गाडी चालवणारा नाही पाहिजे, तो कॉमन माणूस पाहिजे. ओके. म्हणजे तो डबेवाला पाहिजे किंवा पानवाला पाहिजे, छोटा मुलगा शाळेत जातोय बॅग घेऊन असं पाहिजे. ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की त्यांना रिअल माणूस भारतातला मिळेल बघायला. ओके. जो 5-star हॉटेलमध्ये नाही राहत. सो दॅट वॉज आउटर एक्सपिरियन्स. आणि आउटर एक्सपिरियन्स मध्ये मग मी त्यांना म्हटलं की आपण जेवण बनवूया एकत्र, राईट, किंवा ट्रॅव्हल करूया. आणि आम्ही मग आग्र्याला गेलो, दिल्ली आग्रा, आणि मग आम्ही ऋषिकेशला गेलो. ऋषिकेश मध्ये गंगेमध्ये जायचं माझं मन होतं, मी कधीच गेलो नव्हतो. आणि मी यांना म्हटलं की आमच्या देशामध्ये असं म्हणतात की गंगेत जर कोणी उतरलं आणि 3 वेळा जर नाक बंद करून ओम नम शिवाय असं 3 वेळा जर केलं, तर असं मी ऐकलंय की याला म्हणतात की जे काही तुला लोड असेल या आयुष्यातलं या जन्मातलं, ते गंगा आम्ही नदी म्हणून तिला आई म्हणतो, ते तुम्ही रिलीज करा. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते सांगायची गरज नाही, खाली जाल तेव्हा जस्ट रिलीज, कारण ती आई आहे. आणि हे मी पण केलं बरं का. आणि पाणी एकदम असं गार, 4 degree 5 degree गार पाणी सगळ्यांनी केलं. हे डुबा ओम नम शिवाय डुबा असं 3 वेळा आम्ही सगळ्यांनी केलं. आणि मला असं वाटलं की ते पाणी एवढं थंड असतं, छाती भरून येते आणि छाती मधनं असं रिलीज होतं. हे 3 वेळा केलं ना, तर माझा सायंटिस्ट इंजिनियर माइंड मला सांगतोय हे रिबर्थ आहे. म्हणजे जी कोणी जुनी हवा आहे ना ती गेली आणि सगळं शरीर आपलं इनर क्लेन्स झालं, त्याला म्हणे रिबर्थ म्हणू शकले असतील. आणि हा गँगस्टर येतो, 3 वेळा डुबकी मारतो, बाहेर येऊन आम्ही त्याला विचारतो कसं वाटलं, तो म्हणतो इट फील्स लाईक रिबर्थ. म्हटलं बॉस त्याला तर मी सांगितलं नव्हतं हे. सो त्याचे एक्सपिरियन्स होते ते. आणि किती पण थिअरी तुम्ही वाचली ना, तर एक्सपिरियन्स मोर इम्पॉर्टंट असतो.
1: बरोबर.
0: आणि तो मी त्याला 10 दिवस तर हे क्रिया करतच होते आणि गंगेच्या बाजूला बसून आम्ही क्रिया केली त्या दिवशी. तर ही सँडी हुकची जी आई होती ती क्रिया झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना म्हणाली दिस इज द मोस्ट पीसफुल आय हॅव एव्हर फेल्ट इन माय लाईफ. आणि काय बोलणार, तिचं काय सिच्युएशन आहे, तिचा काय मुलगा आणि काय स्टोरी आहे. आणि जर माझ्या थ्रू हिला हा एक्सपिरियन्स मिळाला असेल की ह्या आयुष्यात अजूनपर्यंत तिने असली मनशांती कधी पाहिली नव्हती, मला तर बाबा एकदम असं भरून आलं. पण आपलं काम करत जायचं, त्याचा रिझल्टची वाट नाही बघायची.
1: अक्षरशः अंगावरती सहारा आणणारे असे हे अनुभव सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत होते.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, ही मुलाखत याआधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली होती. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग पहिला. श्रोते हो, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे.

0: वनित मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 1:05 गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला
1: राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. हमारा अगला कार्यक्रम सुरीला सफर होगा थोड़ी ही देर में, कीजिए इंतजार.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना. आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवशुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत UPI हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालंय. UPI या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. UPIला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर एक संदेश सामायिक केलाय. UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. देशवासियांनी UPI बद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील UPIला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. UPI ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलंय. UPI हे नवोन्मेषाच्या माध्यमातून भारताच्या परिवर्तनाच्या वाटचालीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचं एक उत्तम उदाहरण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केलाय. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टेरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत

10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. ही आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत सुनावणी घेण्याचे आणि पात्र अर्जदारांना नागरिकत्वाचे दाखले देण्याचे अधिकार केंद्र सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे. पश्चिम बंगालमधल्या 2,30,000 अर्जदारांपैकी आतापर्यंत पात्र ठरलेल्या 23,000 जणांना नागरिकत्वाचे दाखले देण्यात आले. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ही माहिती दिली. उर्वरित अर्जांवर त्वरित कार्यवाही करून संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत दाखले सुपूर्द केले जातील असं त्यांनी म्हटलं आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि प्राप्तीकर परताव्याच्या माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी सुरक्षा उपाययोजना निश्चित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. पियुष शर्मा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वैयक्तिक माहिती खासगी संस्थांपर्यंत पोहोचवणं ही चिंतेची बाब असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं या सुनावणीत म्हटलं. व्यावसायिक तंत्रज्ञान परिसंस्थेत होणाऱ्या वैयक्तिक माहितीच्या देवाणघेवाणीविषयी खंडपीठानं चिंता व्यक्त केली. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मदतीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा विकसित करावी असा सल्लाही न्यायालयानं केंद्र सरकारला दिला. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचं अभिनंदनही केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यावर या भेटीत प्रमुख भर दिला जाईल. या दौऱ्यात सीतारामन कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधींशीही त्या संवाद साधतील. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच ॲशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. H1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त 1,03,265 अमेरिकी डॉलर इतकं नवं शुल्क आकारण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या गृह विभागानं मांडला आहे. या अंतर्गत उच्च पदवीधारकांद्वारे केल्या जाणाऱ्या अर्जांचाही समावेश आहे. ज्या H1B व्हिसासाठी मर्यादेचा नियम लागू नाही अशांसाठी हे शुल्क लागू नसेल. या अंतर्गत काही ना नफा ना तोटा तत्वावरच्या सरकारी संशोधन संस्था आणि उच्च शिक्षण संस्थांकडून दाखल होणाऱ्या अर्जांचा अंतर्भाव असेल असं या प्रस्तावात म्हटलंय. अर्ज दाखल करतानाच हे प्रस्तावित शुल्क घेतलं जावं अशी तरतूदही या प्रस्तावात मांडली आहे. अमेरिकेकडे H1B व्हिसासाठी दरवर्षी अंदाजे 85,000 अर्ज केले जातात. या नव्या शुल्क आकारणीमुळे वर्षाला सुमारे 8.80 अब्ज अमेरिकी डॉलरचा महसूल मिळेल असा अंदाज विभागानं वर्तवलाय. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणविरुद्ध आर्थिकदृष्ट्या D-Day अर्थात निर्वाणीच्या कारवाईची घोषणा केली आहे. या अंतर्गत इराणच्या लष्करी गरजा, खरेदी व्यवस्था तसंच पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल व्यापाराशी संबंधित संबंधांवरून 60 संस्था, व्यक्ती आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेला ओलीस ठेवण्यासाठी इराणद्वारे वापरल्या जाणाऱ्या महसुलाला आळा घालणं हा यामागचा उद्देश असल्याचं बेसेंट यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या या विस्तारित निर्बंधांचा 2 वर्षांपर्यंत सामना करण्यासाठी इराण सज्ज असल्याची प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. निर्बंध असतानाही तग धरण्यासाठी इराणकडे स्वतःची संसाधनं असल्याचं इराणचे अर्थमंत्री अली मदानी जाहेद जादे

यांनी म्हटलंय. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंका पहिल्या डावात अजूनही मोठ्या पिछाडीवर आहे. श्रीलंकेनं आज आपला पहिला डाव कालच्या 2-8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला, मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदू सोबत 87 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. प्रसिद्ध कृष्णा यानंच कामिंदू याला बाद करत ही जोडी फोडली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पहिल्या डावात श्रीलंकेच्या 5-147 धावा झाल्या होत्या. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं आसपासच्या अनेक भागात त्याचा प्रभाव दिसून येतोय. दक्षिण बंगालमध्ये अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, मिदनापूर, झारग्राम, पुरुलिया, बांकुरा, कोलकाता आणि हावडा या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. झारखंडमध्ये पुढचे 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर 10 जिल्ह्यांना 27 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. ओदिशात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. तर उत्तर किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतोय. भद्रक आणि जाजपूर जिल्ह्यांमध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानं काही ठिकाणी शाळा बंद ठेवल्या आहेत. हवामान विभागानं 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, ईशान्य भारत, पश्चिम बंगालचा काही भाग, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, कर्नाटक किनारपट्टीचा काही भाग आणि केरळ इथं मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान, ओदिशा, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटं, लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर. आणि H-1B व्हिसासाठीच्या अर्जांवर सध्याच्या शुल्काव्यतिरिक्त $1,00,000 जास्त नवशुल्क आकारण्याचा अमेरिकेच्या गृह विभागाचा प्रस्ताव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी यासाठी केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या साखरेची विक्री करण्याच्या कालावधीत केला बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ. आणि राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेने तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तत्काळ करणं शक्य झालं आहे. यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर संदेश सामायिक केला आहे. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. देशवासियांनी यूपीआय बद्दलचे आपले अनुभव सामायिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. राज्यात साखरेच्या दरात गेल्या 3 दिवसात प्रति क्विंटल 1500 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम होती अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली. घाऊक बाजारात 67 रुपयांवर गेलेले दर खाली आले असून किरकोळ बाजारातही प्रति किलो मागे 7 रुपयांची घसरण

झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ केदारी जाधव यांनी दिली. दरम्यान जळगाव महानगरपालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल साखरेच्या दरवाढी विरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात रस्त्यामध्ये चिऊल पेटवून विना साखरेचा चहा तयार करून महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एन न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना आज राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतल्या लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शुक्रे यांची नियुक्ती 2023 नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार केली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी हा 5 किंवा ते वयाची 70 पूर्ण करेपर्यंत यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत असणार आहे. न्यायमूर्ती शुक्रे यांनी पुणे विद्यापीठातून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर अमरावती इथल्या डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून LLB शिक्षण पूर्ण केलं होतं. नागपूर विद्यापीठातून त्यांनी घटनात्मक कायदा या विषयात विधी शिक्षणाची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा, राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातल्या आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वयाच्या मर्यादेची अट होती. आता ही अट रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. मृत विद्यार्थी पहिल्या इयत्तेत शिकत होता. ताप आल्यानं 24 रोजी त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सध्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 आणि 16 अशा एकूण 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. यातील 5 विद्यार्थ्यांना मनोर इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. या घटनेनंतर खत्री यांनी पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शाळेतील जेवणासाठी वापरले जाणारे मसाले, तेल आणि इतर साहित्याचे नमुनेही तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. तसंच शाळेत वॉटर फिल्टरही बसवले आहेत. धुळ्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी बिरसा मुंडा क्रांती दलानं आज आंदोलन केलं. नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहांसाठी जारी करण्यात आलेल्या नवीन नियमावलीतल्या वादग्रस्त तरतुदी तात्काळ रद्द कराव्यात ही मागणी या आंदोलनात करण्यात आली. तसंच आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, अपुऱ्या सुविधा आदी मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. बुलढाण्यामध्ये वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेकडून सीड्स बॉल बॉम्बार्डिंग प्रोजेक्ट राबवला जात आहे. यामध्ये गोफणीच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने हजारो मातीच्या बीज गोळ्यांची पेरणी केली जात आहे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण करणं खूप अवघड आहे अशा ठिकाणी गोफणीच्या साह्याने हे मातीचे गोळे दूरपर्यंत फेकले जात आहेत. या बीजगोळ्यांमध्ये कडुनिंब, आवळा, कदंब, जांभूळ, बहावा, बांबू, रिठा यासारख्या विविध देशी आणि औषधी वनस्पतींच्या बियांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या

0: मंडळी, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक प्रश्न भेडसावत असतात. शरीराचं टेन्शन, मनाचं टेन्शन, कामाचं टेन्शन, घरच्यांचं टेन्शन. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? आणि महत्वाचं म्हणजे हा जो मानसिक ताण येतो त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं? हा प्रश्न काही फक्त लहानांचा किंवा मोठ्यांचा नाही तर सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करायला आल्यात डॉक्टर झरना शाह. वेलकम टू अवर शो मॅम.
1: थँक्यू सो मच मैथिली.
0: सध्या मानसिक ताण जो आहे तो सगळ्यांनाच आहे, आणि स्पेसिफिकली आजची जी तरुणाई आहे, आजचा जो युथ आहे, ते ही समस्या जी आहे ती खूप जास्त प्रमाणात एक्सपिरियन्स करतात. तर मग तुम्ही काय सांगाल की आजची जी तरुणाई आहे ती कोणत्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना जास्त फेस करताय?
1: युथ म्हणजे वी कन्सिडर स्टुडंट, वी कन्सिडर पीपल फ्रॉम दी एज ऑफ यंग, मीन्स स्कूल गोईंग, 8th, 9th, 10th, त्यांनाही आता ताण येतो. हा, त्यांना स्टडीजचा स्ट्रेस असतं, त्यांना पुढे काय करायचंय त्याचं स्ट्रेस असतं.
0: बरोबर.
1: खूप काही स्ट्रेस ते घेतात, आणि दॅट इज व्हॉट मेंटल इश्यूज आता आपण जे बघतोय त्याचं आपण बघूयात. मेन म्हणजे एन्झायटी येते लोकांना.
0: बरोबर.
1: सेकंड, बिकॉज ऑफ एन्झायटी देर इज पॅनिक डिसऑर्डर्स.
0: बरं.
1: आणि इफ दॅट इज नॉट अड्रेस्ड, स्ट्रेस एन्झायटी कॅन लीड टू इव्हन डिप्रेशन, विच इज ऑल्सो समथिंग जे आजच्या काळात युथ एक्सपिरियन्स करत असतं फॉर स्मॉल थिंग्स.
0: अच्छा.
1: राईट. तर ते आपण बघूया. मूड स्विंग्स येतात आणि बिहेवियर चेंजेस असतात. सो दीज आर व्हेरी कॉमन थिंग्स जे आपण नॉर्मली डे टू डे लाईफ मध्ये पण बघतो.
0: मग अशा वेळी जेव्हा अशा प्रकारचे एन्झायटी किंवा डिप्रेशन यासारख्या गोष्टी मुलांसोबत घडत असतात आणि त्यांना जो हा काही मेंटल स्ट्रेस असतो, तर मग आपलं मूल किंवा ही तरुणाई ह्या फेज मधनं जातीये हे त्यांच्या पॅरेंट्सनी किंवा टीचर्सनी किंवा काय म्हणतात मित्रमैत्रिणींनी, शिक्षकांनी वगैरे सगळ्यांनी कसं ओळखायचं की बाबा माझ्या एखाद्या मित्राला कदाचित थोडासा त्रास होत असेल बाबा मेंटल काहीतरी, किंवा मानसिक ताणात ना एखादी व्यक्ती जातीये, तर मग ह्या गोष्टींसाठीची लक्षणं काय असू शकतात?
1: मेन म्हणजे त्यांचे मूड शिफ्ट होतात.
0: अच्छा.
1: आता तुझा मित्र किंवा मैत्रीण जे कोण असेल, ती नॉर्मली तू जेव्हा तिला भेटते तेव्हा जशी असते थोडा फेर तुला जाणवेल. इधर काहीच बोलत नाही, स्वतःच्या स्वतःतच राहतात, आणि इट इज लाईक की त्यांचे नॉर्मलचे रुटीन चेंज होतात. म्हणजे इट इज लाईक स्लीपिंग पॅटर्न मेन. तर कोण कोण खूप जास्त झोपायला लागतात, थकवा येतो त्यांना. अँड देर आर सम पीपल ज्यांना झोपच लागत नाही.
0: अच्छा.
1: तुम्ही त्यांच्यात खूप लहान गोष्टी बघू शकता आणि यू कॅन पिक अप अँड यू कॅन अड्रेस इट. मीन्स आपण कोणाशी बोललो तर ते सॉल्व्ह होऊ शकतात.
0: बरोबर.
1: राईट. सो एनी वन, स्कूल टीचर्स अँड पेरेंट्स, ते पण बघू शकतात हे डिफरन्स इन द किड्स, इन द फ्रेंड्स, जे कोण असेल त्यांना ते बघितलं तर तुम्ही त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. लाईक ट्राय टू मेक द पर्सन फील कम्फर्टेबल. सी, आजच्या काळात कसं होतं आहे की नॉट टू फील ओके इज ऑल्सो ओके. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. मीन्स वी ट्राय टू शो इट, सगळंच काय चांगलं चाललंय, बट इट इज नॉट ऑलवेज दॅट.
0: बरोबर. तर मग आता हा जो काय एकूण ताण येतो किंवा ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस असतात, चिंता असतात, तर मग त्या तरुणाईने कशा प्रकारे हँडल केल्या पाहिजेत, कशा प्रकारे त्या हाताळल्या पाहिजेत?
1: सी, फर्स्ट म्हणजे यू हॅव टू बी अवेअर. लोकांना ते कळतच नाही की समथिंग इज गोईंग रॉंग. सो इफ चेंजेस आहेत तर आता स्कूल्समध्ये काउन्सिलर्स आहेत, कॉलेजमध्ये पण काउन्सिलर्स आहेत. देर आर मेनी फॅसिलिटीज विच आर अवेलेबल वेअर यू कॅन टॉक. आपण बोलू शकतो.
0: बरोबर.
1: फ्रीली बोलू शकतो, विच विल बी कॉन्फिडेन्शियल. असं नाही की कोणाला कळेल, बिकॉज पीपल आर व्हेरी स्केअर्ड ऑफ गेटिंग जज्ड की मी जर माझा हा त्रास, हे स्ट्रेस की एन्झायटी कोणाला सांगणार तर व्हॉट वुड दे रिॲक्ट, व्हॉट विल एव्हरीवन थिंक. सो दॅट इज फर्स्ट थिंग इज यू हॅव टू बी अवेअर की तुम्हाला काहीतरी त्रास होत

0: आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपण बऱ्याच वेळ सोशल मीडियावर असतो. आपल्याला सगळ्या गोष्टींचे अपडेट्स त्याच्यावर टाकायचं असतात आणि आपण काय म्हणतात की आपल्याला जे काही वाटतंय ते सगळ्या गोष्टी आपण सोशल मीडियावर सांगत असतो आणि अगदी मनमोकळेपणाने आपण सगळ्या गोष्टी तिकडे बोलत असतो. तर मग हे सोशल मीडिया आहे ते तरुणांच्या मानसिकतेवर कशा प्रकारे परिणाम करतं?
1: सोशल मीडिया आत्ता खूपच परिणाम करतो कारण मोस्टली सगळेच इज ऑन द मोबाईल. सो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
0: बरोबर.
1: लहान मुलं पण करतात आता तर आणि मोठी पण सगळेच सोशल मीडियावर असतात.
0: बरोबर.
1: सोशल मीडियाचा परिणाम चांगलाही आहे कारण बिकॉज ऑफ सोशल मीडिया मेंटल हेल्थला खूप प्रमोशन मिळतंय. मीन्स मेंटल हेल्थवर चर्चा होते सोशल मीडियावर. पीपल आर नॉट शाईंग अवे.
0: खुलेपणाने
1: बोलतात. राईट. दॅट इज अ गुड पार्ट ऑफ सोशल मीडिया.
0: बरोबर.
1: बट नाव सोशल मीडियावर जर तुम्ही 3-4 तास पेक्षा जास्त

0: व्यस्त राहिलात की 3 तास पण राहिलात तर तुमच्या मानसिकतेवर इफेक्ट होतोच.
1: बरं,
0: द ड्युरेशन तुम्ही जे सोशल मीडियावर राहता
1: जितका वेळ आपण
0: घालवतो आणि ते आपण स्क्रोल करत राहतो तर त्याच्यामुळे इट अफेक्ट्स अवर ब्रेन नर्व्स. इट इटसेल्फ इज अ कॉज ऑफ एन्झायटी.
1: अच्छा,
0: राईट. कारण सी वन थिंग इज की सोशल मीडियावर एक सेट पॅटर्न असते, एक अल्गोरिदम सेट असतं की तुम्ही जे बघता तेच
1: रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतं,
0: ते सगळं बघायला मिळतं आणि पाहायला मिळतं. इट इज लाईक की पीपल गेट अँक्शियस अबाउट देमसेल्फ की ते कसं राहतात, धेअर लाईफस्टाईल, ते पण खूप अफेक्ट होत जातं.
1: आणि सारखं सारखं जर आपण तेच पाहत असू तर मग ते एक सायकोलॉजिकल आपल्या डोक्यामध्ये ते परिणाम होणार आहे.
0: यू स्टार्ट ओव्हर थिंकिंग.
1: बरोबर.
0: अँड बिकॉज ऑफ दॅट ओव्हर थिंकिंग अगेन स्ट्रेस इज डेव्हलप्ड. सो सोशल मीडिया जर एक चांगलं माध्यम आहे टू एक्सप्रेस युअरसेल्फ,
1: बरोबर,
0: खूप वेळासाठी तुम्ही त्याच्यावर आहात तर इट इज क्रिएटिंग अगेन स्ट्रेस अँड एन्झायटी.
1: बरोबर.
0: सो इट इज नॉट अ गुड थिंग फॉर अ लॉंगर ड्युरेशन.
1: आता एक मेन म्हणजे कसं आहे की तरुणाई म्हटल्यानंतर मेंटल हेल्थ आहे, पण मानसिक आरोग्य जितकं आपल्यासाठी महत्वाचं आहे तितकंच शारीरिक आरोग्यही महत्वाचं आहे. मग हे दोन एकमेकांना कसं कनेक्टेड आहे? मानसिक आरोग्य जर तुमचं व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर कसा होईल?
0: खूप होतो. सी मानसिक जर चांगलं नसेल तर इट अफेक्ट्स युअर बॉडी टू अ लॉट ऑफ एक्सटेंट. आपण जे म्हणतो साधारण इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो सायकोसोमॅटिक. सायको म्हणजे मानसिक, सोमा म्हणजे फिजिकल.
1: बर,
0: सो सायकोलॉजीवर जर परिणाम खूप झाला, मीन्स मानसिक परिणाम झाला, तर यू विल एक्सपिरियन्स फिजिकल चेंजेस इन युअर बॉडी.
1: बर,
0: नाऊ इफ यू टेक व्हेरी स्मॉल एक्झाम्पल, म्हणजे आता मेन्स्ट्रुअल सायकल आपली जी असते फिमेल्सची, सो इफ यू आर मेंटली नॉट वेल, तुम्हाला मानसिक खूप त्रास आहे आणि स्ट्रेस खूप घेत आहेत, तर तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होतात.
1: बर,
0: येस. सो दॅट इज अ फिजिकल सिम्पटम, राईट. सो तसंच इफ यू आर मेंटली व्हेरी डिस्टर्ब्ड, खूप एन्झायटी आहे की खूप मूड चेंजेस होतात, तर लोकांना हेडेक्स होतात.
1: अच्छा.
0: सो दॅट इज इफ यू कन्सिडर सेईंग हेडेक, दॅट इज मायग्रेन. सो मायग्रेनचं दुसरं नाव आहे टेन्शन हेडेक. ओके. यू कॅन गेट डिफरंट पेन्स इन युअर बॉडी ड्यू टू टू मच ऑफ स्ट्रेस. सो ऍज अ डॉक्टर वी ऑलवेज एडवाईज पेशंट की तुम्ही वॉकला जा, you be with people who are happy around you, is because tumche stress levels kami zale ki tumcha blood pressure ani diabetes pan normal hoil.
1: Barobar.
0: So mental is connected with physical and physical is connected with mental. Mental health tumchi changli asli tar physical automatically normal hoil.
1: Barobar. Barobar. आता जर मला स्वतःला छान वाटायचंय, मला ताण आहे, मला स्ट्रेस येतोय बराच, पण ह्याच्यातनं पण मला स्वतःसाठी जर वेळ काढायचा असेल तर मग त्यासाठी मी काय करणं गरजेचं आहे की जिथे मला छान वाटेल किंवा माझा जो काही स्ट्रेस आहे तो काही काळापुरता का होईना थोडा कमी
0: होईल. राईट. सो फॉर मेंटल स्ट्रेस खूप बेसिक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. इट इज मेनली, एक तर मी आधी पण सांगितलं, सेल्फ अवेअर, मीन्स यू आर अवेअर की ओके थोडी एन्झायटी आहे. सो यू डोंट वॉन्ट टू गो टू अ स्पेशलिस्ट, किंवा तुला स्वतःच बेटर फील करायचं आहे. येस, दॅट इज अ व्हेरी गुड वे. सो यू हॅव टू डू बेसिक थिंग्स, इज एक रुटीन सेट करायचं स्वतःचं. लाईक इफ यू ईट ऑन टाइम, यू स्लीप ऑन टाइम, ओके, अँड यू डू थोडी एक्सरसाइज, वॉक करा, योगा करा, किंवा एनी पर्टिक्युलर स्पोर्ट्स जे पण तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करा. सो इफ यू सेट युअर रुटीन अँड यू फॉलो इट फॉर गुड अमाऊंट ऑफ फ्यू डेज, देन इट बिकम्स अ हॅबिट.
1: बरोबर.
0: अँड दॅट हेल्प्स यू टू कोप विथ एन्झायटी.
1: राईट.
0: तर ते तुम्ही जर केलं तर दॅट इज द फर्स्ट स्टेप. ईट हेल्दी. वेळेवर खायचंय. यू हॅव टू ईट 3 meals अ डे आपण जे म्हणतो ते तरी घ्यायचंय. सो दॅट इटसेल्फ विल स्टार्ट हेल्पिंग यू.
1: बरोबर.
0: अँड एक अजून गोष्ट हेल्प करते इज इफ यू फील के कोणाबरोबर शेअर नाही करायचंय, स्टार्ट रायटिंग इन अ जर्नल. दॅट ऑल्सो हेल्प्स.
1: बर, म्हणजे तुम्हाला जे काही फील होत आहे, तुमच्या ज्या काही भावना आहेत, त्या अल्टिमेटली तुम्हाला मोकळ्या करायच्यात.
0: हो,
1: मग त्या कोणाला सांगून का असे ना, किंवा तुम्ही त्या लिहून कागदावर उतरवलेल्या का असे ना, फक्त तुम्हाला ते मोकळं व्हायचंय की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार आहे.
0: राईट.
1: बरोबर. मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तुम्ही युथला एकूणच मानसिक आरोग्य व्यवस्था

0: व्यवस्थित आणि तंदुरुस्त ठेवण्याबद्दल काय सांगाल?
1: आपण हे सगळं जे एन्झायटी डिप्रेशन सगळं जे म्हणालो, तर युथ म्हणजे ते एक गोल ओरिएंटेड असतात. तर तुमच्या गोलकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या हेल्थवर, मेनली मेंटल हेल्थवर पण दुर्लक्ष करू नका. कारण जर ते चांगली नसेल अँड यू डोंट टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ, तर ते गोल अचीव्ह केल्यानंतर पण जे हॅपीनेस मिळायला पाहिजे ते मिळत नसते. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. ऍज वी से, हेल्थ इज वेल्थ, वी शुड टेक केअर ऑफ आर हेल्थ.
0: डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं आपल्या तरुणाईला की त्यांनी त्यांच्या मेंटल हेल्थ बद्दल किती अवेअर असणं गरजेचं आहे, आणि एकूणच कितीही धकाधकीचं जीवन असलं तरी स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आपल्या शरीराची, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, थोडासा वेळ काढला पाहिजे. याबद्दल तुम्ही छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार.
1: थँक्यू.
0: तर मंडळी, धकाधकीचं जीवन असलं तरीही विरंगुळा म्हणून थोडासा वेळ का होईना स्वतःसाठी काढणं किती महत्वाचं आहे हे तर आज आपण पाहिलं. अशा बऱ्याच विषयांवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण आता घड्याळ खुणावत आहे त्यामुळे इथेच थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

संध्याकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

गायिका होत्या आशा भोसले. गीतरचना स अ शुक्ल यांची होती. स्नेहल भाटकर यांचं संगीत होतं आणि चित्रपटाचं नाव या मालक. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: संजीवनी बोकिल यांचं गीत आपण ऐकलं. कल्याणी साळुंके यांनी गायलं होतं संगीत. मधुराणी गोखले प्रभुलकर यांचं आणि चित्रपट सुंदर माझं घर याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
1: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी यूपीआई व्यवस्थां

0: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो अमृत कलश कार्यक्रम हा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमात आपण नेहमी ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखतीतून आपल्यापर्यंत विविध क्षेत्रातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या पूर्ण जीवनावर आधारित असलेला हा कार्यक्रम एक प्रकारे अशा नागरिकांची बायोग्राफी आपण या कार्यक्रमातून जाणून घेत असतो. आणि आता ज्येष्ठ

0: आपण म्हटलंय तर बघा त्यांचा अनुभव हा खूप दांडगा अनुभव असतो आणि ते एक प्रकारे प्रेमाचे प्रतीक सुद्धा आहेत आपल्याकरता. त्यांचं ज्ञान आणि त्यांच्या अनुभवाने ते आपलं कुटुंब सावरत नाही तर आपल्या समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित सुद्धा करीत असतात आणि अशा व्यक्ती प्रेरणादायी ठरून त्यांची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळावी हाच या कार्यक्रमाचा हेतू अर्थात कार्यक्रम अमृत कलश. तर आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये असेच एक मोठे व्यक्तित्व आलेले प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे सर. साबळे सर, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओ मध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार.
0: सरांची ओळख करून देताना, सर हे अधिष्ठाता शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालय अर्थात आजची चित्रकला महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते अधिष्ठाता म्हणजे अर्थात डीन या पदावर कार्यरत आहेत. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई या ठिकाणी ते माजी अधिष्ठाता होते 2011 ते 2024 या काळात. आणि मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे साबळे सरांनी PhD सुद्धा केलेली आहे आणि त्यांचा PhD विषय तो म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट ची निसर्ग चित्र परंपरा. हे त्यांचं PhD त्यांनी विक्रम विद्यापीठ उज्जैन मध्य प्रदेश इथून त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा हातखंडा हा खास पेंटिंग आणि लँडस्केप यावर त्यांचा हातखंडा आहे आणि त्यांनी जलरंग आणि अक्रेलिक माध्यमात निसर्ग चित्र सुद्धा रंगवलेली आहे. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी त्यांनी पुष्कळसे प्रदर्शन सुद्धा भरवलेली आहेत आणि त्यांनी एक अध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचा विकास कसा व्हावा, विद्यार्थी कसे घडावेत हा त्यांचा जीवनातील सर्वात मोठा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून. तर साबळे सर, आज आकाशवाणीच्या अमृत कलश या कार्यक्रमात आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असाच आहे सर, जो साहजिक प्रश्न आहे तो म्हणजे आपला जन्म केव्हा झाला आणि आपला जन्म कुठे झाला आणि आपल्या आईवडिलांचं नाव थोडं कथित कराल.
1: नमस्कार. माझा जन्म हा भीमाशंकर जे एक तीर्थक्षेत्र आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हिमालयाच्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेलं भीमाशंकर, ते भीमाशंकर पासून 20 किलोमीटर अलीकडे असणार एक राजेवाडी असं छोटस गाव आहे आणि त्या गावामध्ये माझा जन्म झाला 1969 मध्ये. आणि माझं आई आणि वडील म्हणजे आईचं नाव माझ्या रमाबाई आणि वडिलांचं नाव डोंगरू. तर हे आम्ही सर्व जे शेतकरी जे कुटुंब आहे आमचं गावाकडचं ते शेतकरी कुटुंब आहे आणि तो जो आदिवासी भाग आहे सर्व जो तर हे असे आदिवासी जे वेगवेगळी छोटी छोटी गावं आहेत त्या गावांमध्ये तिथे माझं जन्म झाला आणि प्राथमिक शिक्षण सुद्धा माझं गावामध्येच झालं. शाळा आमची आहे आणि ती शाळा नंतर माझ्या लक्षात आलं की ती शाळा आमची 100 वर्ष जुनी आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे त्याच्यावरती ज्यावेळेस माझ्या नंतर लक्षात आलं की एवढी जुनी शाळा की ज्या गावात रस्ता नाहीये लाईट नाहीये तर तिथे एवढी जुनी शाळा कशी असू शकेल. तर तिथे पूर्वीच्या ज्या म्हणजे ब्रिटिश कालीन याच्यामध्ये पूर्वी शेतकी स्कूल होत्या.
0: हा,
1: अशा पैकी ती एक जुनी दगडी अशी इमारत होती त्याच्यामध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे सगळे वर्ग असे चालणार अशी ती शाळा होते. साधारण ही 80 त्या दरम्यान तर त्या काळामध्ये ह्या कुठल्याच अशा सुविधा गावाकडे नव्हत्या. माझे एक शिक्षक होते जे आम्हाला चौथीला शिकवायला होते तळपे गुरुजी म्हणून. आम्ही
0: तुम्हाला अजूनही सर तुमच्या शिक्षकांचं नाव 50 वर्षाच्या आधीचे पण तुम्हाला गोष्ट अजूनही आठवणीत आहे हे खूप महत्वाचं.
1: कारण का काही ज्या गोष्टी ज्या असतात ना म्हणजे जसं आपण बालपणातल्या काही गोष्टी ज्या तुमच्या मनावरती खूप एकदम प्रभाव देऊन जातात किंवा तशापैकी आमचे जे शिक्षक होते म्हणजे तळपे गुरुजी ज्यांचं अक्षर खूप सुंदर होतं आणि दुसरा महत्वाचा भाग की ते आम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना सतत एकत्र घेऊन काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी होत राहायच्या. त्यांचं ड्रॉइंग चांगलं होतं आणि त्यांनी एक पाटीवरती एक ड्रॉइंग त्यांनी काढून दाखवलं होतं. पाटी माझी होती माझ्याच पाटीवरती पूर्वीच्या ज्या आपल्या दगडी अशा ज्या स्लेट आपण जे यायच्या आणि त्याच्यावरती मग पेन्सिलने ते हे करायचं तर त्यांनी एक सुंदर चित्र काढलं होतं आणि ते असं दाखवलं. मला म्हणले पुसून टाक, मी लगेच पुसून टाकलं. ते म्हणले तू का पुसलंस ते आता परत काढून दाखव. तर त्यावेळेस माझ्याकडे काहीच हे नव्हतं की मला ते जमेल वगैरे असं काही नाही. मी तसा प्रयत्न नाही केला पण तो एक प्रसंग मला आठवतोय की आपण ज्यावेळेस पुन्हा बालपणाचा विचार करतो त्यावेळेस कुठंतरी आपली नाळ त्या गोष्टीशी कशी कनेक्ट झालेली असते किंवा त्या गोष्टी कुठेतरी आपल्या माइंडमध्ये फिक्स झालेल्या असतात आणि त्याचा पुढे जाऊन कसा डेव्हलप होत राहतं त्या गोष्टी म्हणजे अशी जी प्रभाव करणारी जी शिक्षक आहे तर त्या शिक्षकांमुळे आम्ही शाळेशी खूप जास्त कनेक्ट झालो. मला आठवतंय की आमची जी शाळा होती ते शाळेची चावी माझ्याकडे असायची.
0: अच्छा.
1: कारण गावामध्ये शाळा

0: गावातली शाळेची चावी त्यावेळेस कुठल्या तरी घरामध्ये ठेवली जायचे, तिथून मग तुम्ही शिक्षक ते बाहेर गावून यायचे, ते सकाळी शाळा उघडायची आणि मग सगळे मुलं बसायची. तर मला असं वाटतं की ते कुठेतरी माझ्यावरती जे टीचिंगचे किंवा शिक्षक म्हणून जे संस्कार जे काही झाले ते मला असं वाटतं माझ्या त्या गावातल्या शाळेमध्येच झाले. आणि आजही मी शाळेतला ज्या संस्थेचा एक हेड म्हणून ज्या बघतो, तर आज मी संस्था जशी सांभाळतो आजही संस्थेची चावी जशी माझ्याकडे तशी ती चावी तेव्हापासूनच कुठेतरी अशी होते की तुम्हाला पुढे जाऊन शिक्षकच तुम्ही होणार आहात आणि तुम्हाला संस्था तुम्ही सांभाळणार आहात. तर हा एक भाग मी पुन्हा ज्यावेळेस मागे बघतो तर याचं एक वेगळं मला असं ते फिलिंग जाणवतं की अरे याची सुरुवात कुठेतरी तिथे झाली असेल त्या ह्याच्यामध्ये.
1: नाही खूपच छान सर, म्हणजे तुमचा हा जो अनुभव आहे की तुम्हाला बालपणापासून तुमच्या शाळेच्या जीवनापासूनच शिक्षक जरी वेगळे असले पण तुम्ही विद्यार्थी असूनही शाळेची चावी तुमच्याकडे आहात. आता आपण आपल्या घरामध्ये म्हणतो घराची चाबी म्हणतो अलमारीची चाबी आपल्या एका कुटुंबामध्ये वगैरे, तर तो जनरली कुटुंब प्रमुख असतो, तर कोणी स्त्री असते घरातली मुख्य आई म्हणा किंवा कधी कधी वडील स्वतःकडे ठेवतात, तसा प्रकार तुमच्यामध्ये घडला.
0: शिक्षकाचा रोल खूप इम्पॉर्टंट राहतो, म्हणजे आज आपल्याकडे गुरुला महत्व दिलेलं आहेच आपल्या संस्कृतीमध्ये जरी असेल पण शाळेमध्ये शिक्षक खूप गरजेचा असतो आणि तो निश्चित शिक्षकच हा विद्यार्थी घडवतो. हा तो माझ्या अनुभवातनं मला असं वाटतं आणि ज्यावेळेस मी शिक्षक होण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस मी माझ्या त्या शिक्षकांकडे पाहिलं की माझ्या शिक्षकांनी मला कसं घडवलं, आता मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं घडवायला पाहिजे आणि काळानुरूप मला काय बदल करायला पाहिजे जेणेकरून माझे विद्यार्थी चांगला घडेल, तर ही जाणीव मी सातत्याने जपली. त्यामुळे आजही मी माझ्या स्वतःबद्दल ज्यावेळेस विचार करतो की मी माझं प्रोफाईल ज्यावेळेस बघतो तर मी प्रथम सांगतो की मी आता एक पहिला एक शिक्षक आहे आणि त्याच्यानंतर मी चित्रकार आहे. तर त्यामुळे विद्यार्थी आणि टीचर हे जे नातं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून ती जी सुरुवात जी झाली म्हणजे आम्हाला शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत ड्रॉईंग हा विषय नव्हता. जो आज हायस्कूलला ड्रॉईंग हा विषय असतो परंतु जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही ड्रॉईंग हा विषय शिकवण्यासाठी तशी ट्रेन टीचर नसतात. तर त्यावेळेस मग मी एक पहिलं चित्र त्यावेळेस इतिहासाच्या पुस्तकामध्ये बुद्धाचं एक चित्र होतं, सारनाथचा बसलेला बुद्ध, त्यात मी ते बुद्धाचं चित्र काढलं होतं. ते माझ्या लाईफ मधलं पहिलं मोठं चित्र होतं जे मला आठवते सर्व त्याच्यामध्ये. आणि ते वर्गात ज्यावेळेस बोर्डवरती लावलं भिंतीवरती लावलं त्यावेळेस तो एक अनुभव खूप वेगळा होता त्यावेळेचा.
1: बरोबर आहे, कारण त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या हाताने भगवान बुद्धांचं चित्र काढलं आणि ते तुमच्या वर्गाच्या खोलीमध्ये लावल्या गेलं, तर तुम्हाला पण एक वाटत असेल की माझ्या हातचं चित्र पूर्ण शाळेच्या याच्यामध्ये वर्गामध्ये खास लावल्या गेलेलं आहे. आणि तेव्हा तुमच्या शिक्षकांनी पण तुमच्या चित्राला खरोखर एक दाद दिली असणार म्हणून त्यांनी ते चित्राचं वर्ग खोलीमध्ये लावलं, हे किती महत्वाचं ठरतं.
0: आठवीला मी प्रवेश घेतला आणि शाळेमध्ये एक नोटीस आली की चित्रकलेची एक परीक्षा असते एलिमेंटरी आणि इंटरची.
1: एलिमेंटरी सातवी नंतर आठवी नंतर
0: सातवी म्हणजे सातवी आठवीला मोस्टली ते असते, पण मी आठवीला आल्यानंतर तिची नोटीस आली की ज्यांना चित्रकलेच्या परीक्षेला बसायचंय त्यांनी नावं वगैरे द्या. तिथे मला पहिल्यांदा मी त्या शिक्षकांशी कनेक्ट झालो आणि त्या परीक्षेला मी बसलो चित्रकलेच्या आणि त्या परीक्षेमुळे त्या शिक्षकांबरोबर जोडलो. म्हणजे माझ्या लाईफमध्ये ज्यावेळेस मी पाहतो की प्रत्येक टप्प्यावरती मला माझे शिक्षक होते आणि त्या शिक्षकांचा मी एकदम लाडका विद्यार्थी होतो, त्याच्यामुळे त्यांच्याशी मी माझं अटॅचमेंट ही नेहमीच राहिलेले. ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस मी मेरिटमध्ये आलो होतो, म्हणजे ए ग्रेडनी पास झालो होतो आणि मेरिटमध्ये आलो होतो. त्यामुळे आमच्या शाळेमधल्या जी काही मुलं होती त्यातल्या आम्ही चार ते पाच मुलांची नावं होती काही ए ग्रेडमध्ये आले आणि त्यातला मी मेरिटमध्ये आलेलो होतो. त्यामुळे एक फोटो माझा पहिल्यांदा त्याच पेपरमध्ये छापून आला होता त्यावेळेचा. खूप असं कॉन्फिडन्स देणारी जी गोष्ट होती त्याच्यात त्या काळामधली जे ते.
1: बरं सर, तुमचं आपण काय म्हणू BFA म्हणजे बॅचलर डिग्री तुम्हाला कोणत्या वर्षी मिळाली? मग
0: मी आता मी अभिनवला जो होतो तिथे डिप्लोमा होता.
1: अच्छा, डिप्लोमा
0: तो फाईन आर्टचा, तो चार वर्षाचा डिप्लोमा, त्या दहावी नंतर चार वर्षाचा डिप्लोमा होता. म्हणजे पूर्वीचं जे आर्ट एज्युकेशन जे सुरू झालं आपल्याकडे ते JJ स्कूलमध्ये सुरू झालं, तर तोही पूर्वीचा डिप्लोमा होता. म्हणजे 1924 मध्ये तो डिप्लोमा सुरू झाला तर तो आजही चालू आहे.
1: ब्रिटिश काळापासून
0: तो सुरू झालेला तो जो कोर्स होता. आणि नंतर डिग्री जी सुरू झाली ती 81 मध्ये सुरू झाली, म्हणजे 70 मध्ये सुरू झाली ती सुद्धा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये. नंतर मग ती मुंबईमध्ये आले. पुण्यामध्ये मी माझा GD आर्टचा हा डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर मग पुढे शिकायचंय. मी 93 ला मी GD आर्ट पास झालो फर्स्ट क्लास मध्ये.

0: मग आता पुढे शिकायचंय, मग जे जेला जायचंय, मग जे जे मध्ये फक्त जे जे मध्ये डिग्री होती आणि डिप्लोमाच्या मुलांना प्रवेश मिळणार फक्त डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन, म्हणजे तो पोस्ट डिप्लोमा होता टीचर होण्यासाठीचा. आणि मग त्यासाठी मी 94 म्हणजे 94 मी जे जेला ऍडमिशन घेतलं आणि तिथनं मी कला शिक्षण प्रशिक्षण विभागातून डीपीएडचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केला.
1: बरं सर, आपण आता एक छोटासा विरंगुळा घेऊया. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूर येथील अधिष्ठाता अर्थात डीन प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी वार्ता सुरू आहे. तर या विरंगुळ्यामध्ये सर, आपण आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते चित्रपटातील गीत असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, तुमच्या आवडीचं तुम्ही तुमच्या मुखातून जर थोडंसं ऐकवलं, एखादी कडवस जरी किंवा एखादी लाईन जरी, मग ओरिजिनल गीत आपण त्यांना नक्कीच ऐकू.
0: एक गाणं आहे, म्हणजे आता ज्यावेळेस आपण हा ऑगस्ट महिना सुरू आहे त्यामुळे स्वातंत्र्याबद्दलचा हा क्रांतीचा एक थोडासा महिना मध्ये आपण ज्याला आपण म्हणतो ऑगस्ट महिन्यामध्ये, कलावंत म्हणा की एक शिक्षक म्हणा, प्रत्येकासाठी स्वातंत्र्य खूप इम्पॉर्टंट राहतं, किंवा जो क्रिएटिव्ह फील्ड मध्ये काम करतो प्रत्येकासाठी एक स्वातंत्र्य हा खूप इम्पॉर्टंट पार्ट राहतो, जो फ्रीडम तुम्हाला हवा आहे. आणि एक सुंदर गाणं आहे, मला असं वाटतं की म्हणजे माझ्यासाठी गांधीजी एक खूप अशी एक आदर्श अशी एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्यामधून आम्ही खूप इन्स्पायर होतो. तर त्यांच्यावरचं एक गाणं आहे, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमल. तर हे जे गीत आहे हे मला खूप इन्स्पायर करतं, आवडतं. तर आपण म्हणतो ते गीत ऐकूया.
1: नक्कीच सर.

0: तर श्रोते हो, आपणास स्वातंत्र्याचं महात्मा गांधींवर आधारित असलेलं हे गीत नक्कीच आवडलं असणार, जे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांना सुद्धा आवडीचं गीत त्यांनी आपल्याला ऐकवलेलं आहे. तर सर, आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया या गीतानंतर. बरं सर, मग तुम्ही आता बॅचलर डिग्री आणि तुमचे डिप्लोमा आर्ट्स फॅकल्टीमध्ये तुम्ही घेतले, मग तुमचे मास्टर जे म्हणतो मास्टर ऑफ आर्ट्स हे तुम्ही कुठून केलं आणि केव्हा केलं?
1: जो आता पहिल्यांदा जीडी आर्ट हा जो एक डिप्लोमा आहे, कारण जीडी आर्ट नंतर पुढचे शिक्षणाचे तुमचे दरवाजे बंद होऊन जातात, कारण तुम्हाला डिग्रीला जायचं असतं तर त्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री कम्प्लीट करणं आवश्यक असतं. आणि तशी सुविधा फक्त नागपूरच्याच युनिव्हर्सिटीमध्ये होते, कारण नागपूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जीडी आर्ट नंतर तुम्ही मास्टर्स एमएफए साठी तुम्ही मास्टर ऑफ फाईन आर्टला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत होतं. परंतु मुंबईमध्ये ती सुविधा नव्हती. मी 94 जेव्हा मी जेजेतनं अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यानंतर मी जुन्नरला ओतूर या ठिकाणी ऍज अ टीचर म्हणून जॉईन झालो. त्या ठिकाणी एक नवीन कॉलेज सुरू झालं त्यावेळेस, शरदचंद्र पवार चित्रकला महाविद्यालय. म्हणजे ओतूर हे जे शिवनेरीच्या जवळ पुण्यामध्येच आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर हा जो तालुका आहे त्यामध्येच ते ओतूर हे गाव आहे सगळे ते. आणि तिथे हे चित्रकला महाविद्यालय सुरू झालं. आणि त्या ठिकाणी मी शिक्षक म्हणून मी आणि माझा एक मित्र सोपान तावरे असं आम्ही दोघं जण मित्र होतो. आम्ही बरोबर बीएफए आम्ही जीडी आर्ट आम्ही दोघांनी बरोबरच केलं. जेजेला पण आम्ही दोघांनी बरोबरच ऍडमिशन घेतलं. पासआउट झाल्यानंतर दोघंच आम्ही त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजून झालो. आणि ते आमचं कॉलेज पण नवीन सुरू आणि आम्ही शिक्षक पण नवीन त्या ठिकाणी. आणि त्यानंतर पुन्हा एमपीएससीची जाहिरात आली आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसाठीच्या जागा निघाल्या आणि त्यामध्ये मी एमपीएससी थ्रू माझं सिलेक्शन झालं आणि मी 2001 जेजे मध्ये जॉईन झालो. तर त्यावेळेस एक संधी निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब

0: आंबेडकर युनिव्हर्सिटी जी मराठवाड्यातलं औरंगाबादची युनिव्हर्सिटी आहे, तर तिथे बाय रिसर्च हा एक अभ्यासक्रम सुरू झाला होता, एमएफए बाय रिसर्च.
1: अच्छा.
0: आणि त्यासाठी तुम्ही डिग्री वरती शिकवण्याचा तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळेल. मग आम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि 2010 मध्ये माझं एमएफए मी तिथे कम्प्लीट केलं. आणि एमएफए झाल्यानंतर मग मला रिसर्च हा जो विषय हा खूप पहिल्यांदा लक्षात आला की कुठलंही आपण चित्र शिकवतो की एक चित्र असतं, हे चित्र म्हणजे सुद्धा एक ते इट्सेल्फ एक रिसर्च असतं.
1: बरोबर. प्रत्येकाच्या हातातून हा एखादी विषय जरी दिला
0: हो,
1: म्हणजे आपण चित्रकलेचा विषय आणि एखादी विषय आपण समजा ठेवला कुणासमोर की बाबा यांचं चित्र काढा. उदाहरणार्थ तुम्ही आताच सांगितलं की तुम्ही बुद्धांचं चित्र काढलं.
0: बरोबर.
1: आणि आता आपण चार शिक्षकांना म्हणा किंवा चार मास्टर्सवाल्यांना बोलावलं तर ते आपापली बुद्धी लावून वेगवेगळ्या पद्धतीचं चित्र काढणार त्यांच्या डोक्यात जे आहे, एक प्रकारे हा रिसर्चच आहे.
0: म्हणजे मग प्रत्येकाचा जो अनुभव असतो त्या अनुभवाच्या प्रमाणे त्याचं जे परसेप्शन असतं त्याचा वापर करून तो ती चित्र काढत राहतो सगळ्यात. त्याच्यानंतर मी पीएचडी साठी बऱ्याच युनिव्हर्सिटी मध्ये प्रयत्न केला. नागपूर युनिव्हर्सिटी मध्ये पण माझं पीएचडी साठी मी रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु काही कारणास्तव गाईड आणि त्या काही नियम बदलल्यामुळे ते अवेलेबल नाही झालं. मग मी विक्रम युनिव्हर्सिटी मध्ये मी पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केलं आणि तिथून 2024 मध्ये मी माझी पीएचडी पूर्ण केली.
1: कोणत्या वर्षी सर?
0: 2024.
1: म्हणजे मला एक थोडीशी गोष्ट विचारायची वाटते सर, एक उत्कंठा म्हणून विचारतो आहे. तुमचं मास्टर्स तुम्ही केव्हा केलेलं आहे?
0: 2010 मध्ये.
1: मग ही जवळपास 14-15 वर्षाची गॅप झाली, पण मग त्यानंतर तुम्हाला असं का बरं मनात आलं की आपण मास्टर्स झाल्यानंतर पीएचडी पण कंप्लीट करावी असं का वाटायला लागलं तुम्हाला?
0: कारण का तुम्ही ज्यावेळेस मास्टर्स ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुम्हाला एक लिमिटेड एरिया असतो जिथे तुम्हाला अभ्यास करावा लागतो करायचा असतो की तेवढा वेळ नसतो, परंतु तुम्हाला फुल जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही पीएचडीला गेल्यानंतर तुमचा खरा कस लागतो की तुम्ही एका विषयाला घेऊन जो अभ्यास करतो, म्हणजे तुम्ही कमीत कमी तुम्हाला 2.5 ते 3 वर्ष तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा असतो,
1: एक रिसर्च असतो.
0: मग मला असं वाटलं की आपल्यालाही ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, कारण तुम्ही ऍज अ टीचर आहात तर तुम्ही टीचर म्हणून परिपूर्ण तुम्हाला असायला हवं, तर तुम्ही सतत शिकत राहिलं पाहिजे.
1: बरोबर आहे, कारण शिक्षण घ्यायला कोणतीही वयोमर्यादा
0: नाहीये. तर त्यामुळे तो पीएचडीचा जो भाग आहे की तुम्ही पीएचडी कम्प्लीट केली त्यातनं मग खूप साऱ्या गोष्टी नव्यांना कळल्या. शिक्षण सतत मी सुरू ठेवलं होतं.
1: बरं, तुम्हाला सर पीएचडी तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी प्राप्त झाली?
0: आता 56
1: वयाच्या 56 वर्षी, म्हणजे तुमच्या वयाच्या 56 वर्षी, म्हणजे तुम्ही तुमच्या आपण काय म्हणू रिटायरमेंट जवळजवळ त्या काळातही तुम्ही शिक्षणाला सोडलं नाही आणि तुम्ही अति उच्च शिक्षण म्हणजे आपण काय म्हणू उच्च शिक्षणच म्हणू पीएचडी आणि पीएचडी नंतर असं काही आहेच नाही, त्याला आपण एक शेवटचा शिक्षणाचा एक शेवटचा टप्पा म्हणतो आणि उच्च शिक्षणाचा टप्पा तो असतो. तो खरखर तुमचा तुम्ही तुमच्या जीवनात जे काही आत्मसात करण्याचा जो तुमचा लहानपण पासूनचा जो तुम्ही मनामध्ये असं आणलं आणि शिक्षकी पेशा सुद्धा तुम्ही निवडला आणि त्या पेशेतून तुम्ही एक चित्रकलेच्या दुनियेतून चित्रकलेच्याच विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या आपण काय म्हणू महाविद्यालयातून तुम्ही शिक्षण करून महाविद्यालयामध्ये त्याच क्षेत्रात तुम्ही विद्यार्थी सुद्धा घडवीत आहात हे अगदी महत्वाचं ठरतं. बरं सर, आता तुमच्या थोड्या वैयक्तिक जीवनावर येतो. तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
0: माझं लग्न झालं 2000 मध्ये.
1: अच्छा.
0: माझी जी मिसेस आहे ती पण फाईन आर्टिस्ट आहे.
1: अच्छा, व्हेरी गुड.
0: ती पण स्कूलवरती ड्रॉइंग शिकवते, स्वाती तिचं नाव, आणि ती खूप चांगली चित्रकार आहे. म्हणजे तिचं नॅशनल लेवलवरती खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे ललित कला सारखी जी राष्ट्रीय संस्था आहे त्या संस्थेमध्ये तिची जवळपास दरवर्षी त्यांचं जे अॅन्युअल एक्झिबिशन असतं त्याच्यामध्ये जी 5 वेळा चित्र तिची सिलेक्ट झालेली आहेत.
1: तुमच्या क्षेत्राशी निगडीत असलेली जीवनसाथी कशी काय मिळाली?
0: हो, म्हणजे मला असं वाटतं की ते कुठेतरी आपण म्हणतो ना की प्रत्येकासाठी एक बनवलेली असते,
1: निसर्गात
0: बनवलेली असते. तो मला असं माझं सुरुवातीपासूनच हे होतं की मला जिला चित्रकलेचं शिक्षण असलेली अशीच मला
1: जीवनसंगिनी
0: मिळायला पाहिजे आणि ती त्या अनुषंगाने
1: तुम्हाला मिळाली
0: पण त्याच्यामध्ये.
1: आणि तुमचं जे स्वप्न होतं ते तुम्ही साकार केलं.
0: ते साकार झालं त्याच्यामध्ये. माझी मुलगी पण याच फील्ड मध्ये,
1: मला
0: मुलगी आहे, तिचं पण नाव सृष्टी आहे.
1: अच्छा.
0: त्यामुळे मी लँडस्केप करतो, पेंटिंग करतो, त्यामुळे निसर्गाशी जे अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट कुठेतरी होती आणि त्याच्यामुळे ते नाव तिच्याशी कनेक्ट झालं सृष्टी. कारण आणि तिने पण जे स्कूल ऑफ आर्ट मधनं

0: टेक्सटाईल्स मधन तिने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय आणि टेक्सटाईल्स मध्ये ती मास्टर डिग्री पण कम्प्लीट करते. घरात कुठे बघितलं की तुम्हाला आर्टच ही फक्त त्याच्यामध्ये
1: निगडीत आहे?
0: हा, म्हणजे आर्ट आणि टीचिंग हे दोनच विषय त्याच्यामध्ये चर्चेमध्ये असतात.
1: साबळे फॅमिलीमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये मिस्टर मिसेस आणि तुमची कन्या ह्या पण एकाच क्षेत्रामध्ये आहेत, हे किती म्हणजे महत्वाची गोष्ट ठरते आहे. आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार एकाच क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुम्ही एकमेकांचा तुमचा जो सपोर्ट आहे एकमेकांना तो पण खूप चांगला मिळत असणार. तुम्हाला असे काही वेगळे छंद वगैरे आहेत का? ते कोणते
0: वेगळे छंदामध्ये? म्हणजे मी चित्र काढणं हाच मोस्टली आमचा बेसिक त्याच्यातला पार्ट होता आहे, म्हणजे आवड आहे. किंवा त्याच्यामध्ये लँडस्केप पेंट करणं आणि ट्रॅव्हलिंग करणं किंवा ट्रेकिंग करणं, तर भटकंती म्हणजे निसर्ग चित्र करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि त्याबरोबर निसर्गाशी कनेक्ट होणं हा पार्ट माझा शाळेमध्ये असल्यापासूनचा झालेला आहे आणि तो आजपर्यंत तसंच कंटिन्यू राहिलेला आहे.
1: तुम्ही आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना आणि चित्रकलेतील दुनियेमध्ये जे कार्य करणारे विद्यार्थी आहेत, कलाकार आहेत, यांना तुम्ही असा काय संदेश प्रदान करणार?
0: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल. तुमच्याकडचा जो कुठलाही छंद असेल तो तुम्ही जोपासा, हेच मी आवाहन करेल.
1: फारच छान सर. चित्रकलेच्या दुनियेतून आज जे काही विद्यार्थी घडत आहेत आणि घडण्यामध्ये चित्रकलेशी जो संबंध आहे तो तुमच्या बालपणापासून, तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनात एक आयुष्य व्यतीत केलेलं आहे चित्रकलेच्या दुनियेत, आणि येणाऱ्या काळातही तुम्ही जे विद्यार्थ्यांना घडवित आहात आणि येणाऱ्या AIच्या दुनियेमध्ये सुद्धा बुद्धीने काढलेले चित्र, मानवी बुद्धीतनं जे साकार केलं जातं ते खूप महत्वाचं ठरतं. तर सर आपण इथे थांबूया. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांच्याशी आपण वार्ता केली आणि त्यांनी आपल्या जीवनातील बऱ्याच काही आठवणी, बऱ्याचशा चांगल्या चित्रकलेच्या गोष्टी आपल्याला कथित केलेल्या आहेत. त्यानिमित्त मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे त्यांचे आपण शतशः धन्यवाद देऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे मुला है पीक विमा चा अनुदान रक्कम 38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना

आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे. युपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. युपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला. युपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही युपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. युपीआय ही जगातली सर्वात मोठी वास्तव वेळेतली पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतीवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून एकंदर 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली. कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळवण्याची प्रक्रिया करणाऱ्या तालुकास्तरीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालच्या समित्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या 1 वर्षासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये वंशावळी जुळवण्याचं काम अजून पूर्ण झालेलं नसल्यानं ही मुदतवाढ द्यायचे निर्देश मराठा आरक्षणासंदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीने दिले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द केल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या या आधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातल्या प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. ही अट रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलो ऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. फॉलो ऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. आज सकाळी श्रीलंकेनं आपला पहिला डाव कालच्या 2 बाद 8 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा यानं सलामीवीर कमिल याला लवकर माघारी धाडत श्रीलंकेला 3रा धक्का दिला. श्रीलंकेच्या डावात आधी 4थ्या गड्यासाठी कामिंदू यानं अर्धशतकवीर पसिंदूसोबत 87 धावांची

0: आणि नंतर आठव्या गडासाठी सोनल दिनुषा आणि केशारा यांनी 57 धावांची भागीदारी करत पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे इतर फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. खेळ थांबला तेव्हा सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. वैश्यवाणी समाजातल्या पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. वैश्यवाणी समाजाच्या जातीच्या प्रमाणपत्र पडताळणीसह विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मुंबईतल्या लोकभवनात हा सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या गरजू रुग्णांना किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट असून अर्ज पडताळणी 15 सप्टेंबरपर्यंत होईल. त्यानंतर जिल्हा राज्य आणि मंत्रालयीन स्तरावर पडताळणीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल प्रशासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीचीही नियुक्ती केली गेली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करायच्या कालावधीत बदल. बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं राज्यात साखरेचे भाव नियंत्रणात. राज्यात आदिवासी वसतिगृहातल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द. आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखी 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे वंदन सागराला।
2: लेखिका आहेत सुचिता लाडे,
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं,
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी
1: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते।
3: आजी, आज घरात 2 ताट का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ।
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा। प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो। रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवत, नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते।
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव।
6: नारळी
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला।
7: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
8: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
8: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतीच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा झाली. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांनी या बहुमानावर आपलं नाव कोरलं आहे. या यादीत एक असं नाव झळकलंय ज्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलला. त्या आहेत बीड जिल्ह्यातील केज इथल्या साने गुरुजी निवासी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर कविता नरसिंहराव गीते. ग्रामीण आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला शिक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा देणाऱ्या डॉक्टर कविता गीते यांच्या सोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष

0: कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार डॉक्टर गीते मॅडम, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर्वप्रथम मॅडम, यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी तुमची निवड झाल्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी तुम्ही जे सातत्यानं प्रयत्न करत आहात, केले आहेत, त्या कार्याची दखल घेण्यात आली आहे आणि तुम्हाला हा पुरस्कार घोषित झाला आहे. काय वाटतंय, हा क्षण आपल्यासाठी किती मोलाचा आहे?
2: मॅडम, खरं म्हणजे हा क्षण मी शब्दात नाही त्याचं वर्णन करू शकत, इतका मोलाचा आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माझ्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान झालेला आहे. आणि जे ऊसतोड कामगारांची मुलं आज माझ्या शाळेमध्ये शिकत आहेत, शिकून गेली आणि पुढे शिकणार आहेत, यांचा सुद्धा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं केलेला आहे असं मला वाटतं. आणि हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि माझ्या ऊसतोड कामगारांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे.
1: नक्कीच. ऊसतोड कामगारांच्या मुलांचा, मुलींच्या शिक्षणाचा जेव्हा प्रश्न येतो, तर या मुला मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं किंवा वंचित विद्यार्थ्यांचा विकास करणं, शाळा गळती रोग आणि बालविवाह विरोधी चळवळीत उल्लेखनीय कार्य तुम्ही केलेले आहे, करताय, तर ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही जे काम केलं आहे आणि करत आहात, त्याविषयी काय सांगाल?
2: खरं म्हणजे मॅडम, मी याविषयी असं सांगेल की माझा बीड जिल्हा हा संपूर्ण भारत देशामध्ये ऊसतोड कामगार पुरवठा करणारा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. आणि खरं म्हणजे ही ओळख काही भूषणावर नाही आहे. तरीही आता त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे, उद्योगधंदे नाहीयेत, जलसिंचनाची साधनं नाहीयेत आणि त्यामुळे या लोकांच्या पुढे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न खूप मोठा आहे, तर शिक्षणाचा प्रश्न त्याच्याही पुढे आहे. आणि मग कुठेतरी असं वाटलं की बा, या लोकांचा जर शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, यांच्या पोटाचा प्रश्न जर सोडवायचा असेल, तर आपल्याला या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचंच आहे, नव्हे तर आणलंच पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही गेली 29 वर्षापासून आज तागायत मॅडम, या लोकांच्या गावोगावी तांड्या, वस्ते, वाडी, फडात जाऊन सर्वे करते आहे. आणि शिक्षणापासून जे वंचित मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये आणण्याचं, नुसतं शाळेतच आणायचं नाहीये तर त्यांना दाखल करायचं, दाखल करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं, सगळ्या सुविधा पुरवायच्या आणि सुविधा पुरवून त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी मग त्याच्यासाठी बालरक्षक म्हणून मी काम करते आहे, संवाद यात्रा त्यांच्यासाठी काढलेली आहे, शिक्षण आपल्या दारी असा उपक्रम राबवलेला आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून मी या शाळेच्या प्रवाहामध्ये आणलेला आहे. आणि त्याचबरोबर असं म्हणेल मॅडम, आता तुम्ही बालविवाह म्हटलं तर ऊसतोड कामगारांचा खूप मोठा प्रश्न असा आहे की 7 ते 8 महिने त्यांना बाहेरच्या कारखान्यावरती परत राज्यात जावं लागतं आणि मग घरी दोघंही नवरा बायको गेलेले असल्यानंतर घरी सांभाळण्यासाठी कोणीही नसतं आणि मग मुलीला एकटीला घरी कसं ठेवून जायचं, हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आवासून आहे. आणि त्यामुळे मग तेव्हा कुठेतरी फडातही गेलं तर सुरक्षेचा प्रश्न आहे आणि मग काय करायचं म्हणून ते बालविवाह करत होते. पण ज्यावेळेस त्यांना हे समजून सांगितले, नाही बाबा तुमच्या हातातला जर कोयता सोडायचा असेल तर तुम्हाला मुलींना आणि मुलांना शिकवणं गरजेचं आहे, सोबत तुम्ही मुलींना शिक्षणासाठी माझ्या शाळेमध्ये घातलं, वसतिगृहामध्ये त्यांना परिपूर्ण सुविधायुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं, तर निश्चितच तुमच्या मुलींचा प्रश्न सुटेल. आणि मग त्या पद्धतीनं मुलींचा प्रश्न सुटत राहिला मॅडम, आणि बालविवाहाकडे बघण्याचा जो पालकांचा दृष्टिकोन होता तो कुठेतरी बदलण्यासाठी मला मदत झाली.
1: वाड्या वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जो शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की शिकून काय होणार आहे, शेवटी हेच मोलमजुरी करायची आहे, ऊसतोडी करायची आहे, तर हा दृष्टिकोन बदलताना अडचणी आल्या का? आणि आल्या तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे त्यांचं मतपरिवर्तन केलं आणि पालक आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे कसं पाहत आहे?
2: हो मॅडम, हा अगदी अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मी असं म्हणेल की वाड्या वस्त्यावरच्या पालकांचा अजूनही दृष्टिकोन मॅडम, 25% पालकांचा अजूनही दृष्टिकोन आहे की शिकून तरी काय करायचं, कुठे नोकरी लागतायत, कुठे रोजगार मिळतोय. पण त्यांच्या मला मनामध्ये जावं लागलं, नाही तुमची परिस्थिती जर बदलायची असेल, हातातला कोयता जर बाजूला ठेवायचा असेल, तर तुम्हाला कुणीही केली तात्पुरती मदत जी असेल ती आपल्याला तात्पुरतीच मदत असेल, त्याच्याने तुमचं काहीही बदलणार नाही. आणि तुम्हाला जर बदलायचंच असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की शिका संघटित व्हा, त्या पद्धतीनं तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिकला तरच तुमची ही परिस्थिती बदलेल. आणि मग हळूहळू त्यांना ती अनेक उदाहरणं त्यांच्या समोर आयडॉल म्हणून ठेवावी लागली, पालकांचं समुपदेशन करावं लागलं आणि त्याच्यानंतर मग पालकांचा दृष्टिकोन बदलू लागला, हळूहळू

0: जर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागलं आणि मग पालकांना वाटलं की नाही आपली मुलं सुद्धा शिकू शकतात, आपली मुलं सुद्धा बदलू शकतात आणि पालकांनी दृष्टिकोन कुठेतरी बदलायला सुरुवात केली आणि आज मोठ्या संख्येने मुलं ऊसतोड कामगारांची मुलं सुद्धा आज मी म्हणले की IAS पर्यंत झालेली आहेत आणि निश्चितच या पद्धतीने त्यांचा दृष्टिकोन बदलायला लागलेला आहे.
1: खरोखरच मॅडम तुमचं खूप मोठं काम आहे. असं म्हटलं जातं की आता कुठे बालविवाह होत नाहीये.

0: काम आहे असं म्हटलं जातं की आता कुठे बालविवाह होत नाहीये, अनेक सामाजिक संस्था आहेत, सरकार आहे, पण एक शिक्षिका म्हणून काम करत असताना तुम्ही अनेक बालविवाह रोखले आहेत, पण ग्रामीण भागात किंवा समाजात वर्षानुवर्ष चालत आलेल्या या प्रथेविरोधात उभं राहताना काही अडचणी आल्या का, आणि आल्या तर तुम्ही त्यावर कशी मात केली?
1: हो मॅडम, अडचणी भरपूर आहेत. पहिली अडचण अशी म्हटलं की बालविवाह आणि उत्पन्न कामगारांच्या मुलींचा थांबवायचा, तसं बघितलं तर ती परिस्थिती बघितल्यानंतर खरंच ते थांबवण्यासारखं नाही आहे असं मलाही वाटायचं. पण नाही, मी असं म्हटलं की नाही बुवा, बालविवाह हा फक्त कायदाच रोखू शकत नाही, तर त्याच्यासाठी समाजाला आधी बदललं पाहिजे, पालकांना आधी बदललं पाहिजे. ती सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. आणि मग आपल्याला घरापासून सुरुवात करायची आहे, तर मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे, आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मग ते असल्यामुळे ते लहानपणीच लग्न लावायची. परंतु ज्या वेळेस मी शाळा स्थापन केली आणि शाळा स्थापन केल्यानंतर त्यांना मी असं म्हणेल की मी त्यांना शब्द दिला की मी तुमच्या मुलींची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा माझा शब्द तुम्हाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही माझ्या शाळेत मुलींना दाखल करा. आणि त्यांनी हळूहळू माझ्या शाळेमध्ये मुलींना दाखल केलं, त्यांचा माझ्यावरती विश्वास बसला. आणि मग पालक पहिलीला सोडलेली मुलगी साधारणतः 12वी पर्यंत माझ्या शाळेमध्ये शिकू लागली मॅडम, आणि आपसुकच त्या मुलींमध्येही त्यांना बदल जाणवू लागला, मुलीही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ लागल्या, पालकांनाही असं वाटू लागलं की आमच्या मुली शिकतायत. आणि त्याचबरोबर पथनाट्य, कथाकथन, स्वगत याच्या माध्यमातून, नाटिकांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही गावोगावी जाऊन समुपदेशन करत राहिलो, फळामध्ये जाऊन पालकांचं समुपदेशन करत राहिलो, बाल प्रतिभा, बाल विवाह प्रतिबंधक शपथा घ्यायला मुलांना द्यायला लागलो, आणि हळूहळू असे वेगवेगळे उपक्रम राबवून पालकांचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन बदलला गेला. आणि पालक जे म्हणत होते की विरोध करते, ते विरोध करायला थांबले, आणि आपसुकच 12वी पर्यंत मुली शिक्षण घेऊ लागल्या, आणि पुढे हळूहळू त्या प्रवाहात राहू लागल्या. आणि मग पालकांना वाटलं की नाही, माझ्या मुली सुद्धा काहीतरी बनवू शकतात. आणि मग पालकांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मला मदत करायला सुरुवात केली. आज मी असं म्हणेल की गेली 29 वर्षापासून मॅडम माझ्या वसतिगृहामध्ये 200 ते 250 मुली सातत्यानं शिक्षण घेतात.
0: खरंच असं म्हणतात की एक आदर्श शिक्षक फक्त अक्षर ओळखच करू देत नाही, तर तो विद्यार्थ्याचं आयुष्य घडवतो. आणि तुम्ही हे गेले अविरत कार्य करता 29 वर्ष झाले. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे एक मोठं आव्हान असतं. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी तुम्ही असे कोणते नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम राबवले? ते काय उपक्रम होते?
1: हा बघा मॅडम, ग्रामीण भागातले म्हणण्यापेक्षा मी त्याच्याही अजून खाली जाईल की उपड कामगारांची मुलं म्हणेल मी. ग्रामीण भागातही अजूनही तो फरक आहे, उपड कामगारांची मुलं त्याच गावात राहणारी बऱ्यापैकी पालकांची मुलं जी उपड काम तोडणीसाठी जात नाहीत अशा. तर हे एक माझ्यासाठी आव्हान होतं मॅडम की एक तर त्यांच्या घरामध्ये कसलाही ज्ञानाचा प्रकाश नाहीये, त्यांच्या घरामध्ये व्यसनाधीनता, त्याचबरोबर अशिक्षितपणा, जिथे अजूनही त्या मुलाची आई भाकरी करत असताना कुत्र्याची एक भाकरी, मुलाची एक भाकरी, नवऱ्याची एक भाकरी अशा पद्धती वातावरण त्यांच्या घरामध्ये आहे. आणि या मुलांना मला शाळेत आणून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करायची एक माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. आणि या आव्हानामध्ये मग असं केलं आम्ही की त्या मुलांना दाखल केल्यानंतर आपसुकच त्यांची जी काही पायाभूत क्षमता असते, शिक्षण, श्रवण, वाचन, लेखन, भाषण, या क्षमता कुठेही विकसित झालेल्या दिसत नव्हत्या. सातवीचा मुलगाही तिथेच, पहिलीचा मुलगाही तिथेच, पाचवीचा मुलगाही तिथेच. आणि मग मला पहिला उपक्रम हाती घ्यावा लागला जो मी 2005 पासून राबवते, ज्याला आपण असं म्हणू की भारत सरकारनं एक्सलन्स पूर्ण करण्याचा उपक्रम राबवलेला आहे, तो उपक्रम मी 2005 पासून राबवला. आणि मग मुलांमध्ये बदल होऊ लागला हळूहळू की अरे वा, आपल्याला वाचता येत आहे, आपल्याला लिहिता येत आहे, आपण छानपैकी इंग्रजी वाचू शकतो, आपण छानपैकी गणिताच्या सगळ्या क्रिया करू शकतो, प्राथमिक क्रिया. आणि मग हे मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला, मुलांना स्वतःमध्ये बदल वाटू लागला की पालक आले की विचार वाचता येऊ लागला, वाचून दाखवू लागले मुलं. आणि मग पालकांनाही वाटलं की नाही, मुलांना आपल्या वाचता येत आहे, लिहिताय, काळ बदललेला, NEP 2020 आलेला आहे, आणि आता मुलांना बदलता काळात बरोबर जोडलं पाहिजे. म्हणून मग आम्हाला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत शासनाकडनं AI लॅब उपलब्ध झाली, टॅब उपलब्ध झाले, नाविन्यपूर्ण लॅब उपलब्ध झाली. फक्त ती उपलब्ध झाली तर ती तशीच आम्ही शाळेत नाही ठेवली तर ती मुलांच्या हातामध्ये दिली मॅडम की जाऊ देत, हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना, हे डिजिटल वस्तू आहेत, या मुलांनी वापरल्या पाहिजेत म्हणून त्या मुलांच्या हातात दिल्या. आणि मग आपसुकच मग टॅबच्या माध्यमातून QR कोड स्कॅन करू लागले, युट्यूबच्या माध्यमातून नवीन संकल्पना समजून घेऊ लागले, 3D प्रिंटरच्या माध्यमातून मॉडेल कसे बनवायचे ते शिकू लागले. आणि त्यांना मग आम्ही हळूहळू WiFi ची सुविधा उपलब्ध करून दिली. आणि मग अशा माध्यमातून मुलांना

0: गोडी निर्माण झाली मॅडम. आणि आज मी मोठ्या अभिमानानं सांगेल की जी मूल फळात होती ती मुलं आज तंत्रज्ञानाशी जोडली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करण्याचं काम केलं.
1: तुम्ही हे जे कार्य केलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी, खास करून जे वंचित आहेत ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांची मुलं असतील, तर त्यांच्यासाठी हे खरंच खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की ग्रामीण भागातील नवीन जे शिक्षक आहेत, होतकुरू विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला जो पुरस्कार मिळाला आहे तर मी असं म्हणेल की एक सगळ्या शिक्षकांचं एक प्रतिनिधित्व म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलेली आहे. पण मी या ठिकाणी असं निश्चितच सांगेल की प्रत्येक मूल युनिक आहे, प्रत्येक मूल वेगळं आहे आणि प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता वेगळी आहे. माझ्या शिक्षकांनी ही जर त्यांच्यामधली क्षमता ओळखली आणि त्याला पाहिजे ते शिक्षण त्याच्यामधल्या कौशल्यानुसार त्याला शिक्षण देत गेलं, त्या मुलाच्या गतीनं शिक्षण देत गेलं, तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतात आणि आपल्या शिक्षकांना त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो की मला या गुरुजींमुळे, मला या बाईंमुळे, मला या सरांमुळे हे यायला लागलं आणि मग मुलं निश्चितपणे आवडीनं शिकतात. आणि म्हणून मी शिक्षकांना एवढंच सांगेल, मुलांना स्वतःला शिकू द्या, त्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांना तुमच्यापासली असलेली डिजिटल साधनं हाताळायला द्या, वर्गामध्ये धिंगाणा करू द्या, प्रश्न विचारू द्या आणि त्याच्यामधून तिथं जे अडतील ते जिथं बंद पडतील तिथं तुम्ही सुलभक आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडा. आणि मूल स्वतः युनिक आहे, प्रत्येक मूल युनिक आहे, प्रत्येक मुलाला त्याच्या पद्धतीनं शिकवा तर निश्चितच मुलं हे यशस्वी होतील. मुलांसाठी मी एवढंच सांगेल की मुलांना स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही त्या मार्गाने चालत राहा. निश्चितच त्या मार्गाने गेले की एक दिवस यश हे आपल्याला गवसणी घालत असतं आणि यश हे आपल्यापर्यंत येत असतं. एवढाच मुलांसाठी मी संदेश देईन.
1: गीते मॅडम, तुम्ही खूप चांगला संदेश दिलेला आहे येणाऱ्या पिढीला की स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपड करा, मेहनत करा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही दिलेली ही जी मुलाची माहिती आहे आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडलेली असणार आणि तुमचं हे कार्य असंच पुढे चालत राहो ही तुम्हाला शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव हो।

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: सूखा पड़े या बाढ़ आ जाए,
1: कोई डर नहीं। अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए, कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
5: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया जलाशयातील मत्स्य संवर्धनात पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
6: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, मत्स्य शेती हा आता एक आपण स्वतंत्र व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर करतोय। या शेतीसाठी अनेक गोष्टींची गरज असते, तर यामध्ये पाणी जे आहे किंवा पाण्याची गुणवत्ता आहे ही खूप महत्वाची ठरत असते। त्याचे जे गुणधर्म आहेत त्यावर आपलं मिळणारं जे उत्पादन आहे ते सुद्धा काही अंशी अवलंबून असतं, त्यानुसार आपण उत्पादन घेत असतो। तर आज आपण जलाशयातील मत्स्य संवर्धनामध्ये पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक, एक नवं तंत्रज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत। नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे, याचे काय काय फायदे आहेत, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर प्रवीण सपकाळे सरांना। सपकाळे सर हे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल मत्स्य उपकेंद्र इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। सर नमस्कार।
7: नमस्कार
6: सर। आता हे जे एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे जे पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक, म्हणजे नेमकं काय आहे आणि याचा या मत्स्य शेतीसाठी आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो?
7: पाण्याची गुणवत्ता निर्देशांक याचा अर्थ असा की आपण तलावामध्ये ज्यावेळेस मासे सोडतो ते मासे सोडल्यानंतर पाण्याची गुणवत्ता वर खाली होत असते, आणि तलावामध्ये मासे ज्यावेळेस आपण वाढवत असतो म्हणजे एक साधारण वर्षभरचा कालावधी लागतो वाढण्यासाठी, तर अशा वेळेस तो उन्हाळी सीझनमध्ये कमी जास्त होतो, पावसाळी सीझनमध्ये पाण्याची गुणवत्ता कमी जास्त होते, नंतर हिवाळ्यामध्ये कमी जास्त होते, असं सीझन वाईज पाण्याची गुणवत्ता बदलत असते, हवामान ऋतूप्रमाणे बदलत असतं। काही शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडतो की आम्ही मासे सोडले आणि त्यांना नियमित खाद्य देतो पण उत्पन्न मिळत नाही आणि माशांची वाढ जशी पाहिजे तशी होत नाही, मग आमचं खाद्य कमी पडतंय का, आमची देखरेख कमी पडते, किंवा पाण्यामध्ये काही हालचाली आहेत की त्याचा कसा उपयोग करू शकतो, की आम्हाला कसं कळणार की हे पाण्यामुळे त्याची गुणवत्ता कमी झाली आहे, वाढ कमी होत आहे। तर याचा आम्ही संशोधन करत असताना असं दिसलं की याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत आणि ते घटक त्याच्यामध्ये बरोबर आहेत का नाही, योग्य प्रमाणात आहेत का नाही, कमी आहेत जास्त आहेत, साधारण शेतकऱ्यांना माहिती असतं की आपण हे करू शकतो, पण एक असं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे संशोधनामार्फत की तुम्ही तो जो घटक आहे त्याचं जर मूल्यमापन केल्यानंतर त्याचा एक स्कोर आला तर आपण त्यावर आधारित शेती करू शकतो की बाबा हा स्कोर आला म्हणजे आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकतं, आणि जर पाण्याची गुणवत्तेचा स्कोर जर कमी झाला तर मग आपल्याला समजतं की जलाशयामध्ये काहीतरी घटकांमध्ये कमी जास्त झालेला आहे, तर यामुळे माशांवरती परिणाम होतो, ते खाद्य कमी खातात आणि त्याच्यामुळे माशांची वाढ कमी होते। आता तुम्ही जो प्रश्न विचारला हे नवीन तंत्रज्ञान काय आहे वॉटर क्वालिटी इंडेक्स, तर पाण्यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात, त्या त्या घटकांमध्ये विरघडलेला प्राणवायू असतो, सामू असतो, तापमान असतं, रंग असतो पाण्याचा, किंवा अमोनिया असतो, नायट्राइड असते, असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात। तर ह्या प्रत्येक घटकाचा निर्देशांक असतो, हा तर ह्या प्रत्येक घटकाचा निर्देशांक ज्यावेळेस आपण 10-12 निर्देशांक असं काढल्यावरती खाली टोटल मारली तर एक स्कोर येतो। तर मग आपण काय करतो, ह्या तंत्रज्ञानामध्ये हे सगळे घटक टाकतो, त्याचा जो डाटा तयार होतो मोठ्या प्रमाणामध्ये वर्षभराचा डाटा कलेक्ट करताय, म्हणजे मला विरघळलेला प्राणवायू ज्याला डिझेल ऑक्सिजन म्हणतोय तो ज्यावेळेस माशांचे पिल्ल आपण पाण्यामध्ये सोडतो त्या तारखेपासून तर जे वाढेपर्यंत म्हणजे साधारण वर्षभर जातो, तर हे 12 महिन्याचा जो डाटा आहे निवड प्राणवायूचा नसून तो 12-15 सगळ्या घटकांचा असतो, आणि तो प्रत्येक आठवड्याचा तर 15 दिवसाचा नंतर महिन्याभराचा प्रत्येक घटकांचा हा डाटा असतो, आणि हा डाटा खूप मोठ्या प्रमाणात 12 महिन्याचा कलेक्ट होतो। तर असा हा मोठ्या प्रमाणात कलेक्ट झालेला डाटा जो आहे सगळा, म्हणजे त्याच्यामध्ये सामू आला, तापमान आला, रंग आला, अमोनिया, नायट्रेट, H2S, डिझेल ऑक्सिजन, हे सगळे घटकांचा जो मोठा मास डाटा जो आहे त्याला आपण ह्या वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये टाकतो, आणि

0: तो कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला कन्वर्ट केल्यानंतर ह्या डाटाला तो एक निर्देशांक देतो.
1: बरोबर.
0: तो निर्देशांक तुमचा शून्यपासून ते शंभर या सिंगल अंकीवरती सुरू होतो. म्हणजे शून्य ते शंभर या अंकामध्ये आल्यावरती मग तुम्हाला त्या त्या रेंजमध्ये सपोज आता शून्य ते 40 आला किंवा 40 ते 50 मध्ये आला किंवा 50 ते 60 मध्ये आपल्या तलावातला निर्देशांक एक स्कोर आला.
1: बरोबर.
0: तर मग त्यावेळेस आपल्याला समजतं गुणवत्ता 40 आणि 0 मध्ये आहे. ती तलावातली जी पाण्याची क्वालिटी आहे गुणवत्ता ती घसरलेली असते. तर मग ह्या स्कोरचा उपयोग आपल्या ह्या सामान्य शेतकऱ्यांना त्या मार्फत करते.
1: नक्कीच हा निर्देशांक खूप महत्वाचा
0: आहे.
1: त्यानुसार आपण आपली शेती कशी करायची हे ठरवणार.
0: मग आपल्याला कळून चुकतं की आपल्या तलावामध्ये काहीतरी कुठल्या तरी एका घटकामुळे कमतरता आहे आणि त्याच्यामुळे ती वाढ होत नाहीये. मग वाढ होण्यामागची कारण जे आहेत आपण ते शोधू शकतो. डाटाला काय करतो एका स्कोर मध्ये आणतो म्हणजे 0 ते 100 मध्ये. मग त्या स्कोर प्रमाणे आपल्याला कळतं की 50 वरती आहे 80 वरती खूप सुंदर आहे क्वालिटी चांगली आहे. मग अशा वेळेस खाद्य चांगल्या प्रमाणात द्यायला पाहिजे पाण्याची गुणवत्ता चांगली आहे आणि मग वाढ होत जाते. मग शेवटी 7 ते 8 महिन्यानंतर तुम्हाला ग्रोथ चांगली दिसते माशाची वाढ झाली दिसते तुम्ही मार्केटला देऊ शकता. आणि 50 आतमध्ये खाली असेल तर तुम्हाला मग त्याच्यामध्ये घटकांचं
1: परत वाढ करण्यासाठी
0: मग परत तुम्हाला ते वेगवेगळे घटक आहेत म्हणजे डिझोल ऑक्सिजन असू द्या अमोनिया मग ते कमी जास्त करावं लागतं. मग ते मॅनेजमेंटचा प्रकार असतो. अशा प्रकारे हा वॉटर क्वालिटी इंडेक्स नवीन तंत्रज्ञान मत्स्य शेतकरी वर्ग जो आहे त्यांना देणं अपेक्षित आहे आणि आवर्जून माहिती देणं गरजेचं काम आहे.
1: आणि थोडा अभ्यास पण याच्यात व्हायला पाहिजे नाही का. म्हणजे शेतकऱ्यांनी थोडं निरीक्षण करणं पाण्याचं कसं हे आहे मग त्यांना नक्कीच ते सोपं जाईल.
0: हा मोठा डाटाचा उपयोग होत नाही. आम्ही जे संशोधन केलं त्यावेळेस ते काय करतात सर आमच्या तलावामध्ये डीओ कमी झाला आहे पीएच कमी झाला आहे अमोनिया जास्त झाला आहे हायड्रेट जास्त झालेला आहे तर असे ते आम्हाला हे सांगत असतात. सर ह्या महिन्यामध्ये कमी होता त्या महिन्यामध्ये जास्त होता पावसाळ्यामध्ये कमी झालं परत हिवाळ्यामध्ये नॉर्मल होतो असं ते काही ना काही गोष्टी सांगत असतात. मग आम्ही त्याचा सगळा अंदाज घेऊन असं संशोधन केलं की यांना जर असं एक किट दिलं एक निर्देशांक दिला की तुमच्या आता ह्या महिन्यामध्ये ऍव्हरेज काढला तर या महिन्यामध्ये तो स्कोर किती येतोय म्हणजे 50 वरती गेलेला आहे 60-70 रेंजमध्ये आलेला आहे मग ती गुणवत्ता व्यवस्थित आहे म्हणजे पाण्यामध्ये काही तुमचा प्रॉब्लेम नाहीये. आणि जसं वाढ होत जाते माशांच्या लहानपासून मोठे होत जातात मग अशा वेळेस एक सपोज मधल्याच 8 ते 9 महिन्यामध्ये तुम्हाला कळून चुकलं की पाण्याची गुणवत्ता जरा स्कोर तो कमी झालेला आहे 50 खाली आलेला आता काय करायला पाहिजे मग तिथे आपण मग त्यांना सजेस्ट करतो थोडं खाद्य कमी करा पाणी चेंज करा थोडंसं डिझॉल ऑक्सिजनसाठी एरिएशनचा वापर करा एरिएटर वापरा त्याच्यामध्ये मग ऑक्सिजन वाढलं की सगळं पाणी क्लिअर होऊन जातं त्याच्यात अमोनिया आहे तो लिबरेट होतो बाहेर पडतो नायट्रेट आहे ते विरघळून निघून जातो. अशा वेळेस मासे पण हेल्दी राहतात पाण्याची क्वालिटी हेल्दी राहते आणि जसं आपण फीड देऊ त्यांना प्रमाणामध्ये तशी वाढ त्यांची झपाट्याने होत जाते आणि मार्केटेबल साईजला ते मिळू शकतात. म्हणून हा निर्देशांक त्यांना कळणं महत्वाचं आहे.
1: बरोबर. सर ही पाण्याची गुणवत्ता जी आहे तर ही मग कशा प्रकारे कुठे कुठे वापरली जाते.
0: साधारण तलाव म्हणा किंवा धरण म्हणा लघु धरण असतात मोठे धरण असतात तर जसं हा एक कॅप्चर एरिया आहे तर तसं विहिरींचा पण निर्देशांक काढला जातो.
1: अच्छा.
0: तसंच खाडीचा निर्देशांक काढला जातो.
1: बरोबर.
0: नंतर छोटे छोटे तलाव असतात त्याचा निर्देशांक काढला जातो म्हणजे एक वाहत्या पाण्याचा आहे एक खोल विहिरीतला आहे एक छोट्या तलावातला आहे आणि एक मोठे धरण आहे त्या धरणांचा निर्देशांक असे वेगवेगळे रिझर्वायर प्रमाणे धरणांप्रमाणे खाडीप्रमाणे हे निर्देशांक वेगवेगळे संशोधनामार्फत तयार करण्यात आलेले आहे. आता मुंबई सारख्या अर्बन सिटीमध्ये खाडीमध्ये दूषित पाणी सोडलं जातं तर मग त्याच्यासाठीचा निर्देशांक हा वेगळा आहे. हा तो कसा अक्वेटिक पोल्युशनच्या अंडर येतो मग हे कंट्रोल कोणी करतं मग हे एमपीसीबी करतं एमपीसी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. पाण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे कसं पिण्यायोग्य पाणी आहे.
1: बरोबर.
0: नंतर तुम्ही रिक्रिएशन म्हणजे स्विमिंग साठी बोटिंग साठी असा एक प्रकार आहे. नंतर खाडीमध्ये मासे पकडायला जातात तो एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये जर असं सांडपाणी इंडस्ट्री मार्फत सोडला जातो तो एक घटक वेगळा येतो
1: म्हणजे दूषित पाणी.
0: आणि एक दुसरा एक घटक आहे ज्याच्यात इन्फेक्टेड पाणी सोडलं जातं म्हणजे गुरढोरं मेले असतील किंवा बॅक्टेरिया असतात असे पाणी काही वेळा सोडलं जातं. म्हणजे हेवी मेटल्सचा प्रकार वेगळा आणि हा वेगळा प्रकार आहे. मग असे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मग ती पोल्युशनची लेवल त्याचं इन्फेक्शनचं लेवल हे कसं स्टडी करायचं मग त्यावेळेस हा निर्देशांक आपल्याला कामात येतो. आता पोल्युशन म्हटल्यावर एमपीसीबी कडे रिपोर्टिंग जातं एमपीसीबी मग परत ते वेगवेगळे घटक जे आपण आता सांगितले डीओ आहे पीएच आहे टेम्परेचर आहे बीओडी आहे सीओडी आहे हे घटक एमपीसीबी चेक करतं. मग त्यांच्यावर त्यांना समजते की हे सगळे खराब झालेलं आहे पाणी दूषित आहे दूषित म्हणजे तुम्ही काही

0: करू शकत नाही, ना पिण्या योग्य आहे ना त्याला चव असते. एमपीसीबी काय करणार याच्या वेळेस? मग असा हा जो निर्देशांक तयार केलेला आहे, मग हा डाटा तयार झाला, त्यांनी अनुमान लावला की बाबा असं असं खराब झालेलं आहे, हा डाटा मग त्या डब्ल्यूकेआयच्या कॅल्क्युलेशन मध्ये टाकतात.
1: बरं,
0: हा सगळा डाटा जसा आहे तसा टाकतात, ते कॅल्क्युलेट केल्यावरती मग त्यांना एक स्कोर करतो. एक स्कोर म्हणजे किती? 0 पासून 100 पर्यंत. मग ते कुठल्या रेंजमध्ये आहे? मग तो 50 च्या खाली, 20 च्या वरती, 30 च्या मध्ये असं जर खाली आला मग ते पाणी पूर्णपणे बाद आहे. मग अशा वेळेस मग त्याला बायो रेमेडिएशनचे प्रकार आहे, म्हणजे तुम्ही चांगले बॅक्टेरिया टाकून मग त्याला हळूहळू रिसायकलिंग सारखं पुनर्प्रस्थापित करावं लागतं, पुनर्जीवित करावं लागतं. मग यासाठी बीएमसी आहे आपल्या जवळ, आता बीएमसी ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्यांना एमपीसीबीचं काम असतं किंवा आपल्यासारख्या संशोधन जे करतात त्यांचं काम असतं की तुम्ही यांना एसटीपी प्लांट टाकून द्या. एसटीपी प्लांट म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जे काही सांडपाणी आहे ते हे ट्रीट करतात, त्यांच्या पूर्ण यंत्रणेमध्ये घेतात आणि तिथे मग बॅक्टेरिया, युजफुल बॅक्टेरिया वापरतात आणि 4-5 दिवसाची जी सायकल आहे, 15 दिवसाची सायकल आहे, ट्रीट करत करत करत मग ज्यावेळेस ते त्या योग्य प्रमाणामध्ये आलं त्यावेळेस ते रिलीज करतात. दूषित पाणी आपल्या यंत्रणेमध्ये घेतात, युजफुल बॅक्टेरिया टाकतात, पूर्णपणे सायकल करतात, रिसायकलिंग ट्रीटमेंट वगैरे करून योग्य प्रमाणामध्ये असलं पाणी मग नदीमध्ये खाडीमध्ये सोडलं जातं,
1: म्हणजे ते मग वापरायला
0: मग ते वापरता येतात. त्याच्यामुळे काय होतं, चांगलं पाणी सोडलं गेल्यामुळे तिथे जीव जंतू आहे, प्राणी आहेत, म्हणजे मत्स्य जे आहेत, ऍक्वेटिक अॅनिमल्स आहेत, ते सगळे परत तिथे येतात, मग ते राहतात, वाढ होते त्याच्यामध्ये, मग मासेमारीसाठी स्कोप मिळतो. हे मग याच्यामुळे काही लोकांचा त्याच्यावरती जो का निर्वाह असेल तो त्याच्यावरती भागला जातो अशा प्रकारे. हे करणं गरजेचं आहे कारण पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे सगळ्यांवरती नियंत्रण करू शकत नाही.
1: बरोबर आहे,
0: त्यांचे काही मर्यादा आहेत, आपल्या संशोधनाचे काही मर्यादा आहेत. फक्त बीएमसी पर्यंत माहिती देऊ शकतो की असं असं तिथे एसटीपी प्लांट, ईटीपी प्लांट, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असतो. हे त्या खाडी लागत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी सोडलं जातं इंडस्ट्रीचं किंवा जलाशय आजूबाजूला आहे, शेतकरी वर्ग आजूबाजूला आहे, तर त्या अशा ठिकाणी तो प्लांट टाका, जेणेकरून हे उपसा जर घेत असतील, मला सपोज कोळंबीचं संवर्धन करायचं असेल किंवा जलाशयामध्ये मासे सोडायचं असेल, तुम्ही पाणी उपसा चांगल्या नदीमधनं घेणार असेल, तर मग ह्या नदीमध्ये सोडण्यापूर्वी जे सांडपाणी आहे कंपनीचं, इंडस्ट्रीचं मोठ्या मोठ्या, ते सांडपाणी यांनी त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये घ्यायचं, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट मध्ये घ्यायचं. त्यांनी सगळं ट्रीट केल्यानंतर ते ज्यावेळेस रिलीज करतील बाहेर, योग्य प्रमाणात वापरण्यासारखं पाणी मग आपल्या तलावात घ्यायचं, जलाशयामध्ये घ्यायचं, खाडीमध्ये सोडायचं असेल मग तसं सोडायचं. मग ते पाणी मग आपण खाऱ्या पाण्यासाठी वापरलं जातं, स्विमिंगसाठी वापरलं जातं, किंवा रस्त्याच्या लागून मध्ये मध्ये झाडं लावली जातात बघा, अशा ठिकाणी हे ट्रीटेड पाणी पण वापरलं जातं, न्यूट्रिएंट रिच पाणी असतं आणि याच्यामुळे वातावरणामधला जो काही दूषित घटक आहेत ते सस्पेंडेड असतील, ते सगळं ऍब्सॉर्ब करून घेतात, अशा प्रकारे ते वापरू शकतात आणि वापरलं जात आहे मुंबई सारख्या ठिकाणी.
1: सर, आता पाण्याच्या गुणवत्तेच्या जर निर्देशांक आहे तर त्यातल्या साधारण पायऱ्या कोणत्या आहेत, काय सांगाल?
0: तर कसं आहे, आता मी एका शेतकऱ्याला सांगितलं बाबा हा वॉटर क्वालिटी इंडेक्स काढून दे, त्याला त्याबद्दल काही माहिती नसणार की मी सर कसं करायचं काय करायचं, त्यांना सुरुवातीला काय सांगणार की तलावामध्ये ज्या पाण्याचे घटक आहेत, वेगवेगळे घटक आहेत, त्यांना पूर्ण आखणी करून देणार की बाबा हा डीओ आहे, हा पीएच आहे, हा टेम्परेचर आहे, अमोनिया नायट्राईट, सीओडी, बीओडी, असे वेगवेगळे घटकांचं मी त्यांना यादी देणार आणि त्याचा दर आठवड्याला त्याने रिडिंग घ्यायचे, म्हणजे मापन करायचंय, मग ते सकाळ दुपार संध्याकाळ असं 3 वेळा जर घेतलं, आठवड्याचा डाटा कलेक्ट करायचा आणि हा मंथली आल्यानंतर, 1 महिना झाल्यानंतर त्याचा सगळा कलेक्टेड डाटा त्या निर्देशांकामध्ये टाकायचा आहे. निर्देशांक हा एक फॉर्म्युला आहे, तो मल्टिप्लिकेशनचा फॅक्टर आहे, अर्थमॅटिक आहे, तर तो फॉर्म्युलामध्ये सगळा डाटा टाकायचा. डीओचा डाटा येतो, त्याच्यात पीएच येतो, टेम्परेचर येतो, अमुक सगळ्यांचा वेगवेगळा निर्देशांक, तो आल्यानंतर हा कॅल्क्युलेट होतो आणि मग तो आपल्याला एक स्कोर देतो 0 ते 100 मध्ये. हा झाला महिन्याचा, मग महिन्याचा आल्यानंतर आपण त्याला काय करतो, मग 6 महिन्याचा बघतो, मग सीझन वाईज बघतो, अशा प्रकारे आपण सीझन वाईज काढतो. सीझन वाईज काढलं तर समजतं बाबा उन्हाळी ऋतूमध्ये याचा त्या तलावामध्ये काय परिणाम होतो असा बघितला जातो, नंतर त्याचा पावसाळीमध्ये काय परिणाम होतोय, नंतर हिवाळ्यामध्ये काय परिणाम होतोय,
1: ऋतूनुसार बदल होतात.
0: म्हणजे सुरुवात आपल्याला आठवड्यापासून करायची, महिन्यावरती थांबतो, महिन्यावरतून क्वार्टरली येतो, मग 6 महिन्यावरती येतो, मग ऋतूवरती येतो, असा डाटा प्रत्येक ऋतूवरती आल्यावरती मग तो इयर एंड म्हणजे तो वर्षाखेरीज दाखवतो. मग तो पूर्ण सीझन वाईज पण वेगळा असतो आणि इयर एंडला पण वेगळा असतो. आता तुम्ही विचाराल मला हा इयर एंडचा फायदा कसा होणार, म्हणजे आता 2018, 2019, 2020, 21, 22 असं 5 वर्षाचा डाटा ज्यावेळेस तुम्ही कलेक्ट करणार, प्रत्येक वर्षाला तुम्हाला 60 असा स्कोर

0: आला, दुसऱ्या वर्षाला 70 आला, तिसऱ्या वर्षाला 80 आला, पुढच्या वर्षी 90 आला, 25 मध्ये 100 आला, मग तुम्हाला ती क्वालिटी
1: कळत जाते
0: वर्षाला, तुम्हाला कळत जाते. असा हा वर्षाचा डाटा आल्यावरती तुम्ही सांगू शकतात की अमुक अमुक जलाशयामध्ये 5 वर्षाच्या निर्देशांकाप्रमाणे हा मत्स्य संवर्धनासाठी योग्य आहे, तो तलाव योग्य आहे, असं त्या सीझन मध्ये शेतकऱ्याला कळतं की या सीझन मध्ये हा असा प्रॉब्लेम येतो.
1: बरोबर.
0: एक 4-5 वर्षाचा आल्यावरती तो
1: त्या दृष्टीने
0: पुढची तयारी करतो, मग त्याचं जे त्रुटी आहे त्या हळूहळू निघून जातात आणि त्याला योग्य प्रमाणात भाव पण मिळेल, चांगला माल तो उत्पादन करू शकतो मत्स्य उत्पादन, आणि चांगला रेट त्याला मिळून बेनिफिट मिळू शकतो. त्यासाठी हा नवीन तंत्रज्ञान वापरायला गरजेचं आहे.
1: बरोबर. सर, आता पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे तर त्याचं वर्गीकरण सुद्धा केलं जातं.
0: बरोबर.
1: ते कसं म्हणजे?
0: आता जसं आता मी तुम्हाला सांगितलं, आठवड्याला त्याने डाटा कलेक्ट करायचा आहे, नंतर तो 15 दिवसावर गेला, महिन्यावर गेला. आता महिन्याचा डाटा झाला, महिन्यावरतून आपण ऋतुवार काढला, ऋतुवार प्रमाणे आपण वर्षाखेरीज काढला. आता याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं 0 ते 100, तर ही जी वर्गवारी आहे ह्या वर्गवारीप्रमाणे तुम्ही बघा, 0 पासून पुढे आला 0 ते 40, 0 ते 40 वरती आला खराब आहे. म्हणजे हा स्कोर सांगतोय तुम्हाला.
1: बरोबर.
0: हा वर्षाला तुम्हाला दिसून येईल, म्हणजे 2018 मध्ये 0 ते 40 मध्ये होता, 35 आला, 40 आला, म्हणजे तो वर्गवारी केलेला आहे त्याने, मग खराब आहे. मग 40 वरती गेला, 60 मध्ये थोडा सुधारलेला आहे, आणि मग नंतर 60 आणि 80 मध्ये आला थोडा चांगला
1: आहे,
0: एव्हरेज मॉडरेट आहे, आणि 80 ते 100 मध्ये व्हेरी गुड एक्सिलंट, असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता मी 0 ते 40 म्हटलं खराब आहे, याचा अर्थ काय होतो, त्या तलावामध्ये आपल्या माशांच्या अवती भोवती प्राण वनस्पती आहे, प्लवंग आहेत, जीव जंतू आहेत. खराब आहे म्हणजे पाण्याची क्वालिटी घसरलेली आहे, खराब झालेली आहे, तर ते वनस्पतीजन्य जे नॅचरल खाद्य आहे ते कमी झालेलं आहे, डीओ कमी झालेला आहे, अमोनिया जास्त झालेला आहे, नायट्रेट जास्त झालेला आहे, म्हणजे याचा अर्थ त्याला इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे. या अशा तलावामध्ये तुम्ही बीज आणून सोडू शकत नाही.
1: बरोबर.
0: एक तर ते मरणार, मरतूक होणार, तुमचा 100% लॉस होणार,
1: काही उपयोगच होणार,
0: उपयोग नाहीये. म्हणून हे वर्गीकरण त्याच्यासाठी केलेलं आहे. 2018 मध्ये तुम्हाला सपोज 35 स्कोर आलेला आहे, तर तुम्ही 19 मध्ये जाऊन टाकणार नाही, कारण मला 2018 35 आलेला आहे. मग तुम्ही काय करणार, बीज सोडण्यापूर्वी तिथली जी काय यंत्रणा आहे ती व्यवस्थित करायचा प्रयत्न करणार, म्हणजे तिथे पॅडल व्हील एरेटर लावायचा, एरेशनची व्यवस्था करायची, खाद्य स्टोरेज चांगलं ठेवायचं, आणि हेल्दी सीड म्हणजे बीज जे आहे,
1: निरोगी बीज,
0: हा निरोगी बीज, आणि चांगल्या अधिकृत गव्हर्नमेंटच्या सेंटर मधनच घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला शाश्वत सीड मिळतं
1: आणि
0: फसवणूक होणार नाही, रेटमध्येही काही होणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही. असं सीड जर घेतलं आणि तुम्ही पाण्याची गुणवत्ता त्या त्या वेळेस मेंटेन केली, 2018 35 होतं, तो 2019 मध्ये 50 पर्यंत आलं की तुम्हाला पाण्याची गुणवत्ता
1: हळूहळू
0: सुधरत येते, कारण तुम्ही तशी काळजी घेतायत, सीड सोडल्यावरती काळजी घेतात, बाबा हा मागच्या वेळेस असा प्रॉब्लेम होता. मग ते प्लवंग पण तयार व्हायला लागतात, जसं सूर्यप्रकाश येतो, सूर्यप्रकाश पाण्याच्या जिथे जास्त जाईल 2-2.5 मीटरच्या खोलीच्या आसपास, मग ते प्लवंग निर्मिती होते. प्लवंग निर्मिती झाली की तिथे ऑटोमॅटिक मत्स्य बीज तिथे जाऊन ते खातं, त्याच्यामुळे त्यांची वाढ होते, सर्वायवल चांगलं मिळतं, हे नैसर्गिक क्रिया आहे. मग अशा वेळेस आपण तिथे हा डाटा अनालाइज केला, आपल्याला उत्तम आणि योग्य प्रमाणामध्ये डाटा मिळतो, आणि त्याचा आठवडावार महिनावार पण चांगलाच मिळणार, म्हणजे महिनावार मिळाला म्हणजे ऋतूवार पण त्या ऋतूमध्ये चांगला मिळतो, पण तुम्ही ती काळजी घेतलेली आहे, सुधारणा झाली तलावामध्ये, प्लवंगाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली, याचा अर्थ तुम्ही अजून बीज आणून टाकू शकतात, मग त्याची वाढ हळूहळू जास्त होत जाते. नैसर्गिक खाद्य जास्त असले मरतूक कमी होते, मरतूक कमी झाले तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन मिळतं, मग त्याप्रमाणे तुम्ही खाद्य मॅनेजमेंट करतात, जसं हिवाळा हळूहळू सुरू होतं त्यांचं मेटाबॉलिक रेट कमी होतो, मग खाद्य कमी टाकायचं, त्याच्यामुळे पाण्यावरती काही त्यांचा परिणाम होणार नाही, ते खातच नाही, आणि तुम्ही 2-4 किलो नुसतं टाकत राहिला, मग साहजिकच आहे ते तळाला जाऊन साचणार खाद्य आहे, ते तळाला साचल्यावरती काय होणार, कुजणार, कुजल्यावरती ते अमोनिया परत त्याच्यामध्ये लिबरेट होणार, बॅक्टेरियाचा लोड वाढणार, ते चक्रच आहे. मग हे चक्र तुम्ही कसं मॉनिटर करणार, तर ह्या निर्देशांकामुळे. तर सध्या परिस्थितीमध्ये कसं आहे, लोक बीज आणतात सोडतात, त्यांना मी सांगितलं हे 4-5 महत्वाचे पॅरामीटर्स आहे ते घ्या, आणि हे घेतल्यावरती तुम्हाला कळतं की कमी जास्त आहे, त्याच्यामुळे बीज संख्या पण कमी जास्त करायची असते. त्याच्यामध्ये आधीच पाण्याची गुणवत्ता खराब आहे, जिथे 5 पिशव्या सांगितल्या माशांच्या सोडा, तुम्ही 15 आणून सोडल्यावरती आधीच खराब पाणी आहे, त्याच्यामध्ये हे मरतूक होणार. तिथे एक तर तुम्हाला नैसर्गिक खाद्य मिळत नाही, पाण्याची गुणवत्ता एकदम ढासाळलेली आहे, मरतूक होणार. तुम्ही येऊन आम्हाला कंप्लेंट, सर तुम्ही सांगितलं तसं केलं, तिथे आम्ही पॅडल व्हील एरेटर लावला आणि जिथे 5 ऐवजी तुम्ही 15 पिशव्या सोडल्या, मग तुम्हाला मोठ्या प्रमाणात सीडचं सर्व्हायवल मिळणार नाही, मरतूक.

0: होणार,
1: नुकसान होणार,
0: नुकसान होणार आहे तुमचं. तुम्ही अर्धवट गोष्टी केल्यामुळे तुम्हाला असं आहे. त्याच्यामुळे पहिले आधी तुम्ही डाटा घ्या, आठवड्याचा डाटा घ्या, महिनावर डाटा सगळं आला तुम्हाला वर्षा वर्षाला, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि ह्या वर्गीकरणाचा फायदा तोच होतो.
1: सर, आता तुम्ही सगळी माहिती सांगितलीत की निर्देशांक किती महत्वाचा आहे, पण हा जेव्हा आपण पाण्याच्या गुणवत्तेचा निर्देशांक आपल्याला मिळतो, आपण त्याचा कसा परामर्श करू शकतो किंवा त्याचा आपण काय अर्थ लावू शकतो?
0: कसं आता जसं आपण चर्चा करत आलोय की पाण्याची गुणवत्ता जशी सुधारत चालते, मागच्या 5 वर्षातला आपल्याला स्कोर आलेला आहे, त्या स्कोरचा आपल्याला वापर करायचा असेल तर सीड सोडण्यापूर्वी आपल्याला विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे आता सपोज आपण सीड सोडलंय आणि त्याच्यानंतर पॅडल व्हील एरिएटर शोधायला गेलोय की बाबा आता सकाळी 4 वाजले तर पाण्याची गुणवत्ता ढासळणार आहे, कारण डिओ कमी होतो अर्ली इन द मॉर्निंग. डिओ कमी झाल्यानंतर तुम्ही त्यावेळेस जाऊन पॅडल व्हील एरिएटरची व्यवस्था करायची नाही, तुम्हाला आधीच तुमच्याकडे ती यंत्रणा तयार पाहिजे, सुसज्ज लॅब तुमच्याकडे छोटी तरी तयार असायला पाहिजे. जर लॅब नसेल तर मी माझ्या शेतकरी बांधवांना अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात सांगितलेलं आहे की तुम्हाला फील्ड वरती टेस्टिंग किट ठेवणं अपेक्षित आहे.
1: बरोबर.
0: टेस्टिंग किट यासाठी की तुम्ही कुठल्याही वेळेला जाऊन ते टेस्ट करू शकतात, आणि ह्या टेस्ट किट मध्ये जे जे पॅरामीटर्स मी सांगितलेले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये असतात. आणि ह्या टेस्ट केल्यावरती तुम्हाला समजतं की बाबा डिओ एक साधारण 4 ते 5 मध्ये आहे, म्हणजे हा वर्केबल आहे. जर तो 3 च्या खाली असेल तर मग आपल्याला एरिएशनची व्यवस्था करणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यावरती फवारे लावणे, वॉटर स्प्रेड करणे, एरिएशन टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून मग त्यांना ऑक्सिजन मिळाल्यावरती ते फिरू शकतात, हिंडू शकतात. ज्यावेळी ऑक्सिजन कमी होतं त्यांचं सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या कमी होऊन जातात,
1: हालचाली
0: कमी होतात, मंदावतात सगळ्या. मग यासाठी जर तुमच्याकडे ऑलरेडी तो डाटा असेल,
1: बरोबर,
0: हा सकाळच्या वेळी असा असतो, दुपारी असा असतो, सगळ्यात त्याच्यात महत्वाचा जो घटक आहे हा डिओ आणि सामू असतो, आणि हा सकाळी जास्त 3-4 च्या वेळेस त्रासदायक ठरू शकतो, म्हणजे त्यावेळेस ऑक्सिजनची प्रमाण खूप कमी होते. मग अशा वेळेस ते सुसज्ज जर आपल्याकडे एरिएटर्स असतील, आपण 4 च्या आधीच टायमर लावून 3:30 ते 5 चा टायमर लावून त्याच्यामध्ये एरिएशन चालू केला की सगळे उद्भवणारे घटक आहेत निरंक होऊन जातात, आणि मग ते प्रक्रिया चांगली होते. सपोज आज तुम्ही तो 10 वर्षासाठी भाड्याने घेतलेला आहे, असं तुम्ही सोडून दुसरीकडे गेलात, तर मग सेम जो प्रोटोकॉल आपण इथे तयार करून दिला तो दुसऱ्या तलावरती दुसऱ्या धरणांवरती जाऊन पण तुम्ही करू शकता.
1: अच्छा,
0: असं आहे. आणि तिथे जरी नौका शेतकरी जरी आला, सपोज तो तिथला सदस्य आहे फिशरमन सोसायटीतला, तर त्या सदस्याला पण हे आपण ट्रान्सफर करू शकतो, एवढी सोपी टेक्नॉलॉजी आहे. त्याने तो डाटा फक्त बघायचा आहे की बाबा याच्यामध्ये त्या त्या वर्षामध्ये त्या त्या ऋतूमध्ये हा हा असा घटक होता, याने फक्त सीड सोडण्यापूर्वी ती काळजी घ्यायची, एकदम मोजमाप करून घ्यायचं. मोजमाप करायलाही तुम्हाला कृषी विभागाच्या लॅबकडे जायची धावपळ करायची गरज नाही, तुम्ही तो सांगितलेला किट घेऊन या, 15-20 पॅरामीटर्स असतात, तुमच्या बांधावर बसून करा, आणि याची प्राइस साधारण 3-3.5 हजारापर्यंत येते. आणि जर तुम्हाला त्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही पनवेलच्या उपकेंद्रावरती येऊन केव्हाही भेटू शकतात, त्याबद्दल प्रशिक्षण पण देऊ, कसं करायचं ते पण आपण शिकवलं जातं, सांगितलं जातं. तर तुमची काही अडचण असेल शेतकरी बांधवांची तर आपण ती नक्कीच सोडवू शकतो.
1: बरोबर. सर, आता आपण ही एवढी सगळी चर्चा केली की या जलाशयामध्ये जो पाण्याचा गुणवत्तेचा निर्देशांक आहे, एक नवीन असं तंत्रज्ञान आहे, पण मग तुम्ही आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने असा एक निष्कर्ष किंवा काय काय याच्यामध्ये शिफारसी आहेत काय सांगाल?
0: नक्कीच, आता आपण हे मगसपासून जे गुणवत्तेबद्दल बोलतोय, जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोच करायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून त्यांना उत्पादन जास्त जास्त मिळावं.
1: बरोबर.
0: तर आम्ही जे संशोधन केलेलं आहे आणि जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करायचं आहे हा जो निर्देशांक आहे, याचं तुम्ही आधी प्राथमिक डाटा तयार करा तुमच्या तलावाचा, खाडीजवळच्या पाण्याचा, तुमच्या विहिरीचा पाण्याचा, जे काही वॉटर रिसोर्सेस आहे प्राथमिक डाटा कलेक्ट करा. तो डाटा कलेक्ट केल्यानंतर कच्चा डाटा आहे तो आपण ह्या वॉटर क्वालिटी इंडेक्स मध्ये टाकायचा असतो. तो वॉटर क्वालिटी इंडेक्स काय आहे कसा आहे ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करा पनवेलच्या उपकेंद्रावरती, तर तुम्हाला मी समजून सांगू शकतो. आणि तो तिथे कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला निर्देशांक मिळतो, तो निर्देशांक आपण कॅल्क्युलेट करून ठेवू शकतो. आणि तो कॅल्क्युलेट केल्यावरती स्कोर जो येतो तो प्रत्येक आठवड्याचा तुम्हाला कलेक्ट करायचा आहे. ते कसं करायचं काय करायचं याबद्दल मी आधी सांगितलं, तुम्ही मला संपर्क करा, प्रशिक्षण घ्या, गुगलवरती जाऊन तुम्हाला किट मिळू शकतात, त्याचा वापर करा.
1: सर, खरंच एकंदरीत म्हणजे या पाण्याच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे खूप छान असं तंत्रज्ञान आहे, फक्त शेतकऱ्यांनी थोडा अभ्यास करून या सगळ्या गोष्टींवर जर लक्ष दिलं, योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन तज्ञांचं घेतलं, तर नक्कीच मत्स्य शेतीमध्ये त्यांना एक नवीन संधी अजूनही उपलब्ध होऊ शकते. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण जलाशय

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
0: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
1: लेखिका आहेत सुचिता लाडे.

0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं,
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी
0: आणि सादरकर्ते आहेत आशिष बेनिशाम सातपुते।
2: आजी, आज घरात दोन ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ।
3: अगं, आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा। प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो। रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं, नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते।
4: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव।
5: नारळी पौर्णिमेचा सागरा पूजूया।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका।
0: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
1: बंद प्रेमाचे
0: वंदन सागराला।
6: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
7: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
6: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
7: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
6: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
8: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
9: रात्रीचे 8:05 होत आहेत। थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण। आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज। युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय प्रणालीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत। 2016 या डिजिटल पेमेंट प्रणालीचा प्रारंभ झाला होता, तेव्हापासून आजपर्यंतच्या वाटचालीत यूपीआय हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे। या प्रणालीमुळे महिला, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आर्थिक व्यवहार अधिक सुलभतेनं तसंच सुरक्षित स्वरूपात आणि तात्काळ करणं शक्य झालं आहे। यूपीआय या डिजिटल क्रांतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। यूपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर संदेश सामायिक केला आहे। यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण ठरला असं त्यांनी या संदेशात

म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील युपीआयला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. युपीआय ही जगातली सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट व्यवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेमध्ये रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. या आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची कालमर्यादा निश्चित केली गेली होती. मात्र देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता ही कालमर्यादा बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांची केली गेली आहे. इतर कोणत्याही अटी आणि शर्तीमध्ये बदल केला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेच्या दरात आज पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज देण्याची आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करायची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं केली. सध्या राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 12,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली असून एकंदर 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणुकीचं स्मरण करण्याचा सण आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार देशवासियांना सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र उभारण्याच्या कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात आज 3% घट झाली. दिवसाच्या व्यवहारादरम्यान ब्रेंट क्रूडचे दर 3.4% घसरून प्रति बॅरल 89 अमेरिकन डॉलर्स आणि 1 सेंटवर आले. तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दर 3.6% घसरून प्रति बॅरल 81 अमेरिकन डॉलर्स आणि 94 सेंटवर आले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 3रा दिवस अखेर श्रीलंकेसमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा केल्या होत्या. सोनल 85 तर लाहिरू 8 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी श्रीलंकेला अजून 39 धावांची गरज आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या क्रिमिलेअर निकषासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी विशेष पीठाची स्थापना करावी या विनंतीवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 11 मार्चला दिलेला निकाल 2025 नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना लागू होतो की नाही याबाबत स्पष्टता मिळावी अशी मागणी केंद्र सरकारनं आपल्या याचिकेतून केली आहे. भारतीय प्रकाशक महासंघाकडून दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पुस्तक प्रकाशन पुरस्कारांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाला 7 पुरस्कार मिळाले. विभागानं प्रकाशित केलेली पुस्तकं संदर्भ साहित्य आणि

नियतकालिकांना विविध श्रेणींमध्ये बहुमान जाहीर झाले. देशाचा विकास, साहित्य, संस्कृती, कला आणि समकालीन विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्यात हे साहित्य महत्वाची भूमिका बजावतं आणि हे पुरस्कार म्हणजे विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कष्ट, समर्पण भाव आणि कर्तृत्वाचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन प्रकाशन विभागाचे महासंचालक डॉ धीरज कांकडिया यांनी केलं. भारत चीन सीमा प्रश्न आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याबाबत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली. येत्या 12 तारखेला नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे. या चर्चेपूर्वी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी काल बीजिंगला पोहोचलेल्या डोभाल यांनी चीनचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर व्यापार, ऊर्जा, खतं आणि अणुसहकार्य या क्षेत्रांमधले आर्थिक संबंध दृढ करण्यावर भर दिला. डॉ जयशंकर यांनी रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांच्यासोबत भारत आणि रशियाच्या आंतरसरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपदही भूषवलं. जयशंकर यांनी काल रात्री मॉस्को इथं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरो यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना भारतात उत्पादन सुविधा उभारताना यंत्रसामग्री आणि सुट्या भागांसाठी भारतीय मानक ब्युरोचं जे प्रमाणीकरण लागतं त्यातून जपानसह इतर देशांच्या कंपन्यांना सूट देण्यासाठी आराखडा तयार करायचं काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. त्यांनी आज टोकियो इथं सेमीकंडक्टर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या जपानी प्रतिनिधींना संबोधित केलं. या आराखड्यामुळे कंपन्या, उद्योग उत्पादन किंवा प्रकल्पांना गरजेनुसार या नियमांमधून सूट मिळेल, असं ते म्हणाले. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करत असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे. उईके यांनी आज राज्यभरातले आदिवासी समाजातले आमदार आणि खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना उईके यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्य शासनाच्या याआधीच्या निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी 30 वर्ष वयाच्या मर्यादेची अट होती. मुंबई आणि उपनगरातल्या इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना scholarship.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. भारताची व्यापक सृजनशीलता जपण्यासाठी आणि सार्वजनिक संज्ञापन बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आणखी रचनात्मक सहकार्य हवं, अशी माहिती रेडिओ आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माहिती आणि जनसंपर्क सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला ते आज बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यूपीआय प्रणालीची सुरुवात हा भारताच्या डिजिटल पेमेंट इतिहासातला सर्वात मोठा निर्णायक क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 3% घसरण आणि भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलो ऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला आणखीन 39 धावांची गरज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीत आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेला बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा. हा पोवाडा लिहिला आहे राम उगावकर यांनी.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेला वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा ऐकला. हा पोवाडा लिहिला होता राम उगावकर यांनी. आणि आता आनंद घेऊया भावगीतांचा भावधारा कार्यक्रमात.

उत्तरा केळकर यांनी गायलेलं, शोभा तेलंग यांचं गीत आपण ऐकत आहोत. संगीतकार भूमानंद बोगम. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. थोड्याच वेळात 9:30 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचे कार्यक्रम.